नमस्कार धाराशिव, FM 101.3 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 31 ज्येष्ठ, शके 1948, म्हणजेच 21 जून 2026. श्रोते हो, मी संतोष पोद्दार आपल्या सर्वांचं या प्रसारण सभेत सहर्ष स्वागत करत आहे. सकाळचे 5:55 झाली आहेत आणि या सभेची सुरुवात करीत आहोत मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकारणे सोनेर वाजवलेली मंगलधून आत्ताच आपण ऐकलीत. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6 वाजतायत. हिंदीतून समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

पंडित जितेंद्र अभिषेक यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेली कुसुमाग्रज यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. श्रोतेहो मंगल प्रभात या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूयात वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेली पी साळाराम यांची ही भक्तिरचना लता मंगेशकर यांची.

सुधीर फडके यांनी गायलेलं, मनोहर कवीश्वर यांचं हे भक्तिगीत आपण ऐकलं. आणि मंगल प्रभात या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूयात अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं, शेखर जोशी यांचं हे

मोहम्मद रफी यांनी गायलेलं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं आणि या देशभक्तीपर गीताबरोबरच आजचा आपला मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही इथं संपवित आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:30 वाजतायत. 21 जून 2026 रोजी 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं पश्चिम बंगालमधील कोलकाता इथं रेड रोडवरील सामूहिक योग प्रात्यक्षिक या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी नेतृत्व करतील. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आम्ही आता दिल्ली केंद्रावरून करत आहोत.

0: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।
1: श्रोतेहो, लखलग चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून। कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूयात कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं इंदिवर यांचं गीत मुकेश यांच्या स्वरात। चित्रपट आहे सफर।

गाईड या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं, शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं, संगीत होतं यस डी बर्मन यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम लख लख चंदेरी आम्ही तर संपवित आहोत. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजतात. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: 20 मिनिटं झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देश विदेशात योगाभ्यासाचं आयोजन. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रासाठी 3000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड दरम्यान अजिंक्यपदाची लढत. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण देश योगाच्या चैतन्यानं ऊर्जेनं भरलेला असून ही योगाची शक्ती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आजचा दिवस जगभरात उत्सवाचा दिवस असल्याचं त्यांनी सांगितलं. कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर झालेल्या योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये लाखो लोकांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष आणि दूरस्थ पद्धतीनं सहभागी होऊन मोदी यांच्यासोबत योगाभ्यास केला. योग स्वभावामध्ये येतो तेव्हा मानवीय एकतेचा आधार बनतो. केवळ शारीरिक श्रमाचं साधन नव्हे तर योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील आहे. म्हणूनच यावर्षीची संकल्पना वयोवृद्ध होत असताना आपण निरोगी ऊर्जावान सक्रिय राहू शकतो. योग यासाठी आपल्याला मार्ग दाखवू शकतो असंही मोदी यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले,
1: योग इसी एक आयु वर्ग के लिए सीमित भी नहीं है. भारत में हम जानते हैं और देखते आए हैं योग मानव के जीवन का चेतना के साथ ऊर्जा के साथ एक प्रकाश भी है. इसलिए इस वर्ष अंतर्राष्ट्रीय योग दिवस की थीम रखी गई है योगा फॉर हेल्दी एजिंग. उम्र बढ़ने पर भी हम स्वस्थ रह सकते हैं, हम ऊर्जावान और सक्रिय रह सकते हैं. योग हमें इसके लिए मार्ग दिखाता है.

निरामय वार्धक्यासाठी योग या संकल्पनेसह 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज जगभरात साजरा होत आहे. जगभरात 210 पेक्षा अधिक भारतीय दूतावासांसह सुमारे 2500 ठिकाणी योग प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त नवी दिल्ली मुंबईसह देशातल्या प्रमुख 100 ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे विशेष योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कोलकाता इथं भारतीय नौदलाच्या 3 स्वदेशी बनावटीच्या नौका INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्र यांचं लोकार्पण होणार आहे. नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोनं तयार केलेल्या आणि गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्सनं बांधलेल्या नौका लढाऊ कारवाया, जलसर्वेक्षण आणि पाणबुडी विरोधी युद्धतंत्र मजबूत करण्याच्या उद्देशानं बांधण्यात आल्या आहेत. या नौकांमध्ये 75% अधिक स्वदेशी सामग्री असून यात 200 अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा सहभाग आहे असं नौदलानं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये आज दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होणारी नीट यूजी फेर परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पडावी यासाठी NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं जय्यत तयारी केली आहे. याची पूर्वतयारी म्हणून काल देशभरातील परीक्षा केंद्रांवर सराव प्रात्यक्षिकही करण्यात आलं. ही परीक्षा 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी देत आहेत. देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक आदी 2,00,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर CCTV कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवण्यात आले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी GPS बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आली आहे. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या असून देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती NTA दिली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकार आणि साखर उद्योगाला बळ देण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं कल्लाप्पण्णा अवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन काल शहा यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1,500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया सामूहिक प्रकल्प तर पुण्यातलं बंद पडलेलं नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कोऑपरेटिव्ह पुनरुज्जीवित करण्यासाठी आणखी 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर देशासह जगभरातल्या साखर कारखान्यांना आवश्यक असलेली यंत्रसामग्री तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे. दरम्यान दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि परिसर शासन 1,500 कोटी रुपयांचा खर्च करून विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करत आहे ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना शहा यांनी कोल्हापूर इथं व्यक्त केली. लेबनॉनमधील इस्रायलच्या हल्ल्यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आल्याचं इराणच्या संयुक्त लष्करी कमांडनं काल जाहीर केलं. ही आक्रमक कारवाई सुरू राहिल्यास पुढील उपाययोजनांचीही तयारी करण्यात आल्याचा इशाराही इराणनं दिला आहे. दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान इराणच्या इशाऱ्यानंतर काही तासातच अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी चर्चेसाठी स्वित्झर्लंडला रवाना झाले. इराण आणि अमेरिकेतल्या चर्चेत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD Vance तर इराणचे मोहम्मद बागेर कालिबाफ सहभागी होत आहेत. दरम्यान इराणच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 60 दिवसांच्या आत इराणसोबत अंतिम करार झाला नाही तर होर्मुझ सामुद्रधुनी या महत्वपूर्ण जलमार्गावरून जाणाऱ्या जहाजांवर अमेरिकेकडून शुल्क आकारलं जाईल असा इशारा दिला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून 3 कच्चे तेल वाहून नेणारे टँकर काल भारताच्या दिशेनं यशस्वीरित्या मार्गस्थ झाल्याचं केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. हे 3 टँकर 8,06,000 मेट्रिक टनांहून अधिक कच्चं तेल आणत असून त्यावर 94 भारतीय कर्मचारी आहेत असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. राजस्थानमधील अनेक महत्वाच्या रेल्वे

0: पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते होणार आहे. बिकानेर रेल्वे स्थानकावरून ते लालगड साबरमती एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. त्यानंतर ते जयपूर इथं खातीपुरा रेल्वे स्थानकावर जयपूर दरभंगा अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. यावेळी मेगा कोच टर्मिनलचं उद्घाटनही ते करणार आहेत. उत्तर पश्चिम रेल्वेनं विकसित केलेल्या प्रवाशांसाठीच्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पणही ते करणार आहेत. यामध्ये 41 लहान आणि मध्यम स्थानकांवरील नवे प्लॅटफॉर्मचा विस्तार आणि सुधारणांची कामं तसंच 16 स्थानकांवरील एकात्मिक प्रवासी माहिती प्रणालीचा समावेश आहे. मेघालयातील शिलाँग इथं असलेल्या हवाई दलाच्या पूर्व मुख्यालयात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल सैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तांत्रिक तत्परता, धोरणात्मक दूरदृष्टी आणि संस्थात्मक नाविन्यपूर्णतेच्या आवश्यकतेवर भर दिला. सध्याच्या जागतिक व्यवस्थेतील अनिश्चिततेच्या काळातही भक्कम सज्जता राखणं किती महत्वाचं आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. युद्धाचं स्वरूप सतत बदलत आहे. यात हायब्रीड धोके, सायबर आव्हानं, पुरवठा साखळीची सुरक्षा आणि ड्रोन हे घटक अत्यंत महत्वाचे ठरत आहेत. अशा परिस्थितीत संरक्षण दलांसाठी केवळ पारंपरिक सज्जता पुरेशी नाही तर आपल्या स्वतःच्या अटींवर राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आत्मनिर्भरता साध्य करणं गरजेचं आहे असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी स्पर्धेत काल भारतानं चिलीचा 6-0 गोलनं एकतर्फी पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आज होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान न्यूझीलंडच्या संघाबरोबर होणार आहे. न्यूझीलंडनं अमेरिकेचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देश विदेशात योगाभ्यासाचं आयोजन. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट UG परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड दरम्यान अजिंक्यपदाची लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. आता ऐकूयात विशेष कार्यक्रम. 21 जून जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं सुखी जीवनाचा मार्ग योग साधना याविषयी प्राध्यापक डॉ NB स्वामी स्वस्थव्रत व योग विभाग शासकीय आयुर्वेद महाविद्यालय धाराशिव यांनी सांगितलेली माहिती. या माहितीचा भाग 3. निर्मिती साह्य कांचन पाचकुळवे आणि सादर करते किशोर पवार.
2: नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर NB स्वामी. योगाचे बरेच फायदे आहेत. त्यामध्ये आपलं आरोग्य अबाधित राहते. नियमित योगाभ्यासामुळे शरीर निरोगी राहते. शरीरातील रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते. आपलं अग्नी चांगला प्रवृत्त होऊन भूख चांगली लागते. मनानुलोमन व्यवस्थित होते. बऱ्याचशा लोकांना आता सध्या कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे किंवा पोट साफ होत नाही. ह्या सगळ्यासाठी जे आहे योगाभ्यासाचे खूप चांगले फायदे बघायला मिळतात. सततच्या योगाभ्यासामुळे व्याधी प्रतिबंधनाचं कार्य घडते. मनाची चंचलता दूर होते आणि मनशांती लाभते. मन आपलं आनंदी, प्रसन्न, समाधानी राहते. योगाभ्यासामुळे उत्साही वाढतो. योगासनांच्या अभ्यासामुळे तसरावी ग्रंथी जे आहेत त्यांचे कार्य व्यवस्थितपणे होते. सहनशक्ती वाढते. चित्त उष्ण, राग द्वेष, क्षुधा तृष्णा असे द्वंद्व जे आहेत त्यांचा त्रास होत नाही. हे सहन करण्याची शक्ती प्राप्त होते. शरीराला स्थिरता, चित्त प्रसन्नता प्राप्त होते. शरीराच्या अंग प्रत्यंगांची सर्वांगीण वृद्धी होते. सर्व धातूंची पुष्टी होते. स्नायूंचे दीर्घीकरण होते. असे हे योगासनांचे काही फायदे आहेत. चौथा अंग जे प्राणायाम आहे, ते प्राणायामामुळे आपल्याला बुद्धी देखील वाढते. मनावर त्याला नियंत्रण प्राप्त होते. मनावर नियंत्रण प्राप्त झाल्यामुळे आपल्याकडून काही अशा चुका ज्या आहेत त्या बुद्धीने, त्याला आपण प्रज्ञाप्रद असं म्हणतो, तो होत नाही. आणि प्रज्ञाप्रद न झाल्यामुळे आपल्याला चांगलं काय वाईट काय याची विवेकबुद्धी जागृत होते. आणि आपल्याकडून अशा चुकीच्या गोष्टी काही घडल्या जात नाही. त्यामुळे शारीरिक, मानसिक

0: आजारावर देखील आपल्याला प्राणायामाच्या अभ्यासामुळे नियंत्रण मिळवता येते. चंचल मनाला आजच्या आपल्या इच्छेनुसार नियंत्रण करण्याची शक्ती प्राप्त होते. त्यामुळे मन एकाग्र होते, नाडीशुद्धी होते, जाठ दागणे देखील वृद्धी होते. तौल्य जे आहे ओबेसिटी, ती सुद्धा प्राणायाम आणि योगाभ्यासाच्या आसनाच्या अभ्यासामुळे कमी होते. सध्याच्या काळामध्ये ओबेसिटी किंवा स्थूलता जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आपण पाहतो. त्यामध्ये लाईफस्टाईल आहे, उशिरा उठणं आहे, बऱ्याच बाबी आहेत, जंक फूडचं प्रमाण आहे, हे सगळं जे आहे तर आपल्याला योगाभ्यासामुळे जे खूपच बारीक आहेत, अतिकृष आहेत, ते नॉर्मलला येतील. आणि जे ओबेज आहेत किंवा स्थूल आहेत त्यांचे देखील वजन कमी व्हायला मदत होईल. योगाच्या फायद्याला सांगितलेलं आहे वपु कृषोत्तम वजने प्रसन्नता. वपु कृषोत्तम, शरीरामध्ये सर्पातापणा निर्माण होईल आणि चेहऱ्यावर प्रसन्नता येईल. अष्टसिद्धींची प्राप्ती होते. अन्न आणि जराशिवाय राहण्याची शक्ती देखील प्राप्त होते. जरानाश म्हणजे म्हातारपण लवकर होत येत नाही, म्हणजे एजिंग प्रोसेस जी आहे ती उशिरा होते आणि जास्त वर्षेपर्यंत आपण तरुण राहू शकतो. अशाच प्रकारे प्राणायाम प्रत्याहार जे आहेत, प्रत्याहारामध्ये आपण मनाला इंद्रियापासून परावृत्त करतो. त्यामुळे धारणा, ध्यान, समाधी जे आहेत हे योगातील अंतरंग योग आहेत, आध्यात्मिक प्रगतीसाठी सांगितलेले अंग आहेत. तर हे त्यावर देखील आपल्याला मनावर नियंत्रण प्राप्त झाल्यामुळे तत्वगुण वाढतो आणि प्रज्ञापराट टळतात आणि मानसिक व्याधी नाहीसे होतात. भ्रष्टाचार, स्वैराचार, मद्यसेवन, अंमली पदार्थ सेवन यासारख्या ज्या भयानक समस्यांवर देखील या प्रत्याहाराच्या अभ्यासामुळे आळा घालता येऊ शकतो. धारणा, ध्यान, समाधीमुळे देखील मन एकाग्र होते, ज्ञानशक्ती जागृत होते, रजतम गुणाचा नाश होतो, चित्ताची शुद्धी होते, तात्विक गुणाची वाढ होते, साधकाला परमात्माचा साक्षात्कार होतो, मनोबल वाढते, मनोवांछित फलप्राप्ती होते, मानस रोगांच्या चिकित्सेमध्ये देखील चांगला फायदा होतो. ध्यानामुळे मोक्षप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो. समाधीमुळे सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. आनंदाची परमावस्था समाधीमुळे प्राप्त होते. वासना नाहीशा होतात, म्हणजे साधक हा जीवनमुक्त होतो. असेच योगाचे फायदे जे आहेत त्यात आपल्याला शारीरिक फायदे जे आहेत त्यामध्ये सुखमय आणि उन्नत जीवनाचा मार्ग दाखवून उत्तम आरोग्य प्रदान करते. शारीरिक स्वास्थ्य उत्कृष्ट राहते. योगामुळे आरोग्य उत्तम राहून असामान्य बौद्धिक क्षमता प्राप्त होते. दीर्घायुष्य देखील योगाभ्यासामुळे प्राप्त होते. व्यक्तिमत्व विकास, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होऊन उत्तम जीवन जगण्याचा योग हा उत्तम मार्ग आहे. आसन, प्राणायाम, ध्यान, बंध, मुद्रा, षटक्रिया यांच्याद्वारे वैद्यकीय चिकित्सेच्या माध्यमातून दुःख परिहार केला जाऊन आरोग्य प्रस्थापित केले जाते. पक्षाघात सारख्या व्याधीमध्ये इडा, पिंगला, सुषुम्ना तीन नाड्या सांगितलेल्या आहेत. त्यापैकी सूर्यनाडी चालून त्यामुळे पक्षाघातावर देखील चांगले रिझल्ट बघायला मिळालेले आहेत. अंतःस्रावी ग्रंथीचे स्त्राव व्यवस्थित देखील स्त्रवल्यामुळे इंडोक्राइन डिसऑर्डर जे आहेत यावर देखील योगाभ्यासामुळे नियंत्रण मिळवता येते. ओबेसिटी कमी होते, वर्किंग कॅपॅसिटी वाढते, शरीर फ्लेक्झिबल होते, लवचिक होते. इन्सोमनिया, ज्यांना झोप येत नाही, ज्यांना मायग्रेन आहे, शिरशूल आहे, हे देखील योगाभ्यासामुळे कमी होते. शारीरिक पेशी बळकट होऊन आतील अवयवांचे कार्य देखील सुधारते. फुप्फुसांची कार्यक्षमता, लंग्सची कॅपॅसिटी, व्हायटल कॅपॅसिटी वाढते. लाईफस्टाईल डिसऑर्डर्स जे आहेत, जीवनशैलीजन्य आजार, मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब, हाय कोलेस्ट्रॉल इत्यादी आजारावर देखील दीर्घश्वासन आणि कपालभातीमुळे नियंत्रण मिळवता येते. थायरॉईड ग्रंथीच्या विकृती देखील सर्वांगासन, हलासन उपयोगी आहे. डायबिटीसमध्ये देखील अर्धमच्छंद्रासन, हलासन, वक्रासन उपयोगी आहे. ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे यांच्यामध्ये देखील पवनमुक्त आसन, वज्रासन उपयोगी आहे. मानसिक स्वास्थ्याचा विचार केला तर हे योगाभ्यासामुळे मानसिक स्वास्थ्य देखील उत्तम राहते. व्यक्तिगत आणि बौद्धिक विकास, ताणतणाव यांच्यापासून मानसिक शांती, आत्मविश्वास प्राप्त करण्याचा योग हा उत्तम आणि सोपा असा उपाय आहे.
1: श्रोतेहो, आताच आपण 21 जून जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं सुखी जीवनाचा मार्ग योग साधना याविषयी प्राध्यापक डॉक्टर एन बी स्वामी, स्वस्थव्रत आणि योग विभाग, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय धाराशिव यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकली. या मालिकेचा भाग 3, निर्मिती सहाय्य होतं कांचन पाचकुळवे आणि सादरकर्ते होते किशोर पवार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
2: SNDT महिला विद्यापीठांतर्गत नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन येथे BA इन फॅशन डिझाईन या पदवी अभ्यासक्रमाला आणि माता रमाबाई कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात BA, BCom, BSc, जनरल, MSc मायक्रोबायोलॉजी, MSc केमिस्ट्री या अभ्यासक्रमांना सर्व प्रवर्गातील मुलींना मोफत प्रवेश. SC प्रवर्गासाठी स्वाधार योजनेचा लाभ. इतर मागासवर्गीयांना शिष्यवृत्तीचा लाभ. पत्ता: गोरे कॉम्प्लेक्स, समतानगर, धाराशिव. मोबाईल क्रमांक 93106635 आणि 93106668.
3: लेकीचा आनंद जावयाचा मान अधिक मेहनत करा खास सन्मान
4: प्रियदर्शनी मध्ये अलन सोली लुई फिलिप इंडियन टेरेन पीटर इंग्लंड युनायटेड कलर ऑफ बेनेटन से

0: आकर्षक ब्रँडेड कपडे
1: आणि श्रीवल्स सौ मध्ये डिझायनर काठपदर्व सिल्कच्या सुंदर साड्या आणि नवनवीन व्हरायटी.
0: अधिक महिना बनवा अविस्मरणीय.
1: प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी, आपल्या नात्यांचा विश्वासू साथी.

0: हरित क्रांतीचा वसा घेऊन धवल क्रांतीचा विडा उचलून बळीराजाची यशोगाथा सांगते माझी आकाशवाणी। सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता ऐकत रहा घर शिवार आणि किसान वाणी। शेतकऱ्यांना समर्पित करते धाराशिव आकाशवाणी। आणि हो, जगभरातील श्रोते हो, डाउनलोड करा न्यूज ऑन AIR ऍप आणि आपण असाल तिथं ऐका आपली लोकप्रिय धाराशिव आकाशवाणी।
1: श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत 21 जून जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम अष्टांग योग साधना। याविषयी सहाय्यक प्राध्यापक डॉ प्रफुल्ल कोटलवार, स्वस्थ व्रत आणि योग विभाग शासकीय आयुर्वेद महाविद्यालय धाराशिव यांनी सांगितलेली माहिती। या माहितीचा भाग 3, निर्मिती सहाय्य कांचन पाचकुडवे यांचा आणि सादर करते किशोर पवार।
2: नमस्कार श्रोते हो, आपण अष्टांग योगातील 7वा जो भाग आहे ध्यान याबद्दल चर्चा करणार आहोत। तर ध्यानाची व्याख्या करताना आचार्य पतंजली काय म्हणतात, तत्र प्रत्येक तानता ध्यानम। तर पतंजली योगदर्शनमध्ये अशा पद्धतीनं आचार्य पतंजलींनी वर्णन केले आहे। तर यामध्ये काय करायचंय, जो कोणी साधक आहे योगाभ्यास करणारा आहे त्यांनी एका विशिष्ट ध्येय वस्तूवर चित्त एकाग्र केले पाहिजे। धारणेमध्ये आपण काय करत होतो, लक्ष केंद्रित करत होतो, पण इथं काय अपेक्षित आहे, जे आपण चित्त एकाग्र केलेलं आहे त्याची एक तांता किंवा दृढता निर्माण करणं म्हणजेच ध्यान होय। ज्या ठिकाणी आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे त्यावरच ते लक्ष टिकवून ठेवणं, चित्त विचलित किंवा मन विचलित होऊ न देणं इथं आपल्याला अपेक्षित आहे, त्याची एक तांता होऊ न देणं अपेक्षित आहे। सतत त्या वस्तूचं चिंतन करणं किंवा त्यावरच लक्ष केंद्रित जी आहे ते टिकवून ठेवणं याला आपण ध्यान म्हणू शकतो। योग ग्रंथामध्ये ध्यानाचे वेगवेगळे प्रकार केलेले आपल्याला पाहायला भेटू शकतात। तर ग्रंथोक्त प्रकार कोणते आहेत आपण पाहू, सर्वप्रथम जसं पहिलं आहे आदिभौतिक ध्यान। आदिभौतिक ध्यान म्हणजे काय, देवाची मूर्ती किंवा देवाची प्रतिमा यावर केलेलं जे ध्यान आहे त्याला आपण आदिभौतिक ध्यान म्हणू शकतो। दुसरं आहे आदिदैविक ध्यान, सूर्य चंद्र तारे इत्यादीवर चित्त एकाग्र करून केले जाणारे ध्यान जे आहे त्याला आपण आदिदैविक ध्यान म्हणू शकतो। तिसरं आहे आध्यात्मिक ध्यान। आध्यात्मिक ध्यान म्हणजे काय, षडचक्रात शरीरामध्ये असणारे जे षडचक्र आहेत त्यावर केले जाणारे जे ध्यान आहे त्याला आपण आध्यात्मिक ध्यान म्हणतो। तर षडचक्र कोणते कोणते आहेत, जसं मूलाधार चक्र आहे, स्वाधिष्ठान आहे, मणिपूर आहे, आज्ञाचक्र आहे, विशुद्ध चक्र आहे, अशा प्रकारची वेगवेगळ्या स्थानामध्ये आपल्या शरीरामध्ये असणारी ही जी चक्र आहेत त्यावर लक्ष केंद्रण आपल्याला आध्यात्मिक ध्यानामध्ये अपेक्षित आहे। शेवटचा प्रकार आहे ग्रंथामध्ये असलेला नादानुसंधान। नादानुसंधान म्हणजे काय, निराकार ध्यान। यामधील सोपा व सर्वांनाच करता येण्याजोगा प्रकार म्हणजे नादानुसंधान। यासाठी शांत जागी बसून डोळे बंद करावे, यानंतर आपल्या दोन्ही हाताचे तर्जिनी जी आहे म्हणजे पहिलं बोट जे आहे ते उजवं बोट उजव्या कानामध्ये आणि डावं बोट डाव्या कानामध्ये हळुवारपणे घालावे, फार दाब देऊ नये। यानंतर श्वासाचा जो ध्वनी आतमध्ये जाणवतो त्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा। ही क्रिया खूप साधी सोपी आहे आणि त्यामुळं नादानुसंधानाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला ध्यानाचे खूप सारे फायदे होऊ शकतात। गेरण संहितेमध्ये सुद्धा काही प्रकार वर्णन केले ते पण आपण पाहू। पहिला आहे त्यातले 3 प्रकार केलेले गेरण संहितेमधले, त्यातलं पहिलं आहे स्थूल ध्यान। स्थूल ध्यान म्हणजे काय, तर आपण दैनंदिन जीवनामध्ये सर्व जाती धर्मामध्ये सुद्धा या प्रकारचं ध्यान करत असतो। प्रार्थना पूजा इत्यादी वेळी केले जाणारं ध्यान जे आहे ते स्थूल ध्यान आपण म्हणतो त्याच्यामध्ये। तर प्रत्येक धर्मामध्ये त्या त्या धर्माप्रमाणे प्रार्थना केल्या जातात, तर त्या माध्यमातून सुद्धा एक प्रकारचं स्थूल ध्यान आपण त्याच्यामध्ये तिथं करत असतो। दुसरं आहे ज्योती ध्यान। ज्योती ध्यान म्हणजे काय, भ्रूमध्यस्थानी दोन्ही कपाळाच्या मध्ये किंवा कुंडलिनी शक्तीच्या ठिकाणी, कुंडलिनी शक्ती कुठं स्थित आहे तर मूलाधार चक्राच्या ठिकाणी स्थित आहे, तर त्या ठिकाणी असणार

0: दिव्य ज्योतिस्वरूप जो प्रकाश आहे त्यावर चित्त एकाग्र करणं म्हणजे ज्योतिध्यान. गिरण संहितेनुसार तिसरा जो प्रकार आहे तो सूक्ष्म ध्यान आहे. तर सूक्ष्म ध्यान म्हणजे काय? कुंडलिनी शक्तीचे शांभवी मुद्रेच्या साह्याने ध्यान करणं म्हणजे सूक्ष्म ध्यान. हा बराचसा अवघड प्रकार असून वरिष्ठ साधक किंवा जो त्यांनी दीर्घकाळ साधना केलेली आहे किंवा यातली तज्ज्ञ व्यक्ती जी आहे त्याच्या मार्गदर्शनाखालीच हा सूक्ष्म ध्यानाचा प्रकार केला जाऊ शकतो त्याच्यामध्ये. तर आजच्या काळामध्ये सुद्धा आपण वेगवेगळे प्रकार पाहू शकतो. ध्यान म्हणजेच मेडिटेशन आहे. याच्यामध्ये आजच्या काळामध्ये आपल्याला तुम्हाला 100 पेक्षा जास्त प्रकार ध्यानाचे पाहता येऊ शकतात त्याच्यामध्ये. जसं माइंडफुलनेस मेडिटेशन आहे किंवा मंत्रा मेडिटेशन आहे किंवा मूवमेंट मेडिटेशन आहे, झेन मेडिटेशन आहे, बुद्धिस्ट मेडिटेशन आहे. तर अशा प्रकारचे खूप सारे ध्यानाचे प्रकार जगभर पाहायला भेटतात आणि त्याचा वापरही केला जातो त्याच्यामध्ये. आता ह्या ध्यानाचे नक्की काय फायदे आहेत, कशासाठी ध्यान केलं पाहिजे? यामुळं चित्ताची शुद्धी होते. चित्ताची शुद्धी का आवश्यक आहे, मनाची शुद्धी का आवश्यक आहे? जसं आपण दैनंदिन जीवनामध्ये पाहतो, आपण सकाळी उठल्यानंतर सगळ्यात अगोदर काय करतो, स्वतः फ्रेश होतो आणि स्वतः फ्रेश झाल्यानंतर आपल्या म्हणजे आपल्या शरीराची स्वच्छता करतो, है ना. त्याच पद्धतीनं मनाची सुद्धा स्वच्छता आवश्यक आहे. पण घराची सुद्धा स्वच्छता करतो ना, झाडून पुसून काढतो, पोछा मारतो, या माध्यमातून सुद्धा घराची स्वच्छता करतो. जसं मेंटल हायजीन सुद्धा आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहे. आपल्या मनामधल्या सगळा जो काही कचरा आहे त्याचा निचरा करायचा आहे, काढून टाकायचं असेल तर ध्यान हे खूप आवश्यक आहे. म्हणजेच आपलं मन शुद्ध होतं, चित्त शुद्ध होतं. ही ध्यानाचा सगळ्यात मोठा फायदा आहे. मनाच्या सात्विक गुणाची वृद्धी होते. तर मनाचे त्याच्यामध्ये तिथं एकच गुण आहे, सत्व आहे, आणि दोष जे आहे ते रज आणि तम हे दोष सांगितलेले आहेत. तर रज आणि तम हे दोष कमी करून मनाचा सत्व गुण वाढवण्याचं काम इथं ध्यान करताना आपल्याला पाहायला भेटतं त्याच्यामध्ये. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मानस विकारामध्ये किंवा मानसिक आजारामध्ये सुद्धा ध्यानाचा खूप चांगला फायदा होताना पाहायला भेटतो त्याच्यामध्ये.
1: 21 जून जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं अष्टांग योग साधना याविषयी सहाय्यक प्राध्यापक डॉ प्रफुल्ल कोटलवार, स्वस्थ व्रत आणि योग विभाग शासकीय आयुर्वेद महाविद्यालय धाराशिव यांनी सांगितलेली माहितीचा भाग 3 आपण ऐकलात. निर्मिती सहाय्य होतं कांचन पाचकुडवे यांचं आणि सादरकर्ते होते किशोर पवार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
2: स्वस्नेह निमंत्रण.
3: श्री सद्गुरु धुंडा महाराज देगलूरकर सेवा प्रतिष्ठान धाराशिव आयोजित प्रवचन माला.
2: परम पूज्य हरिभक्त परायण श्री सद्गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या रसाळ वाणीतून प्रवचन माला. विषय संत श्री एकनाथ महाराज रचित हरिपाठ. दिनांक 20, 21 आणि 22 जून 2026 रोजी. स्थळ स्वयंवर मंगल कार्यालय, जिजाऊ चौक, बार्शी नाका, धाराशिव.
3: वेळ सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत.

0: श्रोते हो विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राने. सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहित करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते, तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते, आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात, आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच, पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल.

आणि आणखी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या

0: मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
1: प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 10:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत बालमित्रांसाठीचा कार्यक्रम बालजगत. तत्पूर्वी जाहिरात आणि संदेश.
2: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर. रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
3: या लग्न सराईची खरेदी आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सौ मध्येच करा. नवरीसाठी शालू, सिल्क, लेटेस्ट फॅशन व डिझायनर साड्यांचा फ्रेश स्टॉक. लग्न सराई निमित्त खरेदी करा. पत्ता: प्रियदर्शनीचे श्री व सौ, लोखंड गल्ली, बार्शी.
4: स्वस्नेह निमंत्रण.
5: श्री सद्गुरु धुंडा महाराज देगलूरकर सेवा प्रतिष्ठान धाराशिव आयोजित प्रवचन माला.
4: परम पूज्य हरिभक्त परायण श्री सद्गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या रसाळ वाणीतून प्रवचन माला. विषय: संत श्री एकनाथ महाराज रचित हरिपाठ. दिनांक 20, 21 आणि 22 जून 2026 रोजी. स्थळ: स्वयंवर मंगल कार्यालय, जिजाऊ चौक, बार्शी नाका, धाराशिव.
5: वेळ: सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत.
6: लेकीचा आनंद जावयाचा मान, अधिक मेहनत करा खास सन्मान.
7: प्रियदर्शनी मध्ये एलन सोली, लुई फिलिप, इंडियन टेरेन, पीटर इंग्लंड, युनायटेड कलर ऑफ बेनेटन चे आकर्षक ब्रँडेड कपडे.
6: आणि श्री व सौ मध्ये डिझायनर काठपदर व सिल्क च्या सुंदर साड्या आणि नवनवीन व्हरायटी.
7: अधिक महिना बनवा अविस्मरणीय.
6: प्रियदर्शनी कापड बाजार, बार्शी, आपल्या नात्यांचा विश्वासू साथी.
2: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर. रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
3: या लग्न सराईची खरेदी आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सौ मध्येच करा. नवरीसाठी शालू, सिल्क, लेटेस्ट फॅशन व डिझायनर साड्यांचा फ्रेश स्टॉक. लग्न सराई निमित्त खरेदी करा. पत्ता: प्रियदर्शनीचे श्री व सौ, लोखंड गल्ली, बार्शी.
8: SNDT महिला विद्यापीठांतर्गत नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन येथे BA इन फॅशन डिझाईन या पदवी अभ्यासक्रमाला आणि माता रमाबाई कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात BA, BCom, BSc, जनरल, MSc, मायक्रोबायोलॉजी, MSc, केमिस्ट्री या अभ्यासक्रमांना सर्व प्रवर्गातील मुलींना मोफत प्रवेश. SC प्रवर्गासाठी स्वाधार योजनेचा लाभ. इतर मागासवर्गीयांना शिष्यवृत्तीचा लाभ. पत्ता: गोरे कॉम्प्लेक्स, समतानगर, धाराशिव. मोबाईल क्रमांक: 93-10-66-66-35 आणि 93-10-66-66-58.
9: पता है, न्याय विभाग भारत सरकार ने गरीब और जरूरतमंदों को न्याय दिलाने की प्रक्रिया को किया और भी आसान.
10: हाँ बिल्कुल, टेलीलॉ और न्याय बंधु सेवाओं का हो गया है एकीकरण.
9: अब चाहे टेलीलॉ के माध्यम से मुफ्त कानूनी सलाह लेनी हो
10: या न्याय बंधु में पंजीकृत वकीलों से कोर्ट में निःशुल्क कानूनी सहायता के लिए जुड़ना हो,
9: अब दोनों एक ही ऐप पर उपलब्ध. डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉग इन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSE सेंटर से संपर्क करें. न्याय विभाग भारत सरकार द्वारा जनहित में जारी.
4: स्वस्नेह निमंत्रण.
5: श्री सद्गुरु धुंडा महाराज देगलूरकर सेवा प्रतिष्ठान धाराशिव आयोजित प्रवचन माला.
4: परम पूज्य हरिभक्त परायण श्री सद्गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या रसाळ वाणीतून प्रवचन माला. विषय: संत श्री एकनाथ महाराज रचित हरिपाठ. दिनांक 20, 21 आणि 22 जून 2026 रोजी. स्थळ: स्वयंवर मंगल कार्यालय, जिजाऊ चौक, बार्शी नाका, धाराशिव.
5: वेळ: सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत.
1: श्रोते हो, बालजगत या कार्यक्रमात आज आपण ऐकूयात

अनन्या गणपती माळी या बालमैत्रिणीने सादर केलेल्या गोष्टी आणि कविता, निर्मिती सहाय्य अणघा पुराणिक आणि सादर करते किशोर पवार. चला तर ऐकूयात कार्यक्रम बालजगत.

0: बालमित्रांनो नमस्ते. बालजगत या कार्यक्रमात मी अनघाताई तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बालमित्रांनो, तुमच्या भेटीला आज कोण आलंय माहितीये? तुमच्यासारखीच एक बालमैत्रीण आलेली आहे, तर आपण तिची ओळख पण करून घेऊया. तिला काय आवडतं, ती काय म्हणू शकते, तिला कोणता छंद आहे आणि कोणत्या वर्गात आहे, कोणत्या शाळेत आहे, सगळं आपण तिच्याकडून जाणून घेऊया. तर तुझी ओळख आमच्या बालमित्रांना करून दे. तुझं पूर्ण नाव सांग.
1: अनन्या गणपती माळी.
0: बालमित्रांनो, अनन्या गणपती माळी ही बालमैत्रीण आपल्या भेटीला आलेली आहे. चला तर मग आपण तिच्याशी गप्पा मारूया. अनन्या, तुझं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. मला सांग, तू कोणत्या वर्गात आहेस?
1: पाचवीमध्ये. पाचवीला जाते.
0: बर, आणि चौथीला मार्क कसे होते? मग
1: 90 होते.
0: आणि शाळा सुरू होते आता?
1: हो.
0: कधीपासून?
1: सोमवार.
0: बर, झाली सगळी तयारी शाळेची?
1: हो.
0: अरे वा, मस्त. बर, मला सांग कोणते कोणते विषय होते ग तुला चौथीला?
1: 3 होते, इंग्लिश, गणित, मराठी.
0: बर, आणि तुला कोणता जास्त आवडतो?
1: मराठी.
0: अरे वा. बर, मग मराठीतली एखादी कविता येते?
1: हो.
0: म्हणून दाखव बर.
1: हो. धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान

भाकरी, मोत्यांची साल जशी खाऊ भाकरी, धरतीची आम्ही लेकर भाग्यवान, धरतीची आम्ही लेकर, स्थापू का मांडता पोलांदी ऐकता,

0: लेकर धरती ची आम्ही लेकर, भाग्यवान धरती ची आम्ही लेकर।
1: वा अनन्या, खूप छान कविता आहे ग, तुझ्या पुस्तकात आहे?
0: हो
1: बर, मला तू सांगितलंस की तुला मराठी खूप आवडते,
0: हो
1: मग तुला गाणी वगैरे पण म्हणायला आवडत असेल।
0: हो
1: बर, तुझ्या घरामध्ये कोण कोण असतं सांग बर?
0: आई बाबा आजी भाऊ बहीण आणि मी।
1: बर, तुझा भाऊ आणि बहीण कितवीला आहेत?
0: माझी बहीण 3रीला जाते, माझा भाऊ UKG ला।
1: म्हणजे लहान आहेत दोघे तुझ्यापेक्षा,
0: हो
1: तू ताई आहेस त्यांची?
0: हो
1: बर, मला सांग घरामध्ये तुझा लाड कोण करतं जास्त?
0: दोघ आई आणि बाबा।
1: बर, आणि रागवतो कोण?
0: दोघ।
1: का बरं रागवतात?
0: मी काहीतर आता भावाला मारले, बहिणीला मारले, मी काहीतर रागपणा केले तर मला मारतात।
1: मग तुला कळतं का आपण चुकलो म्हणून?
0: हो।
1: आणि रागवल्यानंतर कोण लाड करतं जास्त मग?
0: आजी।
1: कशा प्रकारे लाड करते?
0: मिठीत घेते आजूका, डोळे पुसते, रडू नको, आजू काहीतरी खायला घालते,
1: बर
0: पैसे देते।
1: अरे वा अनन्या, तू घरात आईला मदत करतेस?
0: हो।
1: काय काम करतेस ग?
0: झाडून काढते, भांडे घासते, एक एकदा मम्मीला उशीर झाला तर धुणं वाळू घालते।
1: खूप काम करतेस मग।
0: हो।
1: आणि लहान

0: भाऊ बहिणीला सांभाळतेस का? नाही
1: हो
0: सांभाळतेस ना. बर, तुझ्या शाळेची वेळ कशी होती मागच्या वर्षी? तुझ्या शाळेचं नाव पण सांग.
1: श्री बसवेश्वर प्राथमिक शाळा जवळी.
0: बर, शाळेची वेळ कशी होती?
1: 10 वाजता. 10 वाजता शाळेत जायचं आणि 4 घ्यायचं घरी.
0: बर, मग डब्बा?
1: डब्बा आई बनवून देते.
0: बर, काय नेत होतीस डब्यामध्ये?
1: कधी कधी चपाती भाजी नेते, कधी भाकर पिठलं.
0: बर, तुला काय आवडतं जास्त?
1: शेपूची भाजी आणि चपाती
0: जास्त आवडते.
1: हो.
0: बर, अनन्या शाळेमध्ये ज्या आपल्या स्पर्धा असतात ना,
1: हो,
0: तर तू कोणत्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होतास? बर,
1: संगीत खुर्च्या जू रेस मध्ये, रनिंग मध्ये.
0: बर, रनिंग मध्ये म्हणजे तू पळतेस का, प्रॅक्टिस करतेस का कधी अशी?
1: हो.
0: कधी कधी करतेस? सकाळी संध्याकाळी? कुठे करतेस? आणि
1: घरात नाहीतर बाहेर?
0: तुझ्या घराजवळ मैदान आहे, ग्राउंड आहे?
1: हा हो.
0: पळायला किंवा खेळायला?
1: हो.
0: आहे ना. बर, आणि तुझ्या कोण कोण मैत्रिणी आहेत? मैत्रिणींची नाव सांगशील?
1: जान्हवी, अनुष्का, साक्षी, गौरी.
0: अरे वा. तो अभ्यास कधी करतेस? जेव्हा शाळेतून आल्यानंतर होमवर्क असेल तो लगेच करतेस का संध्याकाळी शाळेचा अभ्यास करतेस?
1: संध्याकाळी.
0: बर, आणि कधी असं होतं का की अनन्याला खूप खेळायचंय आणि मग अभ्यास राहून जातो आणि आई रागवते किंवा मारते, असं होतं का कधी?
1: हो.
0: किती वेळा होतं? खूप वेळा होतं का?
1: हो.
0: बर, मैत्रिणी येतात खेळायला?
1: नाही, गल्लीतले
0: येतात खेळायला सगळे. मग तू खेळायला जातेस आणि अभ्यास राहून जातो. तू सांगितलंस की चित्र पण काढतेस.
1: हो.
0: कशा प्रकारचे चित्र काढतेस सांग ना.
1: आज छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा, मुकुट, आजू हरिण काढते बसलेला.
0: तू असं समोर एखादं चित्र ठेवून बघून काढतेस का तुझ्या मनाने चित्र काढतेस?
1: एक एकदा मनानं, एक एकदा बघून.
0: बर, आणि मग त्याच्यामध्ये रंग कोणते भरतेस?
1: स्केच पेन किंवा पेन्सिल, हे खडूचे.
0: असे किती चित्र काढलेत आतापर्यंत?
1: मी 10 का 5 काढले.
0: भरपूर काढलेत मग. बर, आता तू कोणतं गाणं म्हणशील, काय सांगशील, काय कविता वगैरे येते एखादी अजून म्हणायला?
1: मी भाषण म्हणू शकते?
0: हो म्हण ना. कुठलं भाषण म्हणतेस?
1: जिजाऊ. मुजरा माझा माता जिजाऊना, ज्यांनी घडवले शूर शिवबाना, स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान, मुजरा तुम्हाला मानाचा झुकून माझी मान, वीर कन्या वीर पत्नी जिजाऊ राजमाता, त्यांच्या पोटी जन्माला आला महाराष्ट्राचा भाग्य विधाता, मराठी माती ज्यांनी केला गणमी कावा, तो एकच होता जिजाऊंचा छावा, तो एकच होता जिजाऊंचा छावा, सांभाळले त्यांनी प्रेमाने सर्वांना, स्वराज्य उभे राहिले त्यांचे आशीर्वाद. जय जिजाऊ जय शिवराय.
0: किती फास्ट म्हणलंस तू. अरे वा, खूप छान. आणि तू खेळामध्ये काय सांगितलंस, संगीत खुर्ची खेळतेस, मग तुझ्या शाळेमध्ये कधी स्पर्धा होतात त्यावेळेस खेळतेस का?
1: हो.
0: कधी घेतला होता भाग?
1: जेव्हा संगीत खुर्च्या ते नसते,
0: 15 ऑगस्टला किंवा 20 जानेवारीला असं असतील ना खेळ?
1: नसतं.
0: मग
1: खेळायचाच टायमाला?
0: खेळायचा तास असतो. कधी? म्हणजे वर्गात जायच्या आधी का शाळा सुटल्यावर?
1: शाळा सुटायच्या.
0: दररोज?
1: नाही दररोज नाही, कधी कधी.
0: बर, अनन्या तू काय आमच्या बालमित्रांना ऐकवशील? बर,
1: आता मी एक मंत्र म्हणते.
0: हा.
1: ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम गोष्टीवर्धन पूर्वारोग बंधना मृत्यू मोक्षी अमृता.
0: अरे वा, हे तुला कोणी शिकवलंय ग?
1: आईने.
0: आणि तू कधी त्याचं पाठांतर कधी करतेस पण?
1: रोज.
0: रोज सकाळी संध्याकाळी?
1: हो.
0: कधी करते?
1: संध्याकाळी दिवा लावताना देवाचं नाव घेते, पुन्हा शुभम करोती म्हणते.
0: म्हणून दाखव बरं.
1: शुभम करोती कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रु बुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते, दिव्या दिव्या दीपत्कार काली कुंडल मोती हार, देवाला पाहून नमस्कार दिव्याचे तेल कापसाची वार, सगळ्या घरच्यांना उदंड आयुष्य सुख समाधान शांती लाभू दे.
0: अरे वा, मस्त. म्हणजे जेव्हा संध्याकाळी आई देवासमोर दिवा लावते तेव्हा तू हे सगळं आईकडून शिकून घेतलंयस आणि ते म्हणतेस. बर, एखादी गोष्ट येते का आमच्या बालमित्रांना सांगायला?
1: हो.
0: सांग बर.
1: एक शेळी असते, तिनं जगल्याची राणी असते, कारण की तिला सगळं येते. तिला सांगते सगळ्यांना काय करायचं आणि तिला कळते. मग एका दिवशी एक हरिण आणि बारक पिल्लू जात असते त्यांचं तिच्या आई संग, त्यांना खाल्लेलं असते, संध्याकाळ होत असते. मग तिची आई म्हणते की बाळा लवकर खा, आपल्याला संध्याकाळ झाले घरी जायचा. मग बाळ म्हणते की हो खातो. मग झालं असते त्याने वाट्याने जात असते, एकदा कोल्हा दिसते, त्याला भूक लागलेली असते खूप. मग त्याला

0: खायला पाहिजे होतं. त्यानं बघल्यावर का ह्याच पिल्लू दिसतंय,
1: हरणीचं,
0: हा हरिणीचं पिल्लू दिसतंय.
1: मग
0: त्यानं पकडते त्याला, त्याच्या पायाला खरचडलेला असते, मग रक्त निघत असते. तिनं गेलेली असते तो, पण तिनं हरिण त्याला हाकलून लावलेले असते, पण त्याच्या पायातनं रक्त निघत होत. मग तिनं शेळीकड गेली हरिणच बाळ घेऊन तिच्या हिला. मग तिनं काय केली, शेळी त्याच्या पायावर हात लावली असं फिरवली, तर सगळं त्याचं नीट झालं.
1: जादूची शेळी होती का?
0: हो.
1: कसं काय नीट झालं?
0: पण तिनं औषध एक होत ते बनवून आणल्यावर ते झालं.
1: तुला माहिती का, शेळी आहे ना झाडपाला जास्त खाते.
0: हो.
1: त्यामुळं आता आपण शेळीचं दूध पण पिलं ना तर ते जास्त औषधी असतं. मग शेळीने असंच काहीतरी औषध लावलं असेल,
0: पानाचं औषध,
1: हा, आणि त्या हरणीचं पिल्लू बरं झालं.
0: हो.
1: खूप छान गोष्ट आहे. तुला कोणी सांगितली ही?
0: मी बघितलं मोबाईल मध्ये
1: आणि तुझ्या लक्षात पण राहिली.
0: हो.
1: किती छान, वा मस्त.

0: आमच्या बालमित्रांना अजून काय गोष्ट सांगशील बरं?
1: एक म्हातारीची.
0: हा सांग.
1: एक म्हातारी असते आणि तिची एक लेक असते. जंगल असते मधी वाट मधी, पण तिचं जंगलाच्या बाहेर होत घर
0: लेकीच.
1: हा लेकीच. मग तिची आई राहते लेकीची. मग तिला जावं वाटते लेकीकड. मग तिनं लेकीकड जाते जाते पुन्हा जंगल येते. पुन्हा एक वाघ येते. वाघला भूक लागली असते. म्हातारी

0: तुला म्हणते की ए म्हातारी म्हातारी आता मी तुला खाऊन टाकतो.
1: हाँ
0: मग म्हातारी म्हणते मला हाड नाही काहीच नाही तू कसं खातो.
1: हाँ
0: मी लेकीकडे जाते तू प्रोटीन खाते आणि मोठी जाड होते मग तू मला खा. मग ते शेर म्हणते ऐकत आहे तिचं. मग तिनं म्हणते की बर म्हणते ते शेर हो म्हणते
1: बर
0: जा आणि पटमन खाऊ नये म्हणते. मग पुन्हा कोल्हा भेटताय म्हणजे कोल्हा
1: वाटेमध्ये.
0: वाटेमध्ये एकदम आडवं येतो. मग त्यांना तसंच म्हणते. मग म्हातारी आजू तसंच म्हणते मला हाड नाही काहीच नाही तू कसं खातो. मग तिनं म्हणते की मी लेकीकडे जाते तू पुरोटी खाते जाड जूड होते मग तू मला खा. मग त्यांना मी तसंच म्हणते हो जाऊ पटवन खा. मग तिनं लेकीकडे जाते तू पुरोटी खाते जाड जूड होते. ते म्हातारी जाताना लेक म्हणते तिची आई थांब भोपळा घेऊन जा म्हणजे जंगल आहेत आणि वाघ बिघ आहेत म्हणून तिनं एक असला एक केवडा घेताय आणि
1: मोठा भोपळा.
0: मोठा भोपळा आणि त्याचं वरचं चिरते हात पायाचं असं एवढं असते तेवढं चिरते कापते आणि पुन्हा त्याच्यामध्ये बसते म्हातारी आणि चल रे भोपळ्या टुनुक टुनुक चल रे भोपळ्या टुनुक टुनुक जंगल येते. मग पुन्हा कोल्हा भेटताय. कोल्हा म्हणते कोण आहे कोण आहे. मग तिनं म्हणते कोण बी नाही मी एक भोपळा आहे मोठा. मग तिनं पुढे जाते चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. पुन्हा वाघ येत आहे कोण आहे म्हणते मग मी भोपळा आहे म्हणते. मग पुन्हा पुढे जाते तिच्या घरी पुसते.
1: म्हणजे म्हातारीनी आपल्या युक्तीनी आपला जीव वाचवला. खूप जुनी गोष्ट आहे. तुला कोणी सांगितली बरं?
0: मी मोबाईल मध्ये बघते.
1: अरे वा मस्त. अनन्या मला सांग आता तू अजून काय आमच्या बालमित्रांना सांगणार आहेस बरं?
0: आरती मन

0: ती।
1: अनन्या, तुला माहिती आहे का, तुझा आवाज पण खूप छान आहे. तू गोष्ट सांगत होती तेव्हा किती रंगात आली होतीस, आणि आता पण एक आरती म्हणलीस, एक कविता म्हणलीस, खूप सुंदर आहे. बरं, तू घरी अशी प्रॅक्टिस करतेस का कधी, गाणं म्हणायची किंवा कविता म्हणायची? म्हणूनच तुझा आवाज छान आहे. बरं, मला सांग, तुला काय बनायचंय ग मोठेपणी, काय व्हायचंय?
0: पोलीस.
1: पोलीस व्हायचंय. बरं, तुला माहिती पोलीस होण्यासाठी आपल्याला जास्त पेपर वाचावा लागतो, वाचन पाहिजे, अभ्यास पाहिजे, आणि सामान्य ज्ञान पाहिजे.
0: हो
1: ना. बरं, तुला कोणासारखं म्हणजे कोण आहे का तुझ्या डोळ्यासमोर, असं तुझ्या घरामध्ये कोणी पोलीस आहे का?
0: नाही.
1: तुला त्यांच्यासारखं बनावं असं वाटतंय?
0: नाही.
1: मग
0: आई बाबांची इच्छा आहे.
1: आई बाबांची इच्छा आहे. तुझी काय इच्छा आहे?
0: मला पोलीसच बनायची.
1: आई बाबांची इच्छा पूर्ण करायची आहे. बरं, आता मला हे सांग की तुझ्यासारखे जे बालमित्र असतात ना, खूप हट्टी असतात, अभ्यास करत नाहीत, किंवा शाळेचा अभ्यास पूर्ण करत नाहीत, आई बाबांचं ऐकत नाहीत, तू काय सांगशील त्यांना?
0: तर आई बाबाचं ऐकायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे, आई काय काम सांगेन ते ऐकायला पाहिजे.
1: बर, तू मुलगी आहेस, मुलांनी पण काम करायला पाहिजे ना. काय सांगशील बरं?
0: किराणा आणायला पाहिजे, अजून आई बाबाचे काम जे सांगेन ते.
1: मुलांनी पण काम करायला पाहिजे, फक्त अनन्या म्हणजे मुलगी आहे म्हणून काम नाही, तर मुलांनी पण काम करायला पाहिजे. हो ना. बर, आणि कधी अभ्यासाचा कंटाळा आला तर काय करायला पाहिजे मुलांनी, काय सांगशील तू?
0: कंटाळा आला तर एक छान खेळ खेळायला पाहिजे. असं
1: आपल्याला काहीतरी छंद असेल तर तो जोपासायला पाहिजे, खेळ खेळायला पाहिजे, जसं अनन्या आपल्या बालमित्रांबरोबर खेळते, मैत्रिणींबरोबर खेळते. हो ना.
0: हो.
1: अनन्या, आमच्या बालमित्रांना काय सांगशील ग तू जाता जाता?
0: तर आई बाबाचं ऐकायला पाहिजे आणि रोज अभ्यास करायला पाहिजे, न चुकता, आणि वाचायला शिकायला पाहिजे. आणि तुमची जे छंद आहे ते पूर्ण करायला पाहिजे, आणि आई बाबाचं जे छंद आहे ते पूर्ण करायला पाहिजे.
1: बर, आणि तू सुट्ट्यांमध्ये काय केलंस ग मग?
0: मी फिरलं गाव.
1: कोणत्या गावाला गेली होतीस?
0: पुणे वडगाव, माझ्या आईचं गाव आहे.
1: काय बघितलंस तिकडे?
0: तिथं जांभळाचं झाड होत, अजून शेत आहे माझ्या मामाचं.
1: वा, खूप छान. म्हणजे तू छान उन्हाळ्याची सुट्टी घालवली अस तर.
0: हो.
1: वा अनन्या, तू कार्यक्रमात सहभागी झालीस, आमच्या बालमित्रांशी एवढ्या छान गप्पा मारल्यास, त्याबद्दल कार्यक्रमाच्या वतीने तुझे आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
2: बोला ना, अरे कोण सांग, अरे कोण पैसा देईल का बोल, अरे पाऊस पडेल का.

0: श्रोतेहो, बालजगत या कार्यक्रमात आत्ताच आपण अनन्या गणपती माळी या बालमैत्रिणी सादर केलेल्या गोष्टी आणि कविता आपण ऐकल्यात. सादर करते होते किशोर पवार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: बालमित्रांशी गप्पा गोष्टी सोबत धमाल मस्ती गाणी, कधी मारू शाळेत फेरफटका, ऐकूया निरागस वाणी. चित्रकला, संगीत, खेळ यात असतात बालकलाकार निपुण. साधतात बालमित्रांशी संवाद दर रविवारी सकाळी 10 वाजता बालजगतच्या माध्यमातून FM बँडच्या 101.3 MHz आणि जगभरातल्या बालमित्रांशी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
0: श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम निरोगी जीवनाचा मंत्र योग. संकलन निवेदन स्वरूपा पोद्दार यांचं आणि सादरकर्ते आहेत किशोर पवार.

नमस्कार श्रोते हो, आजच्या या विशेष कार्यक्रमात मी स्वरूपा पोद्दार सर्व रसिक श्रोत्यांचं मनस्वी स्वागत करते. श्रोते हो, पहाट अजून पूर्ण उजाडलेली नसते. आकाशाच्या काठावर हलकी सोनेरी लाली अलगत पसरू लागलेली असते. झाडांच्या पानावर दवबिंदू मोत्यासारखे चमकत असतात. गार वाऱ्याच्या मंद झुळका अंगाला स्पर्श करून जात असतात. क्षणभर असं वाटतं जणू संपूर्ण निसर्गच ध्यानमग्न झाला आहे. दूर कुठेतरी पक्ष्यांचा मधुर स्वर वातावरणाला जागृत करताना जाणवतं. अशा या पवित्र, शांत आणि ऊर्जामय वातावरणात आपल्या मनालाही शांततेची, एका नव्या ऊर्जेची चाहूल लागते. आणि श्रोते हो, हीच ती वेळ असते आपण स्वतःशी संवाद साधू शकतो. जेव्हा शरीर श्वासाशी जोडतं, मन शांततेशी जोडतं आणि आत्मा निसर्गाशी एकरूप होतो. आणि या सुंदर प्रवासाचं नाव आहे योग. श्रोते हो, आज 21 जून जागतिक योग दिन. जागतिक योग दिनानिमित्त सर्व रसिक श्रोत्यांना मनस्वी शुभेच्छा. श्रोते हो, योग या शब्दाचा अर्थच आहे जोडणं. स्वतःला स्वतःशी जोडणं, मनाला शांततेशी जोडणं आणि जीवनाला सकारात्मकतेशी जोडणं. श्रोते हो, भारतीय संस्कृती आणि योग यांचं नातं अतूट, प्राचीन आणि अत्यंत समृद्ध आहे. योग ही भारतीय संस्कृतीनं जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. हजारो वर्षापूर्वी ऋषी मुनींनी मानवी जीवन निरोगी, संतुलित आणि शांत करण्यासाठी योगाची साधना विकसित केली. भारतीय संस्कृतीत शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधण्याला विशेष महत्त्व दिलं गेलं. योग हाच त्या समतोलाचा मार्ग मानला जातो. हजारो वर्षाची परंपरा आज जगभरातील कोट्यावधी लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. श्रोते हो, जीवन म्हणजे केवळ यश, पैसा आणि प्रतिष्ठा नव्हे, तर मनशांती, समाधान आणि आनंद यांचाही सुंदर संगम आहे. आजचा माणूस प्रगतीच्या शिखरावर झेपावत असताना जीवनातील संतुलन मात्र हरवत चालला आहे असं जाणवतं. योग आपल्याला शिकवतो की जीवनात प्रत्येक गोष्टीचं एक योग्य प्रमाण असावं. काम आणि विश्रांती, प्रयत्न आणि संयम, अपेक्षा आणि समाधान यांचं संतुलन साधलं तरच जीवन सुंदर बनतं. योगातील आसनं शरीराला बळकट बनवतात, प्राणायाम मनाला शांतता देतात आणि ध्यान आत्म्याला स्थिरता देतं. तिन्हीच्या एकत्रित परिणामातून व्यक्तीच्या जीवनात संतुलन निर्माण होतं.

श्रोते हो, जेव्हा शरीर निरोगी असतं तेव्हा शरीराची कार्यक्षमता वाढते. जेव्हा मन शांत असतं तेव्हा जीवनातील निर्णय योग्य घेतले जातात. आणि जेव्हा विचार सकारात्मक असतात तेव्हा जीवनातील प्रत्येक आव्हान एक संधी वाटू लागते. श्रोते हो, शरीर हेच आपल्या जीवनाचं वाहन आहे. हे वाहन निरोगी, सक्षम आणि ऊर्जावान असेल तरच जीवनाचा प्रवास आनंददायी आणि सुखकर होऊ शकतो. परंतु परिस्थितीनुसार आजची जीवनशैली शरीराला निष्क्रिय बनवत आहे. तासनतास बसून काम करणं, मोबाईल आणि स्क्रीनसमोर राहणं, अयोग्य आहार, अनियमितता, अपुरी झोप, त्यामुळं शरीर थकतं, लठ्ठपणा वाढतो आणि अनेक आजार निर्माण होतात. श्रोते हो, शरीराला निरोगी ठेवण्यासाठी योग हा एक अत्यंत प्रभावी आणि नैसर्गिक मार्ग आहे. योग हा केवळ व्यायाम नव्हे तर शरीराच्या प्रत्येक अवयवाला जागृत आणि सुदृढ करणारी जीवनशैली आहे. श्रोते हो, नियमित योगाभ्यास करण्यानं स्नायू, सांधे आणि मणक्यांची लवचिकता वाढते. रक्ताभिसरण सुधारतं, त्यामुळं रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. प्राणायामाच्या विविध प्रकारामुळं फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते, श्वसनक्रिया सक्षम होते. योगातील अनेक आसनं पचन संस्थेचं कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करतात. तसंच शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते, जेणेकरून वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. योगामुळं शरीरातील विविध प्रणालीचं कार्य संतुलित राहतं, त्यामुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

सूर्यनमस्कारासारखा संपूर्ण व्यायाम शरीरातील प्रत्येक अवयवाला सक्रिय करतो. योगामुळं शरीरात ऊर्जा निर्माण होते, पण ती थकवणारी नसते तर दिवसभर उत्साही ठेवणारी असते. आज माणसाच्या मनावर अनेक ताण आहेत. रात्री उशिरापर्यंत जागरण, कामाचा ताण, नात्यातील गुंतागुंत, आर्थिक चिंता, स्पर्धा, एकटेपणा या सततच्या ताणामुळं मन थकू लागतं. त्यामुळं राग, चिडचिड, नैराश्य, भीती, अस्वस्थता या सर्व गोष्टींमुळं वाढत आहेत मानसिक आजार. आणि श्रोते हो, यातून बाहेर पडण्यासाठी औषधांपेक्षा अधिक गरज आहे स्वतःसाठी थोडा वेळ देण्याची. स्वतःचं मानसिक आरोग्य जपण्यासाठी योग अत्यंत प्रभावी साधन ठरतो. योगातील आसनं, प्राणायाम आणि ध्यान यामुळं मनाची चंचलता कमी होते. श्वासावर लक्ष केंद्रित केल्यानं वर्तमान क्षणात जगण्याची सवय लागते आणि अनावश्यक चिंता कमी होतात. नियमित योगाभ्यासामुळं तणाव कमी होऊन व्यक्ती अधिक शांत आणि संयमी राहू शकतो. श्रोते हो, वैज्ञानिक संशोधनानुसार ध्यान आणि प्राणायामामुळं मेंदूला अधिक ऑक्सिजन मिळतो. त्यामुळं एकाग्रता, निर्णय क्षमता आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते. विशेषतः अनुलोम विलोम, भ्रामरी, कपालभाती, ध्यान या प्रक्रियेमुळं मनातील नकारात्मक विचार कमी होतात आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो. तसंच झोपेची गुणवत्ता सुधारते. श्रोते हो, योगामुळे चिंता, भीती किंवा राग यासारख्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता वाढते. त्यामुळं जीवनातील आव्हानांना अधिक संयमानं सामोरं जाता येतं. योग हा कोणत्याही वयातील व्यक्तींसाठी उपयुक्त आहे. लहान मुलं, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक, अगदी सर्वांसाठी. श्रोते हो, आज जग वेगानं धावत आहे, पण या धावण्यात मनःशांती हरवू नये, आरोग्य हरवू नये आणि माणुसकी हरवू नये याची जाणीव योग आपल्याला करून देतो. श्रोते हो, जेव्हा शरीर निरोगी असतं, मन प्रसन्न असतं, विचार सकारात्मक असतात आणि आत्मा शांत असतो, तेव्हाच जीवन खऱ्या अर्थानं परिपूर्ण होतं. श्रोते हो, योगासाठी मोठं मैदान लागत नाही, महागडी साधनं लागत नाहीत. गरज असते ती फक्त दररोज काही मिनटं स्वतःसाठी देण्याची.

चला तर मग जागतिक योग दिनानिमित्त एक छोटासा पण महत्त्वाचा संकल्प करूया, योगाला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचा. कारण योग आपल्याला केवळ दीर्घायुष्यच देत नाही, तर प्रत्येक क्षण अधिक अर्थपूर्ण, अधिक आनंदी आणि अधिक संतुलित जगण्याची प्रेरणा देतो.

0: तर श्रोते हो, मी स्वरूपा कार्यक्रमामधून आपला निरोप घेते. नमस्कार.
1: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकलात. निरोगी जीवनाचा मंत्र योग. संकलन निवेदन होतं स्वरूपा पोद्दार यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
2: श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये. दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये. तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 024-72-22-60-62 या क्रमांकावर. हॅलो आपकी पसंद.
3: श्रोते हो, इतकं जगून झालं पण जगायला वेळच नाही. जगतो आहोत कशासाठी काहीच कसला मेळ नाही. अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या. अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या. सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या. पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ. पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ. घेऊन आलोय ज्येष्ठांसाठी कार्यक्रम खास संध्या छाया. जरूर ऐका आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून सोमवारी सायंकाळी 6:30 वाजता कार्यक्रम संध्या छाया.

सरज या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं, नादू महानोर यांचं गीत आपण ऐकलं, संगीत होतं पंडित रघुनाथ मंगेशकर यांचं.

0: एफएम 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ट्यून केले आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र. सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.
2: मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी.

0: Yaki. Abhijat Marathi.
1: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची रचना, कामकाज आणि कोश निर्मितीचं कार्य या सर्वांची माहिती आपण जाणून घेत आहोत. मराठी विश्वकोशाचा विस्तार जर आपण पाहिला ना, तर सर्व विषय संग्राहक 20 संहिताखंड आणि 21वा सूचीखंड इसवी सन 1976 माहिती आपण जाणून घेत आहोत. मराठी विश्वकोशाचा विस्तार जर आपण पाहिला ना, तर सर्व विषय संग्राहक 20 संहिताखंड आणि 21वा सूचीखंड इसवी सन 1976 ते 2019 या कालावधीत प्रकाशित झाले आहेत. या खंडांपैकी आज आपण 16 ते 20 खंड या खंडांचा सविस्तर परिचय करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे सागर कांबळे, संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून आलेले आहेत. सर नमस्कार, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
2: सर्वांना नमस्कार.
1: सर, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या संपादनाखाली आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या विश्वकोशाच्या कार्यासंबंधी आम्हाला थोडक्यात सांगा.
2: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुढाकाराने तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या नेतृत्वामध्ये आणि संपादनामध्ये हे जे काही विश्वकोशाचं सर्व विषय संग्राहक रूप आकाराला आलं, ते आज खऱ्या अर्थानं मराठी भाषेचा गौरव वाढवताना आपल्याला.
1: अगदी बरोबर.
2: तर्कतीर्थांच्या निधनानंतरही या विश्वकोशाची जी विद्वज्जन्य संपादकीय परंपरा आहे, विद्वज्जनांच्या संपादकीय नेतृत्वाखाली ती अव्याहतपणे ती सुरू आहे आणि यशस्वीरित्या सुरू आहे. आणि आता डॉक्टर रवींद्र शोभणे सरांच्या मुख्य संपादनाखाली याचं कार्य अविरतपणे सुरू आहे.
1: सर, मेपू रेगे आणि डॉक्टर विजया वाड यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली आतापर्यंत सिद्ध झालेले जे मराठी विश्वकोश खंड आहेत ते आहेत खंड 16 ते 20. तर त्याचं स्वरूप आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आपण आम्हाला काय सांगाल?
2: अगदी. तर मराठी विश्वकोशाचं जे स्वरूप आहे ते सर्व विषय संग्राहक आहे, आपण पाहिलंच.
1: बरोबर.
2: तर यामध्ये विविध विषयांवरची जी वैविध्यपूर्ण माहिती आहे, तर त्यांचा जो नोंदींचा जो वर्णानुक्रम आहे, ज्याला आम्ही आमच्या कोशीय भाषेमध्ये आकार विले म्हणतो, तर त्याचा वर्णानुक्रमाने समावेश केलेला आहे. त्यापैकी आज जी आपण माहिती पहिल्यांदा घेतोय, तो 16वा खंड जो आहे, त्या खंडामध्ये साधारणपणे वाद्यवृंद ते विज्ञान शिक्षण असा नोंदींचा क्रम आहे. आणि या खंडाचं जे पहिलं प्रकाशन झालेलं आहे ते सन 1999 या वर्षी झालं होतं. आणि त्याच्या प्रमुख संपादक पदाची जी धुरा होती ती माननीय मेपुरेगे सरांनी समर्थपणे वाहिली होती. आता या खंडामध्ये एकूण 488

अशी नोंदींचा समावेश आहे आणि हा खंड एकूण 999 पानांचा आहे. त्यामध्ये व हे आकार विल्हे जे अक्षर आहे, वर्णाक्षर आहेत, त्याच्या नोंदी प्रामुख्याने समाविष्ट केलेल्या आहेत. आणि या खंडातली जी पहिली नोंद आहे ती वाद्यवृंद, ही पहिली नोंद जी आहे ती संगीत विषयातली आहे आणि त्याचं लेखन अशोक वानखेडे सरांनी केलंय. आणि विज्ञान शिक्षण ही जी नोंद आहे ही शेवटची नोंद शिक्षणशास्त्र विषयातली असून

0: 789 नोंदी या खंडामध्ये आहेत आणि हा खंड 893 पानांचा आहे.
1: बापरे, खूप मोठा.
0: त्यामध्ये वी ते शे असे व आणि श असे दोन जे वर्णाक्षर आहेत त्याच्या नोंदींचा समावेश आहे. विज्ञानाचे तत्वज्ञान ही या खंडातली पहिली नोंद असून ती तत्वज्ञान विषयातली आहे जी श्रीमा भावे सरांनी लिहिली आहे. आणि शेक्सपियर विल्यम, आम्ही ज्यावेळी उल्लेख करतो तर विल्यम शेक्सपियर असं करत नाही, तर तो पहिल्यांदा त्याचं आडनाव पहिल्यांदा असतं शेक्सपियर विल्यम. तर मग ही शेवटची नोंद असून महान इंग्रजी कवी म्हणून जो ओळखला जातो आणि नाटककार म्हणून ओळखला जातो त्या विल्यम शेक्सपियर बद्दलची माहिती याच्यामध्ये देण्यात आली. आणि ही नोंद जी आहे ती वा ची देवधर यांनी लिहिलेली आहे.
1: हा म्हणजे खंड बघताना आपल्याला आडनावापासून सुरुवात करायची आहे.
0: हो हो
1: असं
0: हो.
1: तर आपल्याला त्या नोंदी सापडतील आणि त्याविषयीच सगळी माहिती मिळेल.
0: अगदीच
1: सर. मग असं 17व्या खंडाविषयी तुम्ही सांगितलं तर 18व्या खंडामध्ये किती नोंदी आहेत आणि त्याचं स्वरूप कसं आहे?
0: अगदीच. तर या खंडामध्ये साधारणपणे 669 नोंदी आहेत आणि हा खंड 877 पानांचा आहे. आता यामध्ये श आणि स या वर्णाक्षरांच्या नोंदींचा समावेश आहे. आता यातली जी पहिली नोंद आहे 18व्या खंडातली ती आहे शेख अमर. मराठी भाषा साहित्य विषयामध्ये महत्वाची नोंद मानली गेली आणि यामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे जे अग्रणी म्हणून ज्यांचं नाव आपण नेहमी घेतो ते शाहीर अमर शेखांच्या बद्दलची माहिती, त्यांच्या कार्याबद्दलची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि ही नोंद डॉक्टर विजया वाड मॅडम लिहिलेली आहे. आणि या खंडातली शेवटची नोंद सह्याद्री जो पर्वतरांग आहे त्याच्याबद्दलची आहे. यामध्ये भूगोल विषयातली ही नोंद असून पश्चिम घाटातली जी आपला सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय जो सह्याद्री पर्वतरांग आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आणि या नोंदीचं लेखन वसंत चौधरींनी केलेलं आहे.
1: सर, हे झालं 18व्या खंडाविषयी.
0: अगदीच
1: अगदी श पासून ते स पर्यंत. आता 19व्या खंडामध्ये कशा प्रकारच्या नोंदी आहे याविषयी जरा सांगा.
0: अगदीच. 19व्या खंडामध्ये 769 नोंदी असून हा खंड साधारणपणे 886 पानांचा आहे. यामध्ये स या वर्णाक्षराच्या जास्त करून नोंदी आपल्याला पाहायला मिळतात. सॅगर फ्रेडरिक ही या खंडातली पहिली नोंद आहे आणि ही नोंद रसायनशास्त्र विषयातली आहे. म्हणजे आपण जर पाहतोय की या विषयांच्या अनुषंगाने जर नजर टाकली तर आपल्याला दिसून येईल की सर्व विषय संग्राहक जे मी म्हणत होतो आपल्याला तो विषय याच्यामध्ये आपल्याला सगळ्या विषयांचं संग्रहण केलेलं आपल्याला दिसून येतं. जे इंग्रज रसायनशास्त्रज्ञ होते फ्रेडरिक सॅगर, तर त्यांच्या कार्याची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि त्याचं लेखन विल सूर्यवंशी यांनी केलंय. तर याच खंडातली शेवटची नोंद सृष्टी आणि मानव आहे. तर ती आयुर्वेदातली आहे आणि मांडणी या नोंदीची अशी केली आहे की जीव हा सृष्टीतील एक अंश आहे आणि तो या सृष्टीचाच घटक आहे. आणि या नोंदीचं लेखन वेणी माधवशास्त्री जोशी यांनी केलेलं आहे.
1: सर, 20वा जो खंड आहे विश्वकोशाचा, तर त्याच्यामध्ये कुठल्या वर्णाक्षरांच्या नोंदींचा समावेश होतो आणि किती नोंदी आहेत किंवा कशा प्रकारच्या आहेत याविषयी सांगा आता.
0: अगदीच. आता 20वा खंड जो आहे तो अंतिम खंड आहे आणि त्याचं स्वरूप थोडंसं विस्तारित असल्यामुळे त्याचं पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग केलेले आपल्याला दिसून येतात. तर पूर्वार्धामध्ये जवळपास 690 नोंदी आहेत आणि स ते ह या वर्णाक्षरांच्या नोंदींचा त्याच्यामध्ये समावेश आहे. आणि या खंडातली जी पहिली नोंद आहे ती सेई शोनागुन ही आशियाई जपानी भाषा साहित्यातली ही पहिली नोंद आहे. शोनागुन या श्रेष्ठ जपानी लेखिका होत्या. तर त्यांची नोंद ही अर कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे. आणि या खंडातली जी शेवटची नोंद आहे पूर्वार्धातली ती हर्षचरित आहे आणि ही नोंद आहे संस्कृत भाषा आणि साहित्याविषयातली आणि ती अरविंद मंगरुळकरांनी लिहिलेली आहे. तसंच यामध्ये बाणभट्टानं रचलेल्या अभिजात संस्कृत भाषेतल्या वाङ्मयातल्या हर्षचरित या ग्रंथाबद्दलची नोंद आपल्याला वाचायला मिळते.
1: अच्छा.
0: आणि उत्तरार्ध जो दुसरा आहे त्या उत्तरार्धामध्ये साधारणपणे 624 नोंदी आहेत आणि याच्यामध्ये ह ते ज्ञ या वर्णाक्षरांची नोंद्या या समावेश याच्यात केलेला आहे. आणि हा शेवटचा म्हणजे उत्तरार्धच असल्यामुळे हा शेवटचा आहे. आणि यामध्ये हर्षवर्धन सम्राट अशी नोंद आहे त्याच्यामध्ये भारतीय इतिहास या विषयातली आहे आणि त्याचं लेखन वावी मिराशी सरांनी केलं आहे. आणि या नोंदीमध्ये वर्धन वंशातला जो शेवटचा हिंदू सम्राट होता सम्राट हर्षवर्धन त्यांच्याबद्दलची माहिती याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे. आणि या खंडातली आणि म्हणजे तर नव्हे तर विश्वकोशातली शेवटची नोंद ज्याला आपण म्हणतो ती ज्ञेयवाद आहे. त्याचं लेखन सुद्धा अर कुलकर्णी यांनी केलंय. ज्ञेयवाद या संज्ञेविषयीची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे.
1: सर, आतापर्यंतचे जे खंड आहेत तर त्याच्यामधल्या नोंदी आणि इतर तुम्ही सांगितलं, पण 20व्या खंडाचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग का करण्यात आलेले आहेत?
0: विषयाची व्याप्ती पण एक होता त्याच्या पाठीमागचं कारण आणि तो विस्तार जो

0: त्याच्यामुळं ते दोन मोठ्या खंडांमध्ये त्याची जी ज्याला आपण म्हणतो की निर्मितीचं जे विस्तार होता तो दोन खंडांमध्ये केल्यामुळे त्याला एक व्यवस्थित स्वरूप प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तो खंड कदाचित मोठा होऊ शकला असता, त्यासाठी ते दोन भागांमध्ये विभागित केला गेला आहे.
1: सर, आत्ता आपण सांगितलं की विश्वकोशाचे जे खंड आहेत त्यासाठी वेगवेगळे संपादक जे नामांकित आहेत ते नेमले जातात. तर आपण 16 ते 20 या खंडांची माहिती घेतोय, तर 16 ते 20 खंडांसाठी कोणकोणते संपादक होते आणि त्यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली मग ते पूर्ण करण्यात आले याविषयी जरा आम्हाला थोडक्यात सांगा.
0: अगदीच. तसं पाहायला गेलं तर तर्कतीर्थानंतर विश्वकोशाला एक मोठी विद्वान संपादकांची परंपरा आहे. आता 16वा खंड आणि 16वा, 17वा, 18वा, 19वा आणि 20वा ह्या खंडांची माहिती घेत असताना 1999 या वर्षी मेहपूर येगे सरांच्या प्रमुख संपादनाखाली 16वा खंड तयार झाला. आणि दुसरे जे 17, 18, 19 आणि 20 हे खंड जे अनुक्रमे तयार केले गेले ते डॉक्टर विजया वाड मॅडम यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली पूर्णत्वास गेलेत.
1: सर, हे 16 ते 20 खंड आहेत तर यांच्यामध्ये व ते ज्ञपर्यंतच्या वर्णाक्षरांच्या नोंदी आहे असं आत्ताच आपण म्हणाला होतात. तर मग याच्यामध्ये उल्लेखनीय नावं किंवा संदर्भ कोणकोणते आहेत याविषयी जरा सांगा.
0: अगदीच. आता या विषयांच्या संकल्पनात्मक, चरित्रात्मक, स्थळविषयक, भाषाविषयक, साहित्य प्रकार विषयक, ग्रंथविषयक असतील, पुरस्कार विषयक असतील किंवा संस्था विषयक अशा अनेक प्रकारांच्या नोंदींची वैविध्यपूर्ण मांडणी आपल्याला या 5 खंडांमध्ये दिसून येते. आता उल्लेखनीय किंवा अशा काही नोंदी आपल्याला जर पाहायच्या झाल्या तर अभ्यासकांसाठी नेहमी मार्गदर्शक ठरलेले काही नोंदी आहेत. जसं की वामन पंडित आहे, जे पंत साहित्यातलं एक नावाजलेलं नाव आहे. त्यानंतर वारली जी आदिवासी जमात आहे त्याच्याबद्दल माहिती देणारं आहे. वायू आहे, वाराणसी नावाचं जे ऐतिहासिक शहर आहे त्याच्याबद्दल आहे. भारतीय औद्योगिक विश्वातलं एक नावाजलेलं नाव आहे वालचंद हिराचंद,
1: हो.
0: यांच्याबद्दल माहिती देणारं आहे. वाल्मिकींबद्दल माहिती देणारी नोंद ह्याच्यामध्ये आपल्याला सापडते. जी संस्कृत साहित्यातली एक मैलाचा दगड ठरलेली वासवदत्ता नावाची एक कलाकृती आहे त्याच्याबद्दल माहिती आपल्याला याच्यामध्ये मिळते. त्यानंतर विधिमंडळाबद्दल सुद्धा आपल्याला याच्यामध्ये माहिती मिळते. त्याच्यामध्ये विधान परिषद असेल, विधानसभा असेल, एकंदरीत या सगळ्याबद्दल ह्याच्यात माहिती मिळते. ऐतिहासिकदृष्ट्या काही नवीन संकल्पना आता समोर येत आहेत. त्यामध्ये विरगळ आहे, विवाह संस्था आहे, विद्यापीठ अनुदान आयोग आहे, व्यंगचित्र आहे, अमर शेख आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, TN सेशन, राम शेवाळकर, शांता शेळके, सत्यशोधक समाज, सभासद बखर, अशा वेगवेगळ्या विषयांवरती आपल्याला याच्यामध्ये वैविध्यपूर्ण नोंदी आलेल्या दिसून येतात.
1: सर, काही महत्त्वपूर्ण किंवा दीर्घ नोंदी पण ह्यामध्ये असतील, कारण इतकी पृष्ठांची संख्या आपण सांगितली, तर विशेष उल्लेखनीय कोणत्या दीर्घ नोंदी आहेत?
0: अगदीच. महाराष्ट्राच्या परंपरेचं एक महत्त्वाचं नाव आहे वारकरी संप्रदाय. तर त्याच्यामध्ये एक दीर्घ नोंद आपल्याला याच्यामध्ये दिसून येते 16व्या खंडामध्ये. तर महाराष्ट्रातला एक लोकप्रिय भक्ती संप्रदाय म्हणून आपण या वारकरी संप्रदायाला ओळखतो. मग या नोंदीमध्ये आपल्याला वारकरी संप्रदायाचा इतिहास, त्यांची उपासना पद्धती, त्यांची उपास्य दैवत, वारी आणि त्याच्या संदर्भातला प्रमुख ग्रंथ, दीक्षा पद्धती, त्यांचा इतिहास, वेगवेगळ्या संतांचे अभंग, त्यानंतर विद्वानांची मते आणि एकंदरीत या संप्रदायाचा महाराष्ट्राच्या जडणघडणीवर, संस्कृतीवर पडलेला प्रभाव अशा विविध अंगांनी ही नोंद आपल्याला या खंडामध्ये वाचायला मिळते. ज्या संतांनी हा वारकरी संप्रदाय घडवला तर त्यांच्या कार्याचा, त्यांच्या एकंदरीत वाटचालीचा वेध ह्याच्यामध्ये घेतलेला आहे.
1: श्रोते हो, आज आपल्याकडे सागर कांबळे, संपादकीय सहाय्यक, मराठी विश्वकोश कार्यालय वाई, जिल्हा सातारा इथून आलेले होते आणि त्यांनी आपल्याला मराठी विश्वकोशाचे खंड 16 ते 20 यांचा परिचय करून दिला. सर, आपण इथं आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय आणि अपेक्षा यांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो. कृपया आम्हाला या ईमेलवर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, AAPLIMARATHI 210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 नवीन विषय आणि नवीन वक्त्यांसह. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी. अभिजात मराठी.

0: lagi.
1: Apeli Marathi.
0: Abhija Marathi.
1: Apeli
2: Marathi. प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राने. श्रोते हो, सकाळचे 11:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यपराग.
3: लेखीचा आनंद जावयाचा मान अधिक मेहनत करा खास सन्मान.
4: प्रियदर्शनी मध्ये अॅलन सोली, लुई फिलिप, इंडियन टेरेन, पीटर इंग्लंड, युनायटेड कलर ऑफ बेनेटनचे आकर्षक ब्रँडेड कपडे
3: आणि श्रीव सौ मध्ये डिझायनर काठपदर व सिल्कच्या सुंदर साड्या आणि नवनवीन व्हरायटी.
4: अधिक महिना बनवा अविस्मरणीय.
3: प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी, आपल्या नात्यांचा विश्वासू साथी.

नाट्यपराग या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूयात देव दिनाकरी धावला. या नाटकासाठी वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं बाळ कोल्हटकर यांचं हे नाट्यपद, कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांच्या स्वरात.

0: स्वस्नेह निमंत्रण.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅथनी सेंटर. रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅथनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
2: आणि श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यपराग आम्ही इथं संपवित आहोत.
3: आकाशवाणीच्या मधुर ध्वनीनं सुरू होते आपली सुंदर सकाळ. भक्तिमय कार्यक्रमाने प्रसन्न होत आपलं भावभोळ नाजूक मन. आपण जाल तिथं, आपण असाल तिथं, आपल्याशी निखळ मैत्री करते आकाशवाणी. तुमची आमची अतूट जीवन कहाणी आपली धाराशिव आकाशवाणी.
4: श्रोते हो, आपण ऐकू शकाल प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
5: रसिक हो, गीतांच्या शब्दांनी नात्याची घट्ट होते वीण. चैतन्याचा खळाळता झरा लुप्त होतो शीन. अतीव समाधानाचे भाग्य वाटते म्हणे जेव्हा ऐकविते हॅलो आपकी पसंद आपली धाराशिव आकाशवाणी.
2: FM 101.3 MHz वर श्रोत्याहो, आपण ठेवून केले आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र. सकाळचे 11:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला पण ऐकूया नाम या चित्रपटासाठी पंकज उदास आणि सहकार्याने गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीत लक्ष्मीकांत प्यारलेल यांचं.

श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये. दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये. तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 024-72-22-60-62 या क्रमांकावर. हॅलो आपकी पसंद.

हरित क्रांतीचा वसा घेऊनी धवल क्रांतीचा विडा उचलुनी बळीराजाची यशोगाथा सांगते माझी आकाशवाणी. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता ऐकत रहा घर शिवार आणि किसान वाणी. शेतकऱ्यांना समर्पित करते धाराशिव आकाशवाणी. आणि हो, जगभरातील श्रोते हो, डाउनलोड करा न्यूज ऑन AIR ऍप आणि आपण असाल तिथं ऐका आपली लोकप्रिय धाराशिव आकाशवाणी.

गीत गाता चल या चित्रपटासाठी जसपाल सिंग आणि सहकारणी गायलेलं रवींद्र जैन यांचं गीत पण ऐकलं. आणि शोधे हो या गीताबरोबरचा आपला हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आम्ही तर संपवित आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आता सहक्षेपित करत आहोत. आणि त्यानंतर ठीक 1 वाजता विविध भारती मुंबईची कार्यक्रम पण ऐकू शकतात.

0: श्रोते हो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी अमृता स्वागत करते. नमस्कार. सख्यांनो, आज 21 जून, आज जागतिक योग दिन. शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधायला शिकवणारा, आरोग्यदायी जीवनशैलीचा मार्ग दाखवणारा हा योग. जगभरात आजचा दिवस वेगवेगळ्या सामूहिक उपक्रमांमधून साजरा केला जातो आहे. निरोगी आणि सकारात्मक जीवनशैली सर्वांनीच अंगीकारावी आणि त्यातूनच सुदृढ समाज घडावा हाच यामागचा उद्देश असावा असं मला वाटतं. कारण आपलं शरीर, मन या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या आहेत. शरीराला वेदना झाली तर मन अस्थिर होतं आणि मनाची अवस्था बिघडली तर शारीरिक त्रास सुरू होतो. त्यामुळं हे जर होऊ द्यायचं नसेल, जर आपल्या जीवनातली अशांती टाळायची असेल, एकत्रित सामोपचारानं मिळून मिसळून वागून सुदृढ समाज आपल्याला घडवायचा असेल, तर आपण दैनंदिन जीवनात योगाचं महत्त्व जाणून ती आपली जीवनशैली बनवणं हे नक्कीच आवश्यक आहे. आता श्रोते हो, योगाभ्यास म्हणलं की अष्टांग योग येतो. त्यामध्ये यम, नियम, आहार, प्रत्याहार आणि त्याचे पुढचे टप्पे येतात. म्हणजेच काय तर आपण काय योग्य खावं, प्यावं, काय टाळावं, यासोबत कसं वागावं, वागू नये, आपलं आचरण कसं असावं, या प्राथमिक स्तरापासून योग आपल्याला निरोगी करायला, मनानं सशक्त व्हायला मदत करत असतो. आता यासाठी पुढे जाऊन आसनं, प्राणायाम, ध्यान याचा अभ्यास आपण करणं किंवा हे शिकून घेणं हे गरजेचं आहे. याचं महत्व आपण जाणतोच, तर यातलाच आणखी एक प्रकार आहे, तो म्हणजे योग निद्रा. ही योग निद्रा म्हणजे काय, त्याचे फायदे, त्याचं महत्व याविषयी आज आपण आता योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार प्राजक्ता मॅडम, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत.
1: नमस्कार.
0: माझा पहिला प्रश्न असा आहे की योग निद्रा म्हणजे नेमकं काय?
1: अच्छा, तर योग निद्रा ही योगामधली अत्यंत महत्वाची पण थोडीशी दुर्लक्षित असलेली अशी एक क्रिया आहे. योग निद्रा या संपूर्ण शब्दामध्ये एकूण 2 शब्द आहेत, योग आणि निद्रा. आता निद्रा म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, निद्रा म्हणजे झोप. पण आता योग निद्रा म्हणजे काय, तर योगातील काही क्रिया, काही पद्धती यांचा वापर करून जी निद्रा दिली जाते किंवा जी विश्रांती दिली जाते त्याला योग निद्रा असं आपण म्हणू शकतो. फक्त योग निद्रेमध्ये शरीरालाच नाही तर मन, बुद्धी, विचार, अगदी आपल्या अंतरात्म्याला सुद्धा विश्रांती देण्याची शक्ती आहे.
0: अरे वा.
1: योग निद्रेलाच आनंदपूर्ण विश्रांती असं सुद्धा आपण म्हणू शकतो.
0: बरोबर, म्हणजे पूर्णतः तणावमुक्त, ताणमुक्त असं आपण ती एक शरीराला, मनाला ही स्थिती आणू शकतो किंवा देऊ शकतो असं म्हणायला हरकत नाही.
1: अगदी अगदी बरोबर. योग निद्रेमधून माणूस एकदम फ्रेश, टवटवीत आणि ताजतवानं फील करू शकतो.
0: हा, ही सर्वसाधारण योग निद्रेची व्याख्या किंवा एक म्हणजे काय हे आपल्याला
1: तोंडोळख म्हणू शकतो आपण.
0: तर सामान्य निद्रा

0: आणि योग निद्रा यातला फरक कसा सांगता येईल?
1: हा, सामान्य निद्रा आणि योग निद्रेमध्ये तर प्रचंड फरक आहे. सामान्य निद्रा म्हणजे काय की आपण शक्यतो रात्री 9-10-11 जी काय आपली वेळ असेल तेव्हा जी आपण झोपतो ती झाली आपली सामान्य निद्रा. आणि योग निद्रा ही जास्तीत जास्त 1 तासाचीच आपण घेतो.
0: बर,
1: तर हा त्यातला मुख्य फरक आहे. त्याच्यानंतर अजून महत्व

0: त्याच्यानंतर अजून महत्वाचा फरक म्हणजे सामान्य निद्रा. म्हणजे रात्रीची आपण जेव्हा झोप घेतो तेव्हा आपण काय करतो की मनातले सगळे विचार, ताणतणाव, उद्या काय करायचंय, डब्याला काय करायचंय, किंवा 100 प्रकारचे विचार घेऊन आणि 100 प्रकारचे ताण घेऊन आपण तसंच जे झोपी जातो ती झाली आपली सामान्य निद्रा.
1: बरोबर.
0: आणि योग निद्रेमध्ये काय करतो आपण, योग निद्रेमध्ये आपण शारीरिक ताण तर सगळे शरीरातले काढून टाकतोच, पण शिवाय मनावर आलेले ताण आहेत ते पण आपण पूर्णपणे काढून टाकतो. आणि त्यानंतर योग निद्रेमध्ये आपण सजगतेने विश्रांती घेतो. हा अत्यंत महत्वाचा फरक आहे.
1: बरोबर.
0: रात्रीची जी निद्रा असते आपली त्याच्यातून आपण जेव्हा उठतो तेव्हा आपल्याला कधी कधी थकल्यासारखं वाटतं, म्हणजे फ्रेश वाटत नाही किंवा आपली झोप गाढ झाली असं वाटत नाही. पण अगदी 1 तासाची योग निद्रा जरी आपण घेतली ना तरी आपल्याला अत्यंत फ्रेश टवटवीत आणि आपली खूप गाढ निद्रा झाली असा अनुभव प्रत्येकाला येतो.
1: बरोबर. म्हणजे या प्रकारामुळं किंवा योगासनातला हा जो प्रकार आहे योग निद्रा, तर हे जर आपण केलं तर मनाची स्थिती आपली अतिशय शांत किंवा स्थिर यामध्ये राहणार आहे.
0: अगदी अगदी बरोबर बोललात. मन आपलं सतत, मनाचं लक्षण काय आहे की सतत विचार करणं, धावणं, द्वंद्व किंवा कॉन्फ्लिक्ट, हे करू का ते करू, सतत 2 गोष्टींमधली एकाची निवड करणं, थोडक्यात काय आहे विविध विचार करणं, ही मनाची वृत्ती असते.
1: बरोबर.
0: बरोबर. तर योग निद्रेमध्ये काय केलं जातं, ही वृत्ती थांबवली जाते. अगदी पूर्ण जरी थांबवता आली नाही तरी निदान त्याचा फोर्स तरी कमी केला जातो. म्हणजे समजा 1 सेकंदाला आपल्या मनामध्ये 25 विचार येत असतील तर ते प्रमाण आपण अगदी 1-2 विचारांवर आणू शकतो. म्हणजे मनातील विचारांचा फोर्स आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता हे दोन्हीही कमी करण्याची ताकद योग निद्रेमध्ये आहे. त्यामुळे मनाची अवस्था एकदम शांत, पॉझिटिव्ह आणि मेन म्हणजे व्यक्ती आहे त्या क्षणाला अनुभवते, ना भूतकाळात जगते ना भविष्य काळात जगते.
1: अरे वा. आता सामान्यतः आपण योगासन माहिती आहेत म्हणतात की म्हणजे सकाळी आपण करतो किंवा कुणाला शक्य असेल तर रिकाम्या पोटी संध्याकाळी सुद्धा बऱ्याचदा केले जातात.
0: बरोबर.
1: योगासन करणं आणि योग निद्रा हे नेमकं काय आहे, कुठली स्टेज म्हणता येईल किंवा काय नेमकं त्याबद्दल काय सांगाल?
0: तर मी थोडस याच्यासाठी तुम्हाला योग निद्रा ह्याच्या अगदी थोडक्यात इतिहास असं म्हणता येणार नाही पण थोडीशी अजून माहिती देते. मुळात योग निद्रा हा प्राचीन योगशास्त्रामधला प्रकार नाही आहे. बिहार स्कूल ऑफ योगाचे स्वामी सत्यानंद सरस्वती यांनी योग निद्रा हा प्रकार शोधून काढला असं म्हणणार नाही मी, त्यांनी तो तयार केला. म्हणजे मूळ आपण जर पतंजलींचं योगशास्त्र वाचलं किंवा घेरंड संहिता वाचली तर त्याच्यामध्ये कुठंही योगनिद्रेचा उल्लेख नाहीये. पण मग स्वामी सत्यानंद सरस्वती हे अत्यंत प्रयोगशील असे योगी होते, त्यामुळे त्यांनी विविध जे प्रयोग केले मानवी मनावर किंवा मानवी वर्तणुकीवर तर त्याच्यातून त्यांनी योगनिद्रा हे तंत्र विकसित केलेलं आहे. त्यामुळे ते बऱ्यापैकी अलीकडचं असं तंत्र आहे. तर योगासनं ही पूर्वापार चालत आलेली आहेत किंवा ग्रंथांमधून पण आलेली आहेत, पण योग निद्रा ही बऱ्यापैकी अलीकडच्या काळामध्ये विकसित झालेली पद्धती आहे. योगासनं कधी करावीत, कशी करावीत, भरल्या पोटी, रिकाम्या पोटी, ह्या सर्व सूचना आपल्याला ग्रंथांमधून मिळतात. तसं योग निद्रेच्या बाबतीत बोलायचं झालं तर ठराविक काही गोष्टी मी तुम्हाला अगदी निश्चितच सांगू शकते. योग निद्रा घेण्यासाठी कुठलंही काळ, वेळ, जात, वय, आजारी आहे, सुदृढ आहे या कशाचंही बंधन नाही आहे. फक्त योग निद्रा घेण्यासाठी आपलं पोट बऱ्यापैकी रिकामं पाहिजे. भरल्या पोटी आपण फार वेळ उत्ताण झोपू शकत नाही. योग निद्रा ही मोस्ट ऑफ द टाइम ही शयन स्थितीत म्हणजे पाठीवर झोपलेल्या अवस्थेत दिली जाते. अगदीच काही काही लोक जर आजारी असतील किंवा हातपाय फ्रॅक्चर असतील किंवा ज्यांना पाठीवर झोपताच येत नाहीये त्यांना मग जी त्यांच्यासाठी जी सुखकारक स्थिती आहे त्या स्थितीमध्ये पण आपण योग निद्रा देऊ शकतो. यातला पुढचा महत्वाचा नियम किंवा गोष्ट म्हणजे योग निद्रा ही कधीही स्वतःहून घेऊ नये. योग निद्रा हा थोडक्यात निर्देशित ध्यान कसं असतं की मी ध्यानाला बसले आणि समोर माझे गुरु आहेत किंवा शिक्षक आहेत आणि ते मला काहीतरी शिकवतायत, सांगतायत आणि मग मी ते त्याचं अनुकरण करते. अशा पद्धतीनं कायम योग निद्रा घ्यावी. त्यामुळे ती तज्ज्ञ गुरु किंवा तज्ज्ञ शिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच सुरुवातीला घ्यावी आणि मग नंतर जेव्हा आपल्याला त्याचा चांगला सराव होईल तेव्हा मग आपण स्वयंसूचनेनं ते येऊ शकतो.
1: बरोबर.

0: त्यामुळे योगनिद्रेला बाकी कोणतंही बंधन नाही, फक्त पोट रिकामं पाहिजे आणि तज्ज्ञ योगगुरु मार्गदर्शन हा सल्ल्यानं करावी.
1: नक्कीच. मग आता हाच फरक म्हणजे योगासनं केली तर आपल्या शरीराला त्या त्या अवयवाला व्यायाम मिळत असतो आणि योगनिद्रेनं मुळात महत्वाचं हेच आहे की आपलं मन स्थिर होतं, मनाला शांतता मिळते.
0: अगदी बरोबर,
1: हा फरक इथं करता येईल.
0: हो, मनाला शांतता मिळते, त्याच्यानंतर अनेक आजार पण ह्याच्यामधून दूर होऊ शकतात. विशेषतः मनोकायिक आजार जे म्हणतो ना, म्हणजे मनामध्ये बिघाड झालेला असतो आणि मग त्याचं रूपांतर शारीरिक आजारात होतं, असे जे आजार आहेत ते ह्याच्यातून अगदी बरं होण्याला खूप फायदा होतो. त्याच्यानंतर व्यसनं कमी करण्यासाठी ह्याचा खूप जास्त वापर केला जातो. आणि त्याच्यानंतर आजकाल जे आपण बघतो बिहेव्हिअरल प्रॉब्लेम, म्हणजे वर्तणुकी संदर्भातले जे पण काही प्रॉब्लेम आहेत ते कमी करण्यासाठी सुद्धा योगनिद्रेचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला जातो.
1: अरे वा, छान. म्हणजे सगळ्यात आत्ताचं हे सध्याचं आपलं युग म्हणूया किंवा एक आपल्या आजूबाजूचं वातावरण म्हणलं तर स्पर्धेचं युग आहे.
0: अगदी बरोबर.
1: तणाव अगदी गृहिणींपासून ते कॉर्पोरेट क्षेत्रापर्यंत, विद्यार्थ्यांपासून ते आणखी काय म्हणा, हे सगळ्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारचा तणाव आहे, ताण आहे. तर त्यामध्ये योग निद्रा हा जो प्रकार आहे यानं आपल्या शरीराला आणि मनाला अतिशय छान स्थिरत्व प्राप्त होऊ शकतं असं म्हणायला हरकत नाही.
0: अगदी अगदी, 100%.
1: आता तुम्ही म्हणलात की याला काळ वेळ कशाचंच बंधन नाहीये आणि मार्गदर्शकांच्या सूचनेनुसार आपण हे करू शकतो, पण आणखी काही काळजी यामध्ये घेण्यासारखी काही आहे का, म्हणजे हे करताना काळजी घेतली पाहिजे?
0: काळजी विशेष दक्षता घ्यावी असं ह्याच्यामध्ये काही नाहीये, पण योग निद्रा ही जी संपूर्ण प्रोसेस असते साधारण अर्धा ते पाऊण तास किंवा जास्तीत जास्त एक तासापर्यंत ती देता येते, तर त्याच्यामध्ये एक संकल्प घ्यायचा असतो. आणि संकल्प म्हणजे काय असतं की आपली कोणतीही इच्छा, अगदी स्ट्रॉंग, प्रत्येकालाच काही ना काही स्वप्न आकांक्षा असतात, इच्छा असतात, तर ह्या इच्छेचं वाक्य आपल्या मनामध्ये तयार करायचं असतं योगनिद्रेच्या सुरुवातीला. कारण संपूर्ण योगनिद्रेदरम्यान आपल्याला ते दोन वेळेला मनातल्या मनात म्हणायचं असतं आणि हा संकल्प जो आहे हा गुप्त ठेवायचा असतो, हा आपल्या शिक्षकांना किंवा कुणालाही सांगायचा नसतो. तर ह्या संकल्पाचं वाक्य जे आहे ते एकतर चालू वर्तमान काळ किंवा पूर्ण वर्तमान काळ ह्या दोनच काळांमध्ये घ्यायचं असतं, म्हणजे ठरवायचं असतं आधीच. आता ह्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर समजा मला IAS ऑफिसर व्हायचं आहे, तर माझ्या संकल्पाचं वाक्य काय असणार आहे की 2026 या वर्षामध्ये मी IAS ऑफिसर झालेली आहे. जर मी अभ्यास केला तर होईन, जर मला नशिबाची साथ मिळाली तर होईन, म्हणजे ह्याच्यामध्ये जर तर असं कोणतंही संदिग्धपणा आपल्याला नको आहे. दक्षता म्हणजे काय की हे वाक्य जे पण असेल आणि हे तुम्ही स्वतःच्या फायद्याचं, समाजाच्या, फॅमिलीच्या, अगदी देशाच्या, जगाच्या फायद्याचं सुद्धा तुम्ही हे वाक्य बनवू शकता. थोडक्यात माऊलींनी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी जे पसायदान मागितलेलं आहे ते वेगळ्या पद्धतीचं त्यांनी हे हा संकल्पच मांडलेला आहे, तसा आपण आपल्यासाठी पण संकल्प घेऊ शकतो. आणि दक्षता म्हणजे हा संकल्प निवडताना अत्यंत काळजीपूर्वक निवडायचा आहे आपण, ज्याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचंही नुकसान
1: बरोबर
0: आपण मनामध्ये सुद्धा आणता कामा नये. की समजा मला 10 करोड रुपये पाहिजेत तर माझ्या भावाच्या बहिणीच्या अकाउंटमधले पैसे मला यावेत, असं कोणतंही म्हणजे दुसऱ्याचं नुकसान करून माझा फायदा असं त्याच्यामध्ये कोणतंही आलं नाही पाहिजे. एवढी एकच काळजी आपल्याला घ्यायची. बाकी ही अतिशय सुलभ क्रिया आहे. सगळ्यात महत्वाचं काय, आसनांमध्ये आपल्याला काहीतरी स्वतःला हालचाल करायला लागते किंवा प्राणायाम असू दे, शुद्धिक्रिया असू दे, त्यात आपल्याला फिजिकली काहीतरी करायला लागतं. हे इतकं सुखद आहे ना की याच्यामध्ये आपल्याला फक्त शवासनात पडायचं आहे आणि आपल्या गुरु किंवा शिक्षकांचं ज्या पण सूचना आहेत त्या मनापासून फॉलो करायच्यात. एवढ्या दोनच गोष्टी आणि त्यातून जो आनंद किंवा जी प्रगाढ शांती आपल्याला मिळते ती आपल्याला एरवी फारशा कुठल्या सहसा गोष्टीतून मिळत नाही.
1: मी तेच आता खरं तर म्हणणार होते की काही ना काही आजार हे प्रत्येकाला हल्लीच्या जगात आहेत. अगदी बीपी शुगर जरी हे कॉमन म्हणलं तरी शारीरिक व्याधी असतील, हात पाय अमुक काही ना काही शारीरिक व्याधी असतात, तर अशा वेळेला तिथी आसनं म्हणा, भले आसनाचे फायदे खूप असतील पण करू शकत नाही
0: बरोबर आहे,
1: किंवा वेळ मिळतो नाही.

0: मिळत ह्याही गोष्टी असतात. आणि
1: बरोबर आहे,
0: ज्या वेळेला हे आपण करू शकत नाही अशी अवघड आसनं असतील तर त्यावेळेला ही योग निद्रा अशा पद्धतीनं फायदेशीर ठरू शकते आपल्याला.
1: अगदी अगदी, असे अनेक उदाहरणं आहेत किंवा आम्ही पाहिलेली पण आहेत, आम्ही वाचलेली सुद्धा आहेत की योग निद्रेमध्ये सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, ह्याच्यात मनाची शक्ती वापरली जाते. म्हणजे अगदी आम्ही पॅरालिसिस झालेल्या लोकांवर सुद्धा योगनिद्रेचा अवलंब केलेला आहे. तर पॅरालिसिस मधून संकल्प आम्ही त्यांना तेव्हाच घ्यायला लावलं होतं की ज्या तारखेला आम्ही ही थेरपी चालू केली त्याच्यापासून बरोबर 6 महिन्यांनी जी तारीख येत होती ती त्यांना मनात धरायला सांगितली, तर त्या तारखेला मी स्वतःच्या दोन्ही पायावर चालत आहे हा संकल्प आम्ही आमच्या पेशंटला घ्यायला सांगितलेला होता. आणि बरोबर 9 तारखेला आमचा पेशंट मोजून 5 पावलं त्या दिवशी चाललेला होता.
0: अरे वा,
1: म्हणजे हा अनुभव आहे. किंवा अजून एक मला योग निद्रा, म्हणजे हल्ली कसं आहे योग हे थेरपी म्हणून उपचार म्हणून पण वापरलं जातं ना, तर आमच्याकडे आमच्या सेंटरला येणाऱ्या एक नवरा बायकोंचा किस्सा मला सांगायला आवडेल. त्यांना बरोबर 25 वर्ष दोघांनाही मूल नव्हतं, लग्नानंतर 25 वर्ष मूल नव्हतं. आणि सर्व टेस्ट करून झाल्या, दोघांचेही सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते, त्यांनी सगळे उपाय करून झालेले होते, थकले होते. आणि ते आमच्याकडे रेग्युलर साध्या योग वर्गाला जॉईन झाले होते जनरल फिटनेससाठी. आणि मग त्यांना बाळासाठी संततीसाठी आम्ही योग निद्रा ही थेरपी म्हणून वापरली. आणि बरोबर 1.5 वर्षानंतर त्या दोघांनाही एक अतिशय गोंडस सुदृढ मुलगी झाली. हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं उदाहरण आहे. आता ती मुलगी जवळपास 2.5 ते 3 वर्षाची असेल, पण हे आम्ही पाहिलंय. अशी अनेक उदाहरणं मला सांगता येतील की फक्त योग निद्रा ही थेरपी म्हणून वापरून सुद्धा बरेच सारे शारीरिक मानसिक व्याधी दूर केल्या गेल्या.
0: आता हे शारीरिक व्याधींच्या बाबतीतलं थोडक्यात सांगितलं तुम्ही ही 2 उदाहरणं. मानसिक फायदा ज्या पद्धतीनं होतो तसा मानसिक आजारामध्ये या योग निद्रेचा फायदा झालेला असं काही एखादा अनुभव म्हणा किंवा उदाहरण तुम्ही काही 1-2 सांगितलं?
1: हो अगदी, म्हणजे मी तुम्हाला ह्याची भरपूरच उदाहरणं सांगू शकते, पण त्यातलं एक अगदी प्रॉमिनेंटली माझ्या लक्षात राहिलेलं म्हणजे आमच्याकडे एक मुलगी येत होती, 22 वर्षाची मुलगी होती. तिचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं होतं, 1 वर्षाचा तिनं गॅप घेतला होता कारण तिला पुढे शिकायला US जायचं होतं. आणि तिला शाळेत असल्यापासूनच पॅनिक अटॅक्सचा तिला प्रचंड त्रास होता, अँझायटी आणि पॅनिक अटॅक्स. आणि तिची लक्षणं एवढी तीव्र होती की जेव्हा ती सुरुवातीला आली तेव्हा नुकती ती त्या अटॅकमधून बाहेर आली होती. तिची लक्षणं ही होती की ती एकदा रडायला लागली की ती 2-3 दिवस कंटिन्यू रडत राहायची, बाहेर जायला घाबरायची. अतिशय सामान्य गोष्टीची तिला अँझायटी यायची की गावाला जायचं तर बॅग पॅक करायची आहे, वेळेत स्टेशनला पोहोचायचं आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टींनी पण तिला पॅनिक अटॅक्स यायचे. तर सुरुवातीला जेव्हा ती आमच्याकडे आली तेव्हा आम्ही फक्त योग निद्राच नाही, तेव्हा आम्ही तिला बेसिक आसनं पण दिली, प्राणायाम दिला, वेगळे वेगळे मेडिटेशनचे प्रकार आहेत ते पण आम्ही दिले. आणि त्याच्यात आम्ही तिला योग निद्रा परत ऍड केली. आणि जेव्हापासून आम्ही योग निद्रा ऍड केली तेव्हा तिचे इथं म्हणजे कोल्हापुरात असताना तिचे पॅनिक अटॅक्सचं प्रमाण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलं. म्हणजे जे अगदी आठवड्यातनं 2 वगैरे यायचे त्याचा कालावधी हळूहळू तिचा लांबत गेला. पण आमची खरी कसोटी कधी होती की ती जेव्हा US जाणार होती त्याच्यानंतर आमची खरी कसोटी होती. जवळपास ती थेरपीला यायला लागल्यानंतर 6-1 महिन्याने ती US जाणार होती. आणि इथं कसं व्हायचं, मी लगेचच तिला पॅनिक अटॅक आला की फोनवर किंवा ती याच्याने लगेच आम्ही तिच्यावर उपचार करायचो, पण तिकडं गेल्यावर काय करायचं हा प्रश्न आमच्या समोर होता. मी तिला सगळी टेक्निक शिकवून ठेवली होती आणि मी तिला एक योग निद्रा खास तिच्यासाठी जी बनवलेली होती ती तिला रेकॉर्ड करून दिली होती की तुला कधी काय वाटलं तर तू हे मोबाईलवर ऐक. आणि झालं, ती मुलगी गेली US पोहोचली. त्या युनिव्हर्सिटीत नंतर ती पहिली इंडियन होती तिनं त्या युनिव्हर्सिटीमध्ये पहिला नंबर मिळवला. सगळं खूप छान झालं. तिथं पोहोचल्यानंतर जेव्हा तिचा मला फोन आला तेव्हा सांगायचा किस्सा मला सगळ्यात महत्वाचा वाटतो. मुंबई एअरपोर्ट पासून तिच्या ठिकाणी पोहोचायचा 36 तासाचा प्रवास होता आणि तिचं विमान जिथं तिला बदलायचं होतं त्या ठिकाणचं तिचं विमान पुढचं कॅन्सल झालं आणि ती अख्खी रात्र तिला एअरपोर्टवर एकटीला काढायला लागली.
0: बरं,
1: तेव्हा ती म्हणली ती जी सिच्युएशन होती ती माझ्यासाठी प्रचंड पॅनिक क्रिएट करणारी होती. कारण रात्री एकटंच एअरपोर्टवर राहायचं, म्हणजे जी मुलगी बॅग भरताना पण जिला पॅनिक अटॅक्स येत होते तिनं ते पूर्ण रात्र

0: काढून परत ते विमान चेंज करून तिथपर्यंत पोहोचणे. आणि तेव्हा ती म्हणली मी रात्री मॅडम योगनिद्रा लावलेली होती आणि त्याच्या ना माझा पॅनिक अटॅक किंवा जे आहे बाकी ब्रिदिंग टेक्निक्स हे मी कंट्रोल केलं. आणि त्याच्यानंतर तिथे जेव्हा जेव्हा तिला वाटायचं तेव्हा तेव्हा फक्त योगनिद्रा आणि बाकी ब्रिदिंग टेक्निक्सनं ती पूर्ण ती तिची 2 वर्ष तिनं सर्व्हाइव्ह केली. आणि आता तर काय तिला तो त्रास होतच नाही. हे फार म्हणजे माझ्या अगदी लक्षात राहिलेलं छान उदाहरण आहे.
1: नक्कीच नक्कीच. आता ही योग निद्रा कधी करायची कशी करायची किंवा मार्गदर्शनाच्या खालीच आपण हे करायचं हे तर तुम्ही सांगितलं, पण ऍक्च्युअल योग निद्रा करताना याच्यामध्ये काय स्टेप्स असतात?
0: हा तर योग निद्रेमध्ये ठराविक स्टेप्स असतात, म्हणजे खूप साऱ्या प्रकारच्या योगनिद्रा आहेत पण त्यात सुद्धा टप्पे ठरलेले आहेत की कधी कोणती गोष्ट साधकाकडनं करून घ्यायची. सगळ्यात पहिल्यांदा ह्याची सुरुवात जी होते ती शवासनात येण्यापासून होते. त्याच्यामध्ये व्यक्तीला पाठीवर झोपवलं जातं किंवा शक्य नसेल तर मग ते बसून पण घेऊ शकतात. त्यानंतर सगळ्यात पहिला टप्पा येतो तो म्हणजे आपल्या बॉडीविषयी अवेअरनेस, आपल्या शरीर सजगता ज्याला म्हणतो बॉडीकडे लक्ष देणं. ह्या सगळ्या सूचना आपल्याला अतिशय सायलेंटली रिदमिक पद्धतीनं आपले जे पण कोणी मेंटॉर आहेत ते देत राहतात. त्याच्यानंतर अवयव ध्यान म्हणून प्रकार असतो ज्याला ऑर्गन मेडिटेशन म्हणतात. त्यामध्ये डोक्यापासून पायापर्यंत आपल्या शरीरातील प्रत्येक स्नायू सांधा पेशी इथंपर्यंत सजगता आणली जाते आणि त्यात शिथिलीकरण जे असतं रिलॅक्सेशन दिलं जातं. कारण शरीर रिलॅक्स झालं की आपोआपच मन पण शांत व्हायला सुरुवात होते. मग शरीर सजगता पूर्ण झाल्यानंतर आवाजांकडे लक्ष द्यायला सांगितलं जातं. पहिल्यांदा एकदम लांबचे आवाज ऐकायचे, मग हळूहळू जवळचे आवाज ऐकायचे. म्हणजे अवेअरनेस काय असतो, आपला जो बाहेर बाहेर असतो तो बाहेरून हळूहळू हळू आपण स्वतःच्या आतमध्ये घेऊन यायचा असतो. त्याच्यानंतर तिसरा टप्पा असतो तो असतो श्वासांचा. ह्याच्यामध्ये स्वतःच्या श्वासांचा स्पर्श आवाज हे अनुभवायचं असतं आणि ह्या क्रियेमध्ये स्वतःचे श्वास 20 पासून 1 पर्यंत उलट्या क्रमांकाने मोजायला सांगितले जातात. ह्याच्यातनं माणसाची एकाग्रता वाढायला खूप जास्त मदत होते. हे झाल्यानंतर मग शरीरामध्ये वेगळ्या वेगळ्या जाणीवा उत्पन्न करायला सांगितल्या जातात. म्हणजे राईट आणि लेफ्ट हे जे ब्रेन आहे आपलं तर त्या दोन्हीलाही अल्टरनेट असं स्टिम्युलेट केलं जातं आणि परत शांत केलं जातं. म्हणजे ह्याच्यामध्ये ब्रेनवर्क सुद्धा घेतलं जातं. त्या वेगवेगळ्या अनुभूती दिल्यानंतर मग एक चिदाकाश धारणा नावाचा प्रकार असतो योगनिद्रेमध्ये. त्याच्यामध्ये आपले डोळे तर आधीच मिटलेले असतात, तर मिटलेल्या डोळ्यांच्या पुढे काही काही दृश्यांची कल्पना करायला सांगितली जाते. आणि हा जो पार्ट असतो हा मेन थेरपीचा असतो. म्हणजे समजा आमच्याकडे बीपीचा पेशंट आलाय तर आम्ही त्याचं बीपी नॉर्मल करणाऱ्या ज्या ज्या सिस्टीम्स आहेत त्याच्या शरीरातल्या त्या आम्ही तेव्हा ऍक्टिव्हेट करतो. किंवा प्रेग्नन्सीसाठी आलंय तर मग तिथं त्यांनी असं इमॅजिन करायचं असतं की मला गर्भधारणा होत आहे, मला जे काही डिझायर्ड माझं बाळ आहे ते मला अशा अशा पद्धतीनं ह्या या तारखेला होत आहे. हे जेव्हा थेरपी म्हणून असते तेव्हा हे आम्ही आधी आमच्या क्लायंटशी बोलून ते ठरवलेलं असतं आणि मग त्या पद्धतीनं आम्ही त्यांना त्या सूचना देतो. आणि काही नसेल तर मी एक अतिशय आनंदी हॅप्पी लाईफ जगत आहे. ऑलरेडी जर मी आनंदी आहे तर अजून मी त्याच्यापेक्षा अपलिफ्ट काय स्वतःला करू शकते किंवा समाजासाठी मी अजून मी खूप दानधर्म करत आहे, मी लोकांच्या खूप उपयोगी पडत आहे. अशी वेगवेगळी दृश्य किंवा साधं कधी कधी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सैरसपाटा असं सुद्धा ह्याच्यामध्ये दृश्य रंगवली जातात. आणि ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये सुरुवातीला 3 वेळेला आणि सगळ्यात शेवटी 3 वेळेला संकल्पाचं वाक्य मनातल्या मनात आम्ही त्या व्यक्तीला बोलायला सांगतो. आणि मग ऍट द एंड परत जेव्हा माघारी येतो तेव्हा मग पुन्हा एकदा आपण ज्या रूम मध्ये झोपलेलो असतो तर आपल्या बॉडीवर सजगता आणि मग आपण हळूहळू हात पाय थोडेसे त्या व्यक्तीला हलवायला सांगतो आणि मग त्याच्यामधून त्यांना पूर्ण सजगतेच्या लेवलला आणतो. ह्या दरम्यान आपण व्यक्तीला थोडस ट्रान्स मध्ये पण घेऊन जात असतो, जसं की सबकॉन्शियस माइंडचं जे लेवल असते तिथे घेऊन जातो आणि परत त्यांना कॉन्शियस लेवलला आपण पुन्हा घेऊन येतो. आणि आमचा अनुभव असा आहे की बरेचदा ह्याच्यामध्ये लोक घोरतात, अगदी एवढे गाढ झोपतात की योगनिद्रा घेत असताना 4-5 लोकांचे तरी घोरल्याचे आवाज आम्हाला येतातच ग्रुपमध्ये घेत असतो जेव्हा तेव्हा. तर लोकांना मी म्हणलं ना ज्यांना रात्रीची विश्रांती झालेली नसते, म्हणजे आम्ही बरेचदा आमची सकाळी पहिली बॅच आमची 6:15 ची असते, म्हणजे रात्रभर झोपून आलेली लोक असतात आणि तरीही ते

0: साडेसहा पावणेसातला परत घोराय लागतात. कारण रात्रीची त्यांची जी विश्रांती आहे ना ही डीप झालेली नसते.
1: बरोबर बरोबर.
0: आणि ही जी विश्रांती आहे ही इतकी डीप असते की माणूस त्याच्यामध्ये गाढ निद्रेमध्ये पण निघून जातो.
1: अगदी.
0: मामाला कधी कधी त्यांना थोडस हलवून सुद्धा उठवायला लागतं. तर हे टप्पे जर म्हणलात ना तर तुम्ही असे आहे ह्याच्यामध्ये काही काही गोष्टी आपल्याला चेंज मधल्या करता येतात.
1: आणि ज्याच्या त्याच्या गरजेनुसार म्हणा किंवा ज्याचे जे काही संकल्प आहेत किंवा जे काही व्याधी आहेत म्हणा त्याच्यानुसार हे आपल्याला टप्पे वेगवेगळे करता
0: येतात. आणि वेळेनुसार पण आता समजा एखादा अर्धा तासच वेळ आहे तर मग त्या एवढ्या ह्याच्यात बसवायची. 15 मिनिटं आहे, 1 तास आहे, तर मग अकॉर्डिंगली आपण ते वाढवू किंवा कमी जास्त करू शकतो.
1: अरे वा. आता आणखी एक मला प्रश्न, तुम्ही आता जे टप्पे सांगितलात त्यावरनं असं सुचलं की आपण योगासन आणि योग निद्रा हा फरक बघितला मगाशी. पण आता तुम्ही हे टप्पे सांगताना थोडस त्यामध्ये ट्रान्स मध्ये जातो माणूस किंवा हे सांगितलं माइंड रिलॅक्सेशन, तर योग निद्रा आणि ध्यान हा एकच प्रकार आहे का हे वेगळं आहे का?
0: अगेन हे दोन्ही वेगळे प्रकार आहेत. म्हणजे ध्यान म्हटलं तर ध्यानाचे पण परत खूप वेगळे वेगळे प्रकार पडतात. पण योग निद्रा हे निर्देशित ध्यान आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपले मेंटर किंवा आपले गुरु आपल्याला सूचना देत असतात आणि आपल्याला त्याच्यात स्वतः काहीच करायचं नसतं. आपल्याला जसं एखादी नाव
1: मिळत जातील तसं फक्त आपण करत जाणार. हा,
0: कागदी नाव कशी पाण्याच्या प्रवाहाबरोबर तरंगत जाते पुढे, आपल्याला तितकं स्वतःला ह्याच्यामध्ये ढिलं ढालं सोडून द्यायचं असतं. आपल्या गुरूंवर विश्वास ठेवून जिथं तो प्रवाह जाईल तिथे जायचं असतं. त्यामुळे हे जास्त सुखकारक असतं. ध्यान हे सुद्धा सुखकारकच असतं.
1: बरोबर.
0: पण सुरुवातीला आपल्याला त्याच्यामध्ये ती सहजता येण्यासाठी सुद्धा प्रयत्न करायला लागतो. त्यामुळे ध्यान आणि योग निद्रा ह्याच्यामध्ये नक्कीच
1: फरक आहे. हो. आता योग निद्रेच्या बाबतीतला मी आणखी एक शेवटचा प्रश्न असा विचारते की तुम्ही आता म्हणलात की प्रत्येकाच्या अपेक्षेनुसार गरजेनुसार तो जितकं त्या योगनिद्रेला वेळ देतोय त्या वेळेनुसार आपण ह्याच्यातले टप्पे आणि त्या स्टेप सगळं ठरवून घेऊ शकतो आणि त्या पद्धतीनं ते करू शकतो.
0: बरोबर.
1: पुन्हा एकदा मगासाच मुद्दा येईल की हल्लीचं जग हे ताणतणावाचं आहे, स्पर्धात्मक आहे, तर अशा वेळेला विद्यार्थ्यांपासून ते अगदी नोकरदार सगळ्यांपर्यंत योगनिद्रेचा आपल्या दिनचर्येत अवलंब करताना कशा पद्धतीनं कसं सोप्या पद्धतीनं सहजतेनं कसं करता येईल?
0: हा, तर ह्याच्यामध्ये मी काय सांगू शकेन की योग निद्रेमधले जे मधले मधले घटक आपण बोललो टप्पे बोललो की त्याच्यामध्ये शरीर सजगता किंवा रिलॅक्सेशन जे असतं अवयव ध्यान ज्याला म्हटलं जातं, तर आपला एखाद्या दिवशी संपूर्ण योगनिद्रा करता येणं काही शक्य नाहीये. तर आपण त्यातले छोटे छोटे जे पीसेस आहेत ते तरी आपण नक्कीच करू शकतो की झोपण्याच्या आधी रोज रात्री आपण प्रत्येक जण झोपतोच, तर झोपायच्या आधी मी माझं पूर्ण बॉडी रिलॅक्स करून मग झोपणार, किंवा माझे श्वास मी 50 पासून 1 पर्यंत उलटे म्हणत मग मी झोपणार. म्हणजे त्यात जे वेगळे वेगळे टप्पे आहेत त्यातला एखादा टप्पा जर मला वेळ नसेल किंवा मला खूप जास्त घाई गडबड आहे तर मी अगदी 2 मिनिटाचं, रोज मला पाऊण तासाची योग निद्रा घेणं शक्य नाहीये, तर रोज मी त्यातला 2 मिनिटाचा 5 मिनिटाचा असा टप्पा नक्कीच घेऊ शकते. आणि अजून आपण काय करू शकतो की प्रत्येक वेळेला आपलं मेंटॉर आपल्यापाशी हजर असेलच, रोज अवेलेबल असेलच असं नाहीये, तर मधले मधले जे छोटे छोटे त्याचे टप्पे आहेत, आता त्याच्यामध्ये मध्ये मी सांगितलं की चिदाकाश धारणा म्हणजे दोन्ही बंद डोळ्यांच्या समोर बघत राहायचं आणि काही गोष्टी ते तिथे आपण इमॅजिन करायच्या आहेत, फील करायच्या आहेत. तर समजा मी कुठल्या तरी वर्षाचा अभ्यास करते, मी MBBS स्टुडंट आहे किंवा कुठलीही मी विद्यार्थिनी आहे विद्यार्थी आहे, तर मी फक्त तेवढाच भाग घेऊ शकते की बंद डोळ्यासमोर मी माझं सर्टिफिकेट बघत आहे की जिथे मला माझे डिझायर्ड मार्क मिळालेत किंवा मी एक सक्सेसफुल प्रोफेसर झाली आहे, जे पण मला जे व्हायचं आहे त्या गोष्टी मी तिथं 5 मिनिटं इमॅजिन करून मी रात्रीचं झोपणे एवढं तरी आपण करूच शकतो. किंवा श्वसन सजगता अगदी झोपायच्याच वेळेस असं नाही, दिवसभरात आता मला लक्षात आलं की एखाद्या ठिकाणी मी कामाला गेलीये आणि माझे सहकारी माझ्याशी जरा चुकीचं वागतंय तर साहजिकच माझा रागाचा पारा वाढणार आहे. मग तिथं जर मी फक्त माझ्या ब्रीदिंगवर फोकस केलं तर मी माझ्या भावना नियंत्रित करायला तिथे सक्सेसफुल होऊ शकते. असे योग निद्रेतले परत छोटे छोटे भाग आपण दिवसभरात कधी पण वापरू शकतो.
1: नक्कीच हे खूप महत्वाचं आहे, कारण एखाद्या वेळी ऑफिसमध्ये जरी एखाद्याला एक स्पेअर टाइम मिळाला 15 मिनिटं अर्ध्या तासाचा, तर त्यामध्ये अशा पद्धतीनं त्या त्या व्यक्तीने ह्या जर छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर या योगनिद्रेचा फायदा आपल्याला नक्कीच

0: अगदी, आपल्या भावनांवर खूप सुंदर नियंत्रण आपल्याला मिळवता येतं.
1: तेच मी म्हणणार होते की सर्वसामान्यत आपला हा अभ्यास असेल, म्हणजे मुलांच्या दृष्टीनं विचार करायला गेला तर त्यांचा अभ्यास असेल किंवा शिक्षण घेत असतील तर ते असेल, नोकरी करत असताना जो काही ताण असतो त्यामध्ये योग निद्रेचा फायदा कशा पद्धतीनं होऊ शकतो, काय सांगाल एक शेवट?
0: हो, मी हे नोकरी करत असताना कसा फायदा होईल हे सांगेन, पण मला अजून एक छान मुद्दा आता जस बोलताना आठवला की ही योग निद्रा जेव्हा स्वामीजींनी तयार केली तेव्हा त्यांनी एक त्यांच्या आश्रमामध्ये एक मुलगा होता जो अत्यंत व्रात्य होता, अत्यंत दंगेखोर होता, आणि त्याच्याकडनं गीतेचा अध्याय गुरुजींना पाठ करून घ्यायचा होता, आणि तो अजिबात अध्ययनाला बसतच नव्हता, पाठ करायला बसतच नव्हता. मग त्यांनी काय केलं की रोज रात्री तो झोपला की ते त्याच्या जवळ बसायचे आणि गीतेचा 12वा अध्याय ते त्याच्या कानापाशी म्हणायचे, मोठमोठ्यानं म्हणायचे. आणि असं महिना दीड दोन महिना केल्यानंतर जेव्हा त्याला प्रत्यक्षात परत उभं केलं आणि त्याला जेव्हा दोन तीनदा तो त्याच्याकडनं जागेपणे पाठ करून घेतला आणि जेव्हा त्याला म्हणायला लावलं तेव्हा त्यानं तो घडाघड घडाघड म्हटला.
1: अरे
0: वा. तर हा म्हणजे आपल्या घरातल्या ज्या पण कोणी गृहिणी आहेत किंवा जे पालक आहेत, फक्त गृहिणींचं असं नाही, पालक हा प्रयोग नक्कीच त्यांच्या मुलांवर करून बघू शकतात की आपलं मूल झोपलंय, समजा वांडय किंवा पाडे, साधं उदाहरण की आपण पाडे पाठ करून घ्यायचे, तर रोज रात्री मूल आपलं गाढ झोपलेलं असताना त्याच्या जवळ बसून हळू आवाजामध्ये प्रयोग म्हणून 5-10 जो काही पाढा आपल्याला करून घ्यायचाय तो प्रयोग म्हणून पहिल्यांदा एक महिनाभर करून बघावा, नक्कीच त्याच्या पाठांतरामध्ये फरक पडतो. आणि ह्याच्या मागे सायन्स आहे व्यवस्थित. आपण जरी कॉन्शियस माइंड आपलं झोपलं असलं तरी आपलं सबकॉन्शियस माइंड जागा असतं. बघा आपण पण कधी जेव्हा घरात सगळे असताना आपली झोप आणि घरात कोणीच नाही, आपण एकटाय, तेव्हा आपल्याला बारीक खुट्ट आवाजाला सुद्धा जाग येते. कारण काय असतं, आपलं सबकॉन्शियस माइंड तेव्हा जास्त अलर्ट असतं, जाग असतं, आणि ते आपल्याला उठवतं की आवाज येतोय उठ. सेम पद्धतीने जेव्हा व्यक्ती लहान मूल कोणी झोपलेलं असतं तेव्हा त्याचं सबकॉन्शियस माइंड जाग असतं आणि ते ग्रहणशील असतं. योग निद्रेमध्ये हेच तत्व वापरलं जातं. मग त्या ग्रहणशील मनाला आपण ज्या गोष्टी त्याच्या आतमध्ये पेरू, बी सारखं जे पण त्याच्या आतमध्ये आपण पेरतो ते उगवून बाहेर येतं, हे तत्व त्याच्यात वापरलेलं आहे. त्यामुळं आपल्या झोपलेल्या मुलाला किंवा आपला समजा व्यसनाधीन नवरा आहे, भाऊ आहे, घरात कोणालाही आहे आणि ते जर कमी करायचं तर त्याच्या उशाशी बसून तो गाढ झोपलेला असताना आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण तिथं जर बोलल्या तर त्यांच्या अंतर्मनात त्या जातात आणि मग त्या आपल्याला हव्या त्या पद्धतीने बाहेर नंतर येतात.
1: म्हणजे हा एक फायदा,
0: हा खूप मोठा फायदा आहे
1: खरं तर.
0: आणि योग निद्रेवरचं त्यांनी जे स्वामीजींनी लिहिलेलं पुस्तक आहे त्याच्यात त्यांनी ही सगळं दिलेलं आहे. त्यांनी अगदी माणसांवरच नाही तर त्यांनी त्यांच्या आश्रमातल्या एका कुत्र्यावर सुद्धा प्रयोग केलेला आहे. म्हणजे फक्त मानवी बिहेवियर नाही तर त्यांनी प्राण्यांचं बिहेवियर सुद्धा ह्याच्यातून बदलवलेलं आहे.
1: नक्कीच.
0: आणि तुम्ही विचारलात ते की नोकरदार स्त्री पुरुषांनी कसा वापर करू शकतो,
1: फायदे काय होतील?
0: हा, त्यांना फायदे म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे, प्रत्येकाला जे वर्क प्रेशर आहे बरोबर, आपली गुणवत्ता कधी सुधारते जेव्हा आपण प्रेशर नीट हँडल करू शकतो. तेव्हा असं कधीच होणार नाहीये की आपल्याला प्रेशर असणारच नाहीये. आयुष्य जगताना ताण येणारच आहे. ताण हा अत्यंत न टाळता येण्यासारखा भाग आहे. पण योग निद्रेचा जर आपल्याला सराव असेल तर आपल्याला सजगतेचा सराव असतो, अवेअरनेस आपला खूपच वाढतो आणि त्याच्यातून आपण रिॲक्ट होण्याच्याऐवजी आपण रिस्पॉन्ड करतो.
1: अगदी.
0: की समोरची व्यक्ती आता भडकली आहे, मग भडकल्याला रिॲक्शन भडकूनच द्यायची नाही हे आपल्याला लगेच कळतं. कुठं शांत बसायचंय, कुठं आपल्याला ठामपणे आपला मुद्दा मांडायचा आहे आणि समोरच्या भावना ओळखून कसं वागायचं आहे हे आपल्याला ह्यातून नक्कीच चांगल्या पद्धतीने शिकता येतं.
1: नक्कीच. खूप छान प्राजक्ता मॅडम, तुम्ही आज इथं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात. योग निद्रा म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीनं केलं जातं, काय त्याचे फायदे कसे, हे अतिशय छान सविस्तर अशी माहिती आम्हाला दिलीत. त्याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुमचे आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. तुम्ही पण मला इथं बोलवून काहीतरी समाजामध्ये बदल घडवण्यासाठी एक छोटीशी संधी मला तुम्ही उपलब्ध करून दिलीत यासाठी मी पण तुमचे खूप आभारी आहे.
1: श्रोतेहो, मैत्रिणींनो, आत्ताच आपण योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत ऐकली.

सख्यांनो, आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य सुदृढ ठेवणं, मानसिक शांतता, सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवणं ही खूप गरजेची गोष्ट झालेली आहे आणि त्यासाठी योगाभ्यासाचा आपल्या जीवनशैलीत समावेश करणं हे खूप महत्वाचं आहे. या जागतिक योग दिनाच्या निमित्त दरवर्षी एक थीमही ठरवली जाते आणि त्यानुसार सजगता वाढावी यासाठी प्रयत्न केले जातात. तर त्यानुसारच या वर्षीची थीम आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. आपण आत्ताच योग निद्रेचं महत्व जाणून घेतलं, तर अशा या सहज सोप्या पद्धतीनं करता येणाऱ्या क्रिया आपण जर शिकून घेतल्या, त्या नियमित सरावात ठेवल्या, तर आपलं आरोग्य कायमच उत्तम राहायला मदत होणार आहे. त्याही पेक्षा मला असं म्हणायचंय की आपल्या जीवनातला वृद्धत्वाचा टप्पा जर निरोगी ठेवायचा असेल तर त्याचं बीज म्हणजेच योगाभ्यासाला आत्तापासूनच सुरुवात करणं हे गरजेचं आहे. कारण आपल्या शरीररूपी बीजाला उत्तम सकस अन्न, आचार विचार, व्यायाम याचं जर आपण योग्य वेळीच म्हणजे आत्ताच खतपाणी केलं तर पुढं जाऊन ज्येष्ठत्वाच्या टप्प्यावर ते नक्कीच निरोगी राहणार आहे. बरोबर ना?

0: श्रोतेहो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून जसा साजरा केला जातो, त्याच पद्धतीनं जागतिक संगीत दिवस म्हणूनही आजचा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा होत असतो. पुन्हा एकदा या दिवसाचं महत्व आपल्याला हेच सांगता येईल की निरोगी शरीर आणि मन यासाठी योगाभ्यास जितका महत्वाचा आहे, तितकंच संगीताचं महत्वही आहे. आपल्या जीवनाच्या विविध टप्प्यांवर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं या संगीताचा आजवर अनुभव घेतलाच आहे. गाण्याचा स्वर, ताल, लय यांची सुंदर सांगड आपलं मन आनंदी करतेच, त्याचसोबत समाधान आणि नवचैतन्यही देत असते. जीवनातला आनंद असो किंवा दुःख, त्या त्यावेळी हे संगीत आपल्या भावविश्वाला साथ देत असतं. तर याच विषयी, म्हणजेच जीवनात संगीताचं महत्व, याविषयी रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत आता आपण ऐकूया. वाचक स्वर आहे सीमा मकोटे यांचा.
1: प्राणी मात्र उपजतच संगीताकडे आकृष्ट झालेला आहे. मनुष्य आनंदात असल्यावर स्वतःशी गुणगुणतो. पशुपक्षी दुःख, भय, आनंद व्यक्त करत असताना त्यांचा किलबिलाट मधुर वाटतो. म्हणूनच कोकिळ पंचम स्वरात गाते असं म्हणतात. विषारी सर्प संगीताच्या नादाने आकृष्ट होतात आणि डोलू लागतात. एवढंच काय, विशिष्ट संगीत ऐकल्यानंतर वेलींची वाढ लवकर होते. गायी म्हशी लवकर भरपूर दूध देतात असं प्रयोगानं सिद्ध झालंय. मानवी जीवनात संगीताला निःसंशय स्थानाने महत्व प्राप्त झालंय. संगीत माणसाच्या आयुष्याशी अगदी दैनंदिन कार्यक्रमातही निगडीत झालं आहे. मनुष्य लयीत चालतो, आवाज कमी जास्त करून बोलतो. ध्वनी आणि लय हे संगीताचे मूलभूत घटक त्याच्या आयुष्याशी एकरूप झाले आहेत. सुख आणि दुःख या दोन्ही प्रसंगी संगीत ऐकून तो स्वतःची करमणूक करून घेईल, त्याचप्रमाणे दुसऱ्याला संगीत ऐकून आनंदित करील. दुःखाच्या प्रसंगी संगीत श्रवण करून आपलं दुःख विसरेल. रडणारी मुलं आईच्या अंगाई गीतानं किंवा खुळखुळ्याच्या मधुर नादानं शांत होतात. सांघिक कामे, कवायत सैनिकांचे आगेकूच आदी शारीरिक कष्टांच्या कामी कामाचा शीण न भासू देण्यासाठी संगीताचा उपयोग करतात. संगीताच्या नादात कामगार ओझी वाहून नेतात. सैनिक मैलच्या मैल रपेट करतात. बँडच्या नादात चुल्यावरची कामं सफाईदारपणे होतात. लांबवर प्रवास करणाऱ्या गाडीच्या बैलांच्या गळ्यात घंटा बांधलेल्या असतात, त्या प्रवासाचा शीण वाटू नये म्हणूनच. सभा संमेलनात श्रोतुवर्ग शांत करण्यासाठी ईशस्तवन स्वागत गीतांचा उपयोग केला जातो. संगीताच्या अभ्यासाने फुफ्फुसांना भरपूर व्यायाम मिळतो. संगीताचा सराव हा एक प्रकारचा प्राणायामच आहे. संगीत कलाकार ही समाजातील आवडती व्यक्ती आहे. समाजात तिचं विशिष्ट असं स्थान आहे. संगीतावरून प्रत्येक देशाच्या संस्कृतीचं मोजमाप होतं. संगीतामुळे मानवी मनं एकत्र येऊ शकतात. म्हणूनच देशोदेशीच्या प्रतिनिधी मंडळात संगीतकारांचा समावेश प्रामुख्याने केलेला असतो. इतर व्यवसायाप्रमाणे संगीत हा स्वतंत्र व्यवसाय आहे. जीवनात अहि

बाबतीत संगीत मानवाला उपयोगी पडतं, तसंच पारमार्थिक बाबतीतही संगीत उपयोगी पडतं. मदभक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदा असं भगवत वचनच आहे. तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, सुरदास, मीराबाई, कबीर इत्यादी साधू संतांनी ऋषी मुनींनी सामगायन केल्याचा उल्लेख सामवेदात आहे. त्यांनी अभंग भजन गाऊन परमेश्वर प्राप्ती करवून घेतली. अशा प्रकारे मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक जीवनात मानवाला संगीत सहाय्यकारी बनून राहिलं आहे. संगीताची उत्पत्ती स्वर्गातूनच झालीय. इंद्रसभेत नारद तुंबर गायन करत असल्याचा आणि सरस्वती वीणावादन करत असल्याचा आणि ब्रह्मदेवाने तालवाद्याचा उपयोग केल्याचा उल्लेख आहे. गणराजा आणि अप्सरा नृत्य करतात. गायन, वादन आणि नृत्य यांनी संगीत तयार झालं. हे स्वर्गीय संगीत पृथ्वीवर आलं खरं, पण मोगल साम्राज्यात हिंदुस्थानी संगीतात फारशी आणि उर्दू संगीताचा समावेश झाला. उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय संगीताचा स्वतंत्ररित्या विकास होऊ लागला. उपशास्त्रीय गझला, ठुमरी हे प्रकार लोकांना आवडू लागले. लोचन कवीकृत राग तरंगिणीत रागांचं विभाजन 12 थाटात केलंय. वर्तमान थाटाच्या वर्गीकरणाची कल्पना यात मिळते. कल्लीनाथ हे प्रसिद्ध गायक, त्यांनी रागरागिणीचं विस्तृत वर्णन केलंय. भक्ती संप्रदायाचा उदय याच काळात झाला. अकबर कालखंड हा संगीताच्या उन्नतीचा सुवर्ण काळ. अकबर संगीतप्रेमी होता. संगीताला या काळात राजाश्रय होता. त्याच्या दरबारी 36 संगीततज्ञ होते. तुळशीदास, कबीर, सूरदास, मीराबाई, पुंडलिक विठ्ठल हे प्रसिद्ध संत याच काळातील. पुंडलिक विठ्ठलाने रागमाला, रागमंजिरी, सदराग चंद्रोदय आणि नर्तन निर्णय हे ग्रंथ लिहिले. जहांगीर कालखंडात सोमनाथांनी राग विभोदाची रचना केली. पंडित दामोदर मिश्र यांनी संगीत दर्पण ग्रंथ लिहिला. शहाजान कालखंडात अहोबलांनी संगीत पारिजातची रचना केली. हृदय नारायण देव यांनी हृदय कौतुक आणि हृदय प्रकाश हे ग्रंथ याच काळात लिहिले. औरंगजेब हा संगीताचा कट्टर शत्रू, तरीही व्यंकट मरवींनी चतुर्दंडी प्रकाशिका हा ग्रंथ लिहिला. यात रागाचं वर्गीकरण 72 थाटात केलं आहे. पुढे पंडित भातखंडे यांनी ते सोपं पडावं म्हणून त्याचं 10 थाटात वर्गीकरण केलं. व्यंकट मरवींच्या काळात भावभट्टांनी अनुपसंगीत रत्नाकर, अनुपविलास आणि अनुपांकुश हे 3 ग्रंथ लिहिले. श्रुती, स्वर, ग्राम, मूर्छना इत्यादी विवेचन यामध्ये आहे. याचवेळी महमद शाह रंगिले हा संगीततज्ञ होऊन गेला. सदारंग आणि अदारंग यांनी ख्यालाचा प्रारंभ केला आणि शोर मियाने टप्पा गायनाची निर्मिती केली. पुढे मोगल साम्राज्य कमी होऊन इंग्रजांचं साम्राज्य स्थापन झालं, पण त्या काळातही संगीताचा प्रसार जोरात चालू होता. श्रीनिवासकृत रागतत्व विभोद हा ग्रंथ या काळात लिहिला. त्यामध्ये त्रिवट, गझल, तराना इत्यादीचा प्रसार झाला. वर्तमान युगात 18व्या आणि 19व्या शतकात पूर्वखंड आणि आस्थागायत असं कालखंडाचं विभाजन झालं. इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज यांचं भारतात सत्ता स्थापनासाठी आपापसात युद्ध चालू होतं. युद्धात भारत इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि संगीताचं खूप नुकसान झालं. संस्थाने खालसा झाली, तशी संगीताची देवाणघेवाण समाप्त झाली. मग उदरनिर्वाहासाठी संगीताचा उपयोग होऊ लागला. राजेस काय, पण समाजही संगीताकडे पाहिण्याचा झाला. याही काळात जयपूरचे राजे प्रताप सोहमदेव यांनी सांगीतसार पाटण्याच्या महमदराजाने नगमाते आशिकी उर्दू, कृष्णानंद व्यास यांनी संगीत कल्पद्रुम हे ग्रंथ लिहिले. त्यानंतर संगीताचा पुनरुद्धार करणारे 2 हिरे जन्माला आले, पंडित वी दी पलुस्कर आणि पंडित वीना भातखंडे. या दोघांनी मिळून देशभरातील प्राचीन आणि पारंपरिक रागातील चिजांचा संग्रह केला आणि तो स्वरलिपीबद्ध केला. त्यांनी 50 पुस्तकं प्रसिद्ध करून गरीब खोतकरू विद्यार्थ्यांना जेवण आणि कपड्यासह विद्या शिकवून संगीताच्या पुनरुद्धारासाठी खूप प्रयत्न केले.

0: त्यामुळं संगीताकडे लोकांचं लक्ष वेधू लागलं. विद्यार्थी आणि संगीत विद्यालय निर्माण झाली. शाळा कॉलेजमधून संगीताचं शिक्षण देण्यासाठी संगीत शिक्षक नेमून दिले जाऊ लागले. रेडिओ आणि टेलिव्हिजनचं आगमन झालं. कलाकारांना वाव मिळू लागला. मोठमोठ्या कलाकारांचे संगीत समारंभ जलसे होऊ लागले. 1952 दिल्लीच्या सांस्कृतिक संगीत अकॅडमीची स्थापना झाली. प्रत्येक वर्षी निष्णात कलाकाराचा सन्मान होऊ लागला. संगीताचं महत्व लोकांना पटू लागलं आणि संगीत सामान्य लोकांपर्यंत पोचू शकलं. गांधर्व महाविद्यालयाची स्थापना झाली आणि विद्यार्थी पदवीधर होऊ लागले. कलेचं स्थान राष्ट्रजीवनात अतिशय महत्वाचं आहे. राष्ट्राची श्रेष्ठता त्यातील संपत्तीवरून किंवा भौतिक सामर्थ्यावरून न ठरता नागरिकांच्या सुसंस्कृततेवरून आणि कला तत्वज्ञान विद्या यातील पारंगततेवरून ठरत असते. आजतागायत संगीत परंपरा चालू आहे. गुरुने दिलेला संगीताचा संजीवन मंत्र आजच्या जीवनजंजाळातून गुरफटत असलेल्या माणसांना सांगावा. अल्पकाळ का होईना, अनंत यातनांचा विसर पडण्याचं सामर्थ्य कोठे असेल तर ते संगीतात.
1: श्रोतेहो मैत्रिणींनो, आत्ताच आपण जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत ऐकलत. वाचक स्वर होता सीमा मकोटे यांचा.

मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात निरोप घेण्याआधी मी इतकंच सांगेन की उत्तम निरोगी आयुष्य जर आपल्याला जगायचं असेल तर नियमित योगाभ्यासयुक्त जीवनशैली अंगीकारणं आणि त्याचसोबत मन प्रसन्न करणारं संगीतही ऐकत राहणं, त्याची अनुभूती घेत राहणं हे गरजेचं. तर श्रोते हो, मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सादर करते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह मी अमृता खानोलकर आता आपला इथेच निरोप घेतेय. नमस्कार.

0: वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
4: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
0: दुपारचं 1 वाजतोय. थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: तक पूर्वोत्तर और पूरब में, बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है। पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है। योग सबको जोड़ता है। मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं।
1: राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या। इथल्या गॅरिसन मैदानावर हा कार्यक्रम झाला। योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधन आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी केलं। प्रत्येकाला लहान वयातच योग साधनेची ओळख करून देणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले। नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले। यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टीनर याही सहभागी झाल्या होत्या। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मेघालयमध्ये शिलाँग इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले। त्यांच्यासोबत मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा हेही सहभागी झाले होते। योग हा भारताच्या ज्ञानाच्या परंपरेचं प्रतीक असून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा पाया योगामुळे घातला गेला आहे असं संरक्षण मंत्री समाज माध्यमातल्या संदेशाद्वारे म्हणाले। तर योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नाही तर जीवनात समतोल साधण्याचा आणि सकारात्मकता जोपासण्याचा हा मार्ग आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले। सौदी अरेबियात रियाध इथं काल आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला। भारतीय दूतावास आणि सौदी योग समितीनं संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता। मुंबई इथं लोकभवनात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला। लोकभवनात यंदाच्या योग दिनाचं आयोजन भारतीय तटरक्षक दलानं केलं आहे। तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले। राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई जुहू बीचवर फूड कोर्ट जवळ आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले। नियमित योग करून जीवनशैली विषयक आजारांना दूर ठेवायला हवं असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, खासदार रवींद्र वायकर सहभागी झाले होते।
2: भारतानं जहाज बांधणी क्षेत्रातलं नव्या दृष्टीनं आपली वाटचाल सुरू केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज कोलकाता इथं 3 जहाजांना नौदलाच्या सेवेत सामावून घेण्यात आलं। आयएनएस दुनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रेय अशी या जहाजांची नावं असून त्यांचं डिझाईन नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोनं केलं असून बांधणी गार्डन रिच शिप बिल्डर्स आणि इंजिनियर्स या कंपनीनं केली आहे। यांचा वापर युद्ध, गस्ती आणि पाणबुडी विरोधक म्हणून केला जाणार आहे। यातल्या आयएनएस दुनागिरी या युद्धनौकेवर ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात करण्यात आलं आहे। आयएनएस संशोधक या जहाजाचा वापर विविध शोध कार्यासाठी केला जाणार आहे। आयएनएस अग्रेय ही पाणबुडी हल्ल्यांपासून बचाव करणाऱ्या यंत्रणेनं सुसज्ज अशी युद्धनौका आहे। 2014 असलेल्या देशाच्या संरक्षण उत्पादनात मोठी वाढ झाली असल्याचं सांगताना प्रधानमंत्री म्हणाले,
0: 2014 तक देश का कुल डिफेंस प्रोडक्शन 40,000 करोड़ रुपए के आसपास था। आज यह बढ़कर लगभग 1,80,000 करोड़ रुपए तक पहुंच गया है। और साथियों, एक तरफ देश में रक्षा उत्पादन तेजी से बढ़ा है, दूसरी तरफ हमारा डिफेंस एक्सपोर्ट अभूतपूर्व गति से बढ़ रहा है।
2: ही 3 जहाजं नौदलाच्या ताफ्यात आल्यामुळे भारताच्या सागरी युद्ध क्षमतेत वाढ झाली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे। वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर सुरू आहे। परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएनं प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या आहेत। सकाळी 11 परीक्षार्थींनी आपल्या केंद्रावर हजर राहावं असं एनटीएनं सांगितलं होतं। अनेक ठिकाणी राज्य शासनातर्फे परीक्षार्थींना केंद्रावर जाण्यासाठी विनामूल्य वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे। मुंबईत बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांनी संप केला असल्यानं राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीच्या 60 गाड्या शहरातल्या 63 केंद्रांसाठी तैनात करण्यात आल्या आहेत।

0: परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना मदत आणि मार्गदर्शनासाठी तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे. पिण्याचं पाणी, प्रथमोपचार इत्यादी सुविधाही देशभरात देण्यात आल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व नीट परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनीता पवार यांनी दोन्ही सभागृहांचे गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान तसंच चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. एफडीसी म्हणजेच निश्चित मात्रांचं मिश्रण असलेल्या 16 औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. या औषधांच्या वापरामुळे उपचारात्मकदृष्ट्या विशेष लाभ होत नसल्याचं तसंच त्यांचा सतत वापर केल्यानं होणारे संभाव्य धोके लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या औषधांचं पुनरावलोकन केल्यानंतर घेण्यात आलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी देशभरात तात्काळ केली जात आहे. बंदी घालण्यात आलेल्या औषधांमध्ये त्वचारोगावरची औषधं, वेदनाशामक आणि आकुंचनरोधक औषधं तसंच प्रतिजैविके आधारित औषधांचा समावेश आहे. सार्वजनिक आरोग्याचं संरक्षण करणं, योग्य वेळीच औषधांच्या वापराला प्रोत्साहन देणं तसंच केवळ प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली औषधंच नागरिकांना उपलब्ध करून देणं हा या निर्णयामागचा उद्देश आहे. राजस्थानच्या संपूर्ण सीमा भागात रेल्वेचं जाळं विणण्यासाठीच्या प्रकल्पाचं काम सुरू असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. ते आज बिकानेर इथं लालगड साबरमती रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला त्या कार्यक्रमात बोलत होते. या रेल्वे प्रकल्पांमुळे सीमा भागात राहणाऱ्या लोकांची प्रवासाची सोय होणार नसून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनंही ते महत्वाचं आहे. या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यात आला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राजस्थानातल्या रेल्वे प्रकल्पांच्या कामासाठी आता वर्षाला 10,000 कोटी रुपये निधींची तरतूद केली जात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंच्या तातडीच्या नोंदणीचं काम सुलभ आणि विनाव्यत्यय व्हावं यासाठी आज जम्मू काश्मीरच्या जिल्हा मुख्यालयात 75 डेटा एंट्री ऑपरेटरांना प्रशिक्षण देण्यात आलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज भारतासह जगभरात योगाभ्यास. नौदलाच्या दुनागिरी, संशोधक आणि अग्रेय या युद्धनौकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वयन. नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आणि 16 एफडीसी औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. मुंबईवर पाणी संकटाचं सावट, बेस्ट संपामुळे मुंबईकरांचे हाल आणि मुंबई शहरातील हॉटेलचं होणार अग्निसुरक्षा परीक्षण. या होत्या गेल्या महिनाभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विष्णू सोनावणे.
2: पावसाळा लांबलाय, त्यात अल निनोचे संकट, त्यामुळे मुंबईतील पाणी प्रश्न गंभीर बनलाय. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील जलसाठा घटू लागलाय, त्यात प्रचंड उष्णता, त्यामुळे मुंबईतील तलावातील जलसाठ्यात बाष्पीभवनाने झपाट्याने घट होऊ लागली. परिणामी मुंबई सध्या सुरू असलेली 10% आणि व्यावसायिक 20% पाणी कपात आणखी 15-20% वाढण्याची शक्यता आहे. पाणी संकट अधिक गडद झाले आहे, त्यामुळे मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात सध्या सुरू असलेल्या पाणी कपातीमुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. पाऊस लांबल्यानं नागरिक अधिकच हवालदिल झाले आहेत. पाणी वितरण व्यवस्थेच्या शेवटच्या टोकाला असलेल्या निवासी झोपडपट्ट्या, चाळी आणि डोंगराळ भागात पाणी टंचाई अधिकच तीव्र झाली आहे. ज्या भागात तीव्र पाणी टंचाई भासू लागली आहे तेथे पालिका प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने नागरिकांचा रोष वाढू लागलाय. मुंबईच्या शिवाजीनगर, गोवंडी, कुर्ला, विक्रोळी, घाटकोपर, कांदिवली, मालाड, अंधेरी, दहिसर आदी भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. अपेक्षित पाऊस न पडल्यास 30 जून नंतर पावसाचा आणि तलावातील शिल्लक जलसाठ्याचा अंदाज घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. बेस्ट ही मुंबईची जीवनवाहिनी, सामान्यांना परवडणारी परिवहन सेवा म्हणजे बेस्ट सेवा. सध्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, त्यामुळे अजूनही तोडगा निघू शकलेला नाही. बेस्ट उपक्रमाचा अर्थ

0: अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा. बेसमधील कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन द्यावे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणे तातडीने द्यावीत. बेस उपक्रमातील बेसचा ताफा 7,500 पर्यंत वाढवावा आणि बेसचे खासगीकरण रोखावे. आदी मागण्यांसाठी बेस कामगार कृती समितीने संप सुरू केलाय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात या मागण्यांबाबत बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन तोडगा काढावा अशी मागणी कृती समितीने केली आहे. तोडगा काढू पण संप मागे घ्या असं आवाहन मंत्री सरनाईक यांनी केलंय. मात्र कामगारांच्या मागण्यांवर अद्यापही तोडगा निघू न शकल्यानं तिळा कायम आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षातील नगरसेवकांना विकास निधी पुरेसा मिळत नसल्यानं त्यांच्यामध्ये रोष निर्माण झालाय. नगरसेवक म्हणून निवडून आलो मात्र तितकाच विकास निधी कमी असल्यानं प्रभागांचा विकास करता येत नाही अशी वरळ विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये आहे. आता शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार पक्षाला सोडून जाऊ लागल्यानं मुंबई महापालिकेतील नगरसेवकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. दक्षिण मुंबईत निवासी भागात मोठ्या प्रमाणात हॉटेल्स लॉजिंग बोर्डिंग आहेत. मात्र त्यात अग्निसुरक्षेचे नियम पाळले जात नसल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे अग्निशमन दलाने त्यांची झाडाझडती करण्याचा निर्णय घेतलाय. दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या भीषण आग दुर्घटनेत अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झालाय. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन दलाने हा निर्णय घेतलाय. मुंबई महापालिकेच्या शाळा आणि मनोरंजन मैदाने यावर अतिक्रमणे झाले असून त्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे आता पालिकेने शाळा आणि मनोरंजन मैदानांवरील अतिक्रमणे हटवण्याची कारवाई सुरू केली आहे. पालिकेच्या सर्व कार्यालयांना अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. मुंबईतील पिण्याच्या पाण्याच्या संकटावर मात करण्यासाठी मुंबईतील विहिरींचे सर्वेक्षण करून त्यांचे पुनरुज्जीवन करावे. मुंबईतील सोसायट्यांतून रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना सक्तीची करावी. सध्या जलवाहिन्यांमधून 25-30% पाणी गळती होत आहे, ती ताबडतोब रोखावी. अशा सूचना मुंबई महापालिका प्रशासनाला स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिल्या आहेत. पाण्याचे पर्याय स्रोत निर्माण केल्यास मुंबईकरांना नक्कीच दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त होत आहे. मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी विष्णू सोनवणे, मुंबई.
1: याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं. जिल्हा वार्तापत्र

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम. नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ. एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाची निर्यात 15% वाढ. आणि राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा होत आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले. प्रधानमंत्र्यांनी योगशिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा. योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक, पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है. योग सबको जोड़ता है. मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं.
0: राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेश

0: जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधना आहे, असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टीनर याही सहभागी झाल्या होत्या. मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले, त्यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली. ऐकूया एक वृत्तांत.
1: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला. वरळी डोममधल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम इथल्या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल तसंच राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा सहभागी झाले होते. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला. केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रियदर्शनी पार्क इथल्या कार्यक्रमात योग साधना केली. याशिवाय आयआयटी बॉम्बे, एनटीपीसीच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला.
0: राज्यात ठिकठिकाणी आज योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्तानं आयोजित अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रमात मान्यवरांसह सर्व वयोगटातल्या नागरिकांनी सहभाग घेतला. सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवाजी क्रीडांगण आणि मालू हायस्कूलच्या मैदानावर योग प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. लातूर शहरात आंबेडकर पार्क इथं विशेष योगाभ्यास कार्यक्रम झाला. नंदुरबार जिल्ह्यातही अनेक ठिकाणी योगाभ्यास कार्यक्रम झाला. नागपूरमध्ये यशवंत स्टेडियमवर सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम झाला. सोलापूर शहरात आगळ्या वेगळ्या पद्धतीनं योग दिन साजरा झाला. या कार्यक्रमात नृत्य निरंजन संस्थेनं योग आधारित नृत्य सादर करत योग हा नृत्य आविष्कारातूनही करता येतो असा संदेश दिला. यवतमाळमध्ये योग दिनानिमित्त शंकर डहाके या योगपटूंनी विहिरीतल्या पाण्यात योगासनं केली. 10 वर्षांपासून ते नदीत किंवा विहिरीत योगासनं करतात आणि मुलांनाही प्रशिक्षण देतात. रत्नागिरीत योग दिन उत्साहात साजरा झाला. जालना इथं जिल्हा क्रीडा संकुलात आज योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण बंदर जेटी इथं योग दिनानिमित्त योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर सुरू आहे. परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएनं प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या आहेत. अनेक ठिकाणी राज्य शासनातर्फे परीक्षार्थींना केंद्रावर जाण्यासाठी विनामूल्य वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या मदत आणि मार्गदर्शनासाठी तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे. पिण्याचं पाणी, प्रथमोपचार इत्यादी सुविधाही देशभरात देण्यात आल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व नीट परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईत बेस्ट उपक्रमातल्या कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपाचा आज तिसरा दिवस आहे. राज्य सरकारनं आवश्यक सेवा कायदा लागू करूनही तसंच संप करू नये असा औद्योगिक न्यायाधिकरणाचा आदेश असूनही कर्मचारी संघटनांनी संपाचं हत्यार उगारलं आहे. कायम आणि तात्पुरत्या तत्वावरचे कर्मचारी संपात सहभागी झाले असून दररोज धावणाऱ्या 2766 बसगाड्यांच्या जागी संपाच्या पहिल्या दिवशी फक्त 48 गाड्या धावल्या. काही ठिकाणी बस गाड्यांवर दगडफेकीचे प्रकार झाले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची संपकरी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर गेल्या शुक्रवारी चर्चा झाली, मात्र त्यात काहीही तोडगा निघाला नाही. शनिवारी अवघ्या 4 बसगाड्या रस्त्यावर होत्या. बेस्टचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, सातवा वेतन

वेतन आयोग लागू करावा, कंत्राटी कामगार पद्धत रद्द करावी इत्यादी मागण्यांसाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीनं हा संप पुकारला आहे. यंदाच्या एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाची निर्यात 15% वाढल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. गोयल यांनी आज मुंबई इथं सनदी लेखापालांशी संवाद साधला त्यानंतर ते बोलत होते. अमेरिकेनं भारतावर 50% आयात शुल्क लावल्यानंतरही भारताच्या निर्यातीत 2025-26 या आर्थिक वर्षात वाढ झाली. एप्रिल ते 14 जून पर्यंत 15% वाढ झाली असं गोयल म्हणाले. मे महिन्यात भारताची निर्यात 6 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचून 45 अब्ज डॉलर इतकी झाली होती असंही त्यांनी सांगितलं. देशाच्या आयात निर्यातीची विस्तृत आकडेवारी 15 जुलैला वाणिज्य मंत्रालय जाहीर करणार आहे. राज्य विधिमंडळाचं पावसाळी

FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 5 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया जन्नत या चित्रपटासाठी प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेलं सईद कादरी यांचं गीत. गायला आहे KK आणि सहकाऱ्यांनी.

आत्ताच आपण गुप्त या चित्रपटातील अलका याग्निक, कविता कृष्णमूर्ती आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकलं. संगीत होतं विजू शहा यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया फिजा या चित्रपटासाठी अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं गुलजार यांचं गीत. गायला आहे उदित नारायण आणि अलका याग्निक यांनी.

आत्ताच आपण कुमार सानू आणि अलका याग्निक यांच्या स्वरातील समीर यांचं गीत ऐकलं, चित्रपट सिर्फ तुम। श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया जंगल या चित्रपटातील सोनू निगम आणि सुनिधी चौहान यांनी गायलेलं समीर यांचं गीत।

या गीताबरोबरच गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही संपवित आहोत. श्रोतेहो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. श्रोतेहो, उद्या सकाळी ठीक 6:55 जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम सुखी जीवनाचा मार्ग योग साधना याविषयी प्राध्यापक डॉक्टर NB स्वामी स्वस्थवृत्त आणि योग विभाग शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय धाराशिव यांनी सांगितलेला माहितीचा भाग 4, निर्मिती सहाय्य कांचन पाचकुडवे. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. तर ऐकायला विसरू नका उद्या सकाळी ठीक 6:55.

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 5:30 होत आहेत. युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. सुरुवातीला कार्यक्रम युवावाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

त्यांना मृदंगमची साथ अनिरुद्ध श्रीनिवासन यांनी आणि व्हायोलिनची साथ सारडा मुरली यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत श्रोते हो, आणि आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम युवावाणी.

0: हॅलो फ्रेंड्स, युववाणी ऐकणाऱ्या सर्व मित्र मैत्रिणींचं मी दिव्या मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, ऑनलाईन शिक्षण पद्धती ही आता काळाची गरज बनत चालली असं आपल्याला वाटायला लागलंय. आणि म्हणूनच ऑनलाईन शिक्षण पद्धती म्हणजे काय, ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा उपयोग आपण कशा प्रकारे करू शकतो, त्यातल्या अडचणी, त्यातले अडथळे आणि त्याचबरोबर त्या अडथळ्यांवरती आपण मात कशी करायची, याच विषयाची माहिती आपण घेत आहोत आणि हीच माहिती आजही आपण जाणून घेणार आहोत. तर चला ऐकूया ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉक्टर गणपती कमळकर यांच्याशी डॉक्टर दीपक ठमके यांनी केलेली बातचीत. तर फ्रेंड्स, या कार्यक्रमाचा भाग दुसरा आणि शेवटचा आज आपण ऐकणार आहोत, चला ऐकूया.
1: सर, ऑनलाईन शिक्षणासाठी शिक्षकांना कोणती कौशल्य आवश्यक आहेत?
2: सगळ्यात महत्वाचं म्हणजे तंत्रस्नेही. आजच्या युगातला शिक्षक हा तंत्रस्नेही असायला हवा. जग बदलतंय, तंत्रज्ञान बदलतंय आणि बदललेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी तांत्रिक कौशल्य त्यांच्यामध्ये आली पाहिजेत, ती त्यांनी शिकली पाहिजेत. दुसरी गोष्ट, आपण त्याच्यामध्ये बघितलं की आताच आपण जी चर्चा करतोय ती इंटरनेटचा वापर करणं, त्याच्यातून माहिती शोधणं, संगणकाचा वापर करता येणं, विविध ॲप्स असेल त्याचा वापर करता येणं, त्याचबरोबर मोबाईलचा वापर कशा पद्धतीनं करता येतो त्याची साक्षरता विद्यार्थी पालकांच्या मध्ये निर्माण करणं, हे कौशल्य आणि त्याच्यानुसार आपल्यामध्ये देखील बदल करून घेणं, हे एक मोठं कौशल्य त्यांनी आत्मसात करणं गरजेचं आहे. दुसरं, कृत्रिम बुद्धिमत्ता आलेलं आहे, म्हणजे फक्त आता आपण एकच माहिती पुन्हा पुन्हा सांगायची आता गरज भासत नाही. एआयच्या माध्यमातून असेल की विद्यार्थ्यांना त्याचा कसा शोध घ्यायचा, त्याच्यावरनं माहिती कशी उपलब्ध करून घ्यायची. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, की जे काम मानवी बुद्धीचा वापर करून माहिती मिळवतो किंवा जे शिकता येतं मानवी बुद्धीचा वापर करून, ते संगणकाच्या माध्यमातून शिकणं म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. म्हणजे त्या संगणकाचा बुद्धिमत्तेसारखा कसा वापर करायचा, हे एआयच्या तंत्रज्ञानामध्ये दिलेलं आहे. ते आपण तंत्रज्ञान शिकलं पाहिजे, ते ऍक्सेप्ट करून स्वीकारून पुढे गेलं पाहिजे. व्हिडिओ असतील, पीपीटी असेल, याचा वापर करून मुलांना कशा पद्धतीने शिकवता येईल. फक्त आनंददायी अध्यापन देणं एवढंच आता मर्यादित राहिलं नाही, तर त्याच्यातून ज्ञानाची निर्मिती कशी करता येईल, हे सुद्धा आव्हानात्मक काम आणि हे सुद्धा कौशल्य त्यांनी आत्मसात करायला पाहिजे असं मला वाटतंय.
1: सर, पारंपरिक पद्धतीमध्ये ज्यावेळी शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असतात त्यावेळी त्यांच्या हावभावावरून, त्यांच्या नजरेवरून संवाद साधत असतात, परंतु ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांशी जर संवाद साधायचा असेल तर कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरतात?
2: आता आपण बघितलं की पारंपरिक पद्धतीमधला शिकवणाऱ्या शिक्षकांचे व्हिडिओ जर आपण तयार केले आणि ते जर आपण ऑनलाईन संसाधनामध्ये अपलोड केले, तर ते शिक्षक फक्त फिजिकली वर्गामध्ये शिकवणारे शिक्षक तेच, त्याचे व्हिडिओ आपण इकडे बघू शकतो. त्याच्यामध्ये त्यांनी काय करायला पाहिजे की सहज सोपी भाषा वापरली पाहिजे. एखाद्या विषयावरची दीर्घ घटक त्याची माहिती सांगण्यापेक्षा छोट्या छोट्या उपघटकामध्ये त्याचं रूपांतर

0: केलं पाहिजे. विद्यार्थ्यांचं लक्ष आपल्याकडे टिकवून ठेवण्यासाठी त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत शिकवताना. त्याच्यामध्ये संयम पाहिजे, त्याचबरोबर वेळेचं आपल्या नियोजन केलं पाहिजे की जे साधन वापरायचं आहे त्या साधनाचा वेळ आणि त्याचा केलेला वापर हे अचूक वेळेमध्ये आपण करतो का नाही. डिजिटल शिष्टाचार आलेले आहेत त्याचा सुद्धा आपण भाग म्हणून वापर केला पाहिजे आणि आपल्या वर्गामध्ये प्रेरणादायी वातावरण निर्मिती केली पाहिजे. म्हणजे विद्यार्थी शिकण्यास अनुकूल त्याचं अवधान टिकवून ठेवण्यासाठी अशा प्रकारची वर्गरचना वर्गाची वातावरण निर्मिती सुद्धा करणं आवश्यक आहे. आणि ऑनलाईन संशोधनाच्या माध्यमातून आपण चॅट बॉक्समध्ये आहेत, त्याच्यामध्ये विद्यार्थी आपल्याला काय वाटतं ते विचारू शकतात, त्याच्यामध्ये आपल्या सूचना टाकू शकतात. हा एक भाग शिक्षकांच्या समोर संवाद साधताना त्यांनी वापरला पाहिजे, त्याचा उपयोग केला पाहिजे असं मला वाटतं.
1: नक्कीच सर. सर, ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, तर ही भूमिका कोणती आहे आपल्या मतानुसार?
0: तंत्रज्ञान हे ऑनलाईन शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. तंत्रज्ञान वगळून ऑनलाईन शिक्षण होणारच नाही आणि याच्या बाबतीमध्ये तो एक शिक्षणाचा आधारस्तंभ आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये आपण खूप आतापर्यंत चर्चा केली की ऑनलाईन संसाधनं जी आहेत, साधनं आहेत, उपकरणं आहेत, त्याचा वापर केल्याशिवाय हे ऑनलाईन शिक्षण प्रभावी आणि परिणामकारक होणार नाही हे आता सत्यच आहे. आणि जेवढं तंत्रज्ञान आपण चांगलं वापरू, तंत्रज्ञानाचा जेवढा आपण वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या विषयामध्ये वेगवेगळ्या घटकासाठी जेवढा आपण वापर करू तेवढा ते अध्ययन अनुभव प्रभावी आणि उपयुक्त होतील असं मला वाटतं.
1: सर, हे ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये इंटरनेट आणि डिजिटल साधनांच्या अभावामुळे काय परिणाम होऊ शकतील?
0: इंटरनेट माहिती पोहोचवण्यासाठीचा खूप मोठं म्हणजे आंतरजालच आहे ते, त्याचा वापर आपण करणं नितांत गरजेचं आहे. इंटरनेट असेल तरच आपण तिथंपर्यंत पोहोचू शकतो. पण याच्यावर देखील आम्ही मार्ग काढलेला होता. मी सिंधुदुर्गला असताना वाडी वस्तीवरती इंटरनेटची काही ठिकाणी सोय उपलब्ध नव्हती. अशा ठिकाणी आपण ती व्हिडिओज अपलोड करून ऑफलाईन पद्धतीनं तीच माहिती कशी विद्यार्थ्यांना शिकवता येईल याच्यावर सुद्धा पर्याय शोधलेला होता. आणि या बाबतीमध्ये इंटरनेट आणि डिजिटल साधनांच्या प्रभावामुळे जर बघायला गेलं तर आज माहिती सहज आणि सोप्या पद्धतीनं उपलब्ध होते, शिक्षण अधिक सुलभ झालेलं आहे. आता आपल्याला कुठं शोधायला सुद्धा लागत नाही, जरासं त्या सोशल मीडियावरती त्याचा जर वापर केला तर सहज उपलब्ध होते. त्याच्यामध्ये वेळेची आणि खर्चाची बचत होते. जी माहिती आपण शहरामध्ये जाऊन एखाद्या दुकानातलं पुस्तक विकत घेऊन लायब्ररीमधलं पुस्तक शोधून ती माहिती मिळवायची ती ऑनलाईन बुक सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे, त्याचा सुद्धा आपण क्षणार्धात वापर करू शकतो. त्याचबरोबर जलद माहिती उपलब्ध करण्याचं साधन आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्या खर्चाची बचत होते. दळणवळणामध्ये जाणारा वेळ आहे, प्रवासामध्ये जाणारा वेळ आहे, त्याच्यामध्ये आपण बचत करू शकतो. आणि माहिती सहज आणि सोप्या पद्धतीनं आणि माहिती विस्तृत पद्धतीनं आपल्याकडे उपलब्ध होते, हा डिजिटल शिक्षणाचा खूप मोठा उपयोग म्हणायला हरकत नाही.
1: सर, सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धती घेताना एआयचा आणि नवनवीन ऍप्सचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे, तर एआय आणि नवीन ऍप्समुळे शिक्षणात कोणते बदल झाले आहेत?
0: आता एआय याचा अर्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आपण त्याला म्हणतो. आणि या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आपण जर बघितलं की पूर्वी ऑफलाईन पद्धतीनं म्हणजे पारंपरिक शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं, त्यांचा पेपर तपासणं, त्यांचा निकाल तयार करणं, त्याचं माहितीचं विश्लेषण करणं हे खूप मोठं जिकिरीचं आणि वेळ खाऊ काम होतं. आज तेच काम एआयच्या माध्यमातून काही तासामध्ये आपल्याला ते करता येतं. इकडं हजारो विद्यार्थ्यांच्या परीक्षा एआयचा वापर करून आम्ही आता तसं एक कागल तालुक्यामध्ये फ्युचरिस्टिक क्लासरूम तयार केलेले आणि त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही कॉम्प्युटर उपलब्ध करून दिलेले आहेत, टेबल कॉम्प्युटर. शिक्षक इकडे शिकवतात आणि क्विज देतात, विद्यार्थी बसून ती क्विज सोडवतात. ते सोडवलेली क्विज शिक्षक इकडे क्षणार्धामध्ये त्याच्याकडे ती माहिती उपलब्ध होते आणि कोणत्या विद्यार्थ्याचा कितव्या नंबरचा प्रश्न चुकलेला आहे. 40 विद्यार्थ्यांमधले 13 नंबरचा प्रश्न चुकणारे विद्यार्थी किती आहेत, क्षणार्धात एका क्लिकवरती माहिती उपलब्ध होते. हा एआयचा झालेला वापर आहे. म्हणजे एआय हे तुम्हाला सपोर्टेड म्हणून ऑनलाईन शिक्षणामध्ये एक प्रभावी साधन आता बनलेलं आहे. आणि

0: शिक्षणामध्ये खूप मोठे बदल झालेले आहेत आणि त्याच्यातला एक महत्वाचा बदल म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर. आता आज सुद्धा आपण बघतोय की विविध जे ऍप्स आहेत त्याच्यामध्ये त्या एआयचा वापर देखील प्रभावी रीतीने केलेला आहे. ऑनलाईन परीक्षा असेल, त्याचं विश्लेषण असेल, एखादा घटक शिकवण्यामध्ये सुद्धा असेल. आता आभासी वर्ग केलेले आहेत, व्हर्च्युअल, म्हणजे एखादं ठिकाण दाखवण्यासाठी विद्यार्थ्यांना तिथे घेऊन जायची गरज नाही. जसं समुद्राची भरती ओटी हा घटक शिकवण्यासाठी समुद्राच्या काठाला विद्यार्थी जाऊन सांगण्याची आता आवश्यकता राहील नाही, तशा प्रकारचा प्रसंग आभासी वर्गामध्ये आपण घडवून आणू शकतो. आणि विद्यार्थ्याला वाटते की आपण तिथंच नेमकं ते समुद्राच्या काठाला आहोत आणि तशा प्रकारचा लाटांचा आवाज सगळं, हा एक बदल आहे, प्रचंड मोठा बदल आहे की हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा आणि विविध ऍप्सचा केलेला बदल. याच्यामुळं हे सहज सोपं आणि कमी खर्चात कमी वेळेमध्ये विद्यार्थ्याला अनेक प्रसंगाचे अनुभव आपण वर्गामध्ये देऊ शकतो.
1: तर काहींच्या मतानुसार एआयमुळे आपला विद्यार्थी, आपला पालक हा थोडा पंगू बनेल किंवा दुसऱ्यावर त्या फक्त एआयवरती अवलंबून राहून एक मानसिकरित्या अपंग बनेल अशी भीती वाटत असते, तर यांना तुम्ही काय सांगाल?
0: बरोबर आहे. एआयचा वापर कसा करायचा, म्हणजे डिजिटल साक्षरतेमध्ये मी सांगितलंच की ते एक चांगलं साधन आपल्या मतामध्ये दिलं आहे, पण त्याच्या आहारी न जाता त्याचा आपल्यासाठी कसा उपयोग करता येईल. एखादी गोष्ट एआय तुम्हाला एखाद्या नेत्यांच्या वरती भाषण सुद्धा तयार करून देईल, पण ते बोलता आलं पाहिजे, ती स्किल आपल्याकडे पाहिजे. म्हणजे उपलब्ध करून दिलेल्या माहितीचं एआय ना ते दैनंदिन व्यवहारामध्ये कसा उपयोग करायचा ते आपणच करायला पाहिजे. आणि मला वाटते की त्याच्या आहारी न जाता शिकण्यासाठी त्याचा वापर कसा करता येईल हे आपण बघितलं पाहिजे. एआय म्हणतं म्हणून आपल्याला म्हणून चालणार नाही, आपली सुद्धा तर्कशक्ती, आपली सुद्धा बुद्धिमत्ता वापरून त्याचा अन्वयार्थ लावला पाहिजे आणि तशा प्रकारचे निर्णय घेऊन शिकलं पाहिजे. तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे की जास्तीत जास्त एआयचा वापर करून त्याच्या आहारी गेलं म्हणजे ते काही शिक्षण झालं असं म्हणता येत नाही. ते फक्त माहिती घेतली आणि त्याप्रमाणे आपण वर्तन केलं तसं नाही, त्याचा वापर करून आपल्या वर्तनामध्ये बदल केला पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं त्याचा आपण उपयोग आपल्या विकासासाठी केला असं मला वाटतं.
1: सर, ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थी ज्ञानाच्या बाबतीमध्ये प्रगल्भ होत चाललेलं आहे, तर ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या गुणवत्तेवर काय परिणाम झाला आहे?
0: एक म्हणजे त्याला सहज शिक्षणाची सोय उपलब्ध झाली, त्याच्यामुळं ती माहिती त्याच्याकडे उपलब्ध असल्यामुळं तो अनेक वेळा पाहू शकतो, अनेक वेळा ऐकू शकतो, अनेक वेळा त्याचा वापर करून शिकू शकतो. त्याच्यामध्ये आलेल्या अडचणी तो स्वतः शिकू शकतो, सोडवू शकतो. म्हणजे स्वयं अध्ययनाची सवय विद्यार्थ्यांना लागली, सेल्फ लर्निंग, म्हणजे त्याचा वापर करून शिकण्याची सवय विद्यार्थ्यामध्ये विकसित झाली. साहजिकच त्याचा गुणवत्तेवर देखील परिणाम झाला. ज्ञान स्वतः शोधून मिळवणं त्याच्यामधला आनंद खूप मोठा असतो. दुसऱ्यांनी सांगणं, दुसऱ्यांनी सांगून शिकलेलं वेगळं आणि स्वतः शोधून शिकलेलं वेगळं, हा एक मोठा आनंद ह्या ऑनलाईनच्या पद्धतीमध्ये शिक्षणामध्ये विद्यार्थ्याला मिळतो. आणि साहजिकच त्याची शिक्षणामधली रुची वाढते, रुचीमध्ये वाढ होते, त्याच्यामधल्या अधिकाधिक त्याला शोधण्याची संधी निर्माण झाल्यामुळं तो शोधतो आणि मिळवतो आणि ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानातला आनंद सुद्धा घेतो. दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्याला आपण काय चुकलेलो आहोत हे त्याला सुद्धा त्याचं परीक्षण देखील करण्याची सोय उपलब्ध आहे. म्हणजे मी एखादा घटक तयार केला, मी एखाद्या घटकाचा अभ्यास केला, ते कितपत बरोबर आहे, स्वतःची परीक्षा स्वतः घेऊ शकतो. आणि त्यामुळं आज आपण जर बघितलं की शिक्षकांना देखील ह्या ऑनलाईनच्या पद्धतीमध्ये विद्यार्थी नेमका कुठं चुकतो, त्याला कोणत्या प्रकारचे प्रश्न समजले जात नाही, त्याला कोणता घटक विद्यार्थ्याला अवघड गेलेला आहे, त्या सोपा करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, याचं मार्गदर्शन आणि त्याची सोय उपलब्ध असल्यामुळं विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर निश्चितपणे परिणाम झालेला आहे. जलद मूल्यमापन करता येतं आणि त्यामुळं ताबडतोब एखाद्या विद्यार्थ्याला लगेच मार्गदर्शन करून त्या पद्धतीनं भविष्यामध्ये त्याला घडवण्याची सुद्धा सोय आणि त्याची गुणवत्ता वाढवण्याची सोय याच्यामुळे उपलब्ध झालेली
1: आहे. सर, आता आपण सांगितलं की हजारो विद्यार्थ्यांच्या परीक्षा आपण ऑनलाईन घेऊ शकतो, त्याचं मूल्यमापनही अगदी काही क्षणामध्ये करू शकतो, तर परीक्षा आणि मूल्यमापन ऑनलाईन पद्धतीने कितपत विश्वासार्ह आहे?
0: ऑनलाईन पद्धत आता तर बघतो की आपण शासन देखील काही परीक्षा आता ऑनलाईनच घेण्याचं ठरवतंय, तिथं मानवी हस्तक्षेपाला वावच राहत नाही, त्यामुळे निश्चितच ती वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्हतेचं एक साधन बनलेलं आहे. ऑनलाईन परीक्षा ही हजारो विद्यार्थ्यांची एकाच

0: वेळी घेता येते हा त्याच्यातला मोठा भाग आहे, मोठा फायदा आहे. त्याचा निकाल सुद्धा आपल्याला त्वरित लावता येतो. निकालाला वेळ लागला की समाजामध्ये आणि पालकांच्या मध्ये त्याच्यामधली विश्वासार्हता हळूहळू कमी व्हायला लागते. निकाल जसा उशिरा लागेल तसं असं म्हटलं जातं. आणि निकाल लवकर लावला जातो, परत तो तयार केलेला ऑनलाईनवरचा निकाल तो अनेक वेळा बघता येतो, कुणालाही बघता येतो. आज घरी बसून विद्यार्थी आपल्या मोबाईलवरती सुद्धा माझा निकाल काय लागलेला आहे तो त्याला त्याच्या हातामध्ये उपलब्ध होतो निकाल क्षणार्धामध्ये. हा खूप मोठा फायदा आहे आणि त्यामुळे विश्वासार्हता आहे. आपल्याला किती मार्क्स कोणत्या विषयामध्ये कमी पडले, कोणत्या विषयामधले मार्क्स कमी झाले हा विद्यार्थ्याच्या हातामध्ये उपलब्ध आहे निकाल. आणि त्यामुळे ते एक त्याला विश्वासार्थ साधनच त्याच्या हातामध्ये आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि मला वाटतं की हे पारंपरिक परीक्षेपेक्षा हे एक विश्वसनीय साधन आहे असं मला वाटतं.
1: सर, तुम्ही सांगितलं की विद्यार्थी स्वतः जे प्रश्न तयार करतात किंवा त्यांच्या डोक्यामध्ये जे प्रश्न येतात त्याची उत्तरं शोधण्यामध्ये आणि त्या उत्तर मिळवण्यामध्ये त्यांना खूप आनंद होतो, तर ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांसाठी स्व अभ्यासाची सवय किती वाढली आहे?
0: तसं आपल्याला निश्चितपणे असं संख्यात्मक सांगता येणार नाही, पण आपण जर बघितलं तर एक डिजिटल साक्षरता आपण जर त्यांना सांगितली बाबा की याचा उपयोग या घटकासाठी, आपल्याला ही वेबसाईट आहे, ही लिंक आहे, हे ऍप आहे, अशा प्रकारचं जर त्याच्यामध्ये माहिती दिली, डिजिटल साक्षरता निर्माण केली, तर निश्चितपणे संगणकाच्या समोर बसून तो माहिती शोधेल आणि जितका तो शोधेल जितका त्याच्यामध्ये तो रममाण होईल, जितका त्याला ते आनंदही वाटेल, तितका वेळ तो स्वयं अध्ययन करेल. म्हणजे जेवढी आपण त्याला संसाधनं सोपी आणि महत्वाची आहे ती जर माहिती त्याच्याकडे जर अचूकरित्या जर सांगितली तर तेवढे त्याला सेल्फ लर्निंगचं ते एक साधन म्हणून त्याच्याकडे बघेल आणि स्वयं अध्ययनामध्ये वाढ निर्माण. आणि
1: सर, भविष्यात ऑनलाईन शिक्षण अधिक वाढेल असं आपल्याला वाटतं का?
0: हो निश्चित. आज आपण बघतोय की कोरोना काळानंतर ऑनलाईन शिक्षणामध्ये खूप मोठा आता बदल झालेला आहे. पारंपरिक शिक्षणामध्ये ऑनलाईन शिक्षण एक पूरक म्हणून आता त्याच्यामध्ये वापर केला जातोय. किंबहुना पारंपरिक शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण याचं एकत्रितरित्या आता संयोगानं म्हणजे हायब्रिड शिक्षण आपण म्हणतो तशा पद्धतीचं शिक्षण आज शाळा कॉलेजमध्ये द्यायला सुरुवात झालेली आहे. नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये सुद्धा त्याचा अंतर्भाव केलेला आहे. आणि आज जर बघितलं आपण की युद्धजन्य परिस्थितीमध्ये सुद्धा आपण आवाहन करतोय की कमीत कमी वाहतुकीच्या साधनांचा वापर करावा. आज काही कंपन्या वर्क फ्रॉम होम आपल्या कर्मचाऱ्यांना सोय उपलब्ध करून देते, घरी बसून तेच काम करता येतं. आणि जर आठवड्यातले काही दिवस, महिन्यातले काही दिवस घरी बसून जर मुलांनी शिकलं आणि शिक्षकांनी शिकवलं तर निश्चितपणे हे एक मोठं आणि त्याच्याशिवाय काही वेळा पर्याय देखील राहणार नाही असं मला वाटतं. त्यामुळं ऑनलाईन शिक्षणाचा प्रभाव हा वाढतच आहे, त्याच्यामध्ये वाढच होणार आहे असं मला वाटतंय. किंबहुना ती काही वेळा काळाची गरज सुद्धा म्हणणार आहे. आणि निश्चितपणे हे एक प्रभावी माध्यम शिक्षणाचं होऊ घातलेलं आहे.
1: तर सर, ऑनलाईन शिक्षण पद्धती आणि ऑफलाईन शिक्षण पद्धती या दोन्हीचा जर समतोल राखायचा असेल तर तो कसा राखावा असं आपल्या दृष्टीने वाटतं?
0: एक म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक याच्यातला संवाद हा महत्वाचाच आहे. शिक्षकाचं महत्व हे अधोरेखितच आहे. पारंपरिक शिक्षणामधलं महत्व हे अधोरेखित असल्यामुळं आणि ऑनलाईन शिक्षक हे सुद्धा काळाची गरज आहे. त्याचा एकत्रित समन्वय साधून जर आपण शिकवायला सुरुवात केली, म्हणजे जसं मी सांगितलं की एखादा प्रसंग शिकवण्यासाठी, एखाद्या प्रसंगाची, एखाद्या ठिकाणाची, स्थळाची माहिती देण्यासाठी आपण आता तिथेपर्यंत जाण्याची आवश्यकता राहिलेली नाही. आज ऑनलाईन शिक्षणामुळे भौगोलिक सीमारेषा पुसलेल्या आहेत. जगामध्ये कुठल्याही देशाची, कुठल्याही शहरातली माहिती आपण क्षणार्धात उपलब्ध करून घेऊ शकतो. आणि याचा एक संयोग किंवा याचा वापर कसा करायचा, हे ज्ञान आत्मसात करून कसं शिकवायचं, हे पारंपरिक पद्धतीमध्ये जर याचा उपयोग केला, पण त्याला म्हणतो की समन्वय साधला, तर हे पारंपरिक शिक्षण देखील प्रभावी होईल असं मला वाटतं.
1: सर, शिक्षक हे संपूर्ण आयुष्य एक विद्यार्थीच असतात. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ते सर्व बाबतीत किंवा सर्व बाजूने ज्ञान हे मिळवतच असतात. तर शिक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी कोणते बदल आवश्यक आहेत असं शिक्षक या दृष्टिकोनातून आपल्याला वाटतं?
0: की काळ बदलतोय, जग बदलतंय, आणि आपण म्हणतो की नव्याची नवलाई काही दिवसापुरतीच आता मर्यादित राहते. आज वाहन उद्योगामध्ये आपण जर बघितलं तर महिन्याला त्यांचं मॉडेल बदलतं. आणि जसं समाजाला नवीन गोष्टींचं अप्रूप वाटतं, नवीन गोष्टी स्वीकारण्यासाठी समाज आता तयार झालेला आहे, तसंच विद्यार्थी देखील नवीन गोष्टी शिकण्यासाठी

0: त्याला ते आवडतं. म्हणजे तीच गोष्ट, त्याच नोट्स, तेच शैक्षणिक साहित्य याचा वापर करून शिकवण्यापेक्षा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा, वेगवेगळ्या साधनाचा वापर करून जर विद्यार्थ्यांना शिकवलं तर विद्यार्थ्याच्या मध्ये सुद्धा ते एक चांगलं आनंददायी आणि चॅलेंजिंग आव्हानात्मक शिकण्याचं एक संधी त्याच्या समोर निर्माण होईल. आणि मला असं वाटतं की शिक्षकांनी याचा समन्वय साधून, विद्यार्थी आणि शिक्षकांनी सुद्धा या नवीन तंत्रज्ञानाचा आत्मसात आता करणं ही काळाची गरज आहे आणि ते एक मोठं आव्हान देखील आहे. आणि तशा पद्धतीनं त्यांनी वाटचाल केली तरच या नवीन युगामध्ये एक सक्षम विद्यार्थी तयार होईल आणि त्यांना शिकवणारे एक सक्षम शिक्षक देखील तयार होईल असं मला वाटतं.
1: सर, या मुलाखतीच्या शेवटाकडे येताना विद्यार्थ्यांना आणि पालकांना आपण कोणता संदेश द्याल?
0: पालकांच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर आता काही बाबतीमध्ये आपण म्हणतो की नवीन गोष्टी स्वीकारल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आणि पालकांनी आपल्या इच्छा आकांक्षा विद्यार्थ्यावर न लादता विद्यार्थ्यासोबत संवाद साधून त्यांच्या शिकण्यातल्या काय अडचणी आहेत आणि एक पालक म्हणून मी त्याला काय माझ्या मुलाला मुलीला योगदान देऊ शकतो, त्यांच्या शिक्षणामध्ये कसा सहभागी होऊ शकतो याचा विचार करणं गरजेचं आहे. आपल्या इच्छा आकांक्षांना लागता त्याच्या शिक्षणासाठी एक आधारस्तंभ किंवा एक सपोर्टेड म्हणून आपण जर काम केलं तर मला वाटतं की पालकांनी अशा प्रकारचा दृष्टिकोन आता बाळगणं आणि आपला दृष्टिकोन बदलणं देखील गरजेचं आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जर बघायला गेलो तर सध्याच्या युगामध्ये मोबाईल असेल, कुठलंही उपकरण ऑनलाईनचं साधनाचं असेल तर ती एक शिकण्याची संधी आहे आणि त्या संधीचा आपल्या करिअरच्या दृष्टिकोनातून आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी कसा वापर करून घेता येईल याचा त्यांनी विचार केला पाहिजे. जसं आपण म्हटलो की मोबाईलचा वापर फक्त मनोरंजनासाठी न करता माहिती आणि ज्ञानप्राप्तीसाठी कसा करता येईल, त्याच्यावरून माहिती मिळवून त्याचं ज्ञानात कसं रुपांतर करता येईल याचा विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. आणि शिक्षकांच्या बाबतीमध्ये मी असं म्हणेन की काळ बदलल्यानुसार आपण सुद्धा आता बदलायला पाहिजे, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायला पाहिजे आणि ह्या बदललेल्या पिढीसमोर, हुशार पिढीसमोर आपल्याला शिकवण्यासाठी आपण सुद्धा तंत्रज्ञ आणि त्याचा स्वीकार करणारा एक नव्या युगाचा नवा शिक्षक म्हणून आपण आता तयार राहिलं पाहिजे, हेच या निमित्तानं यांना सांगावं असं वाटतं.
1: खूप छान सर. ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी सर आपण आमच्या युवकांना खूप चांगल्या प्रकारे माहितीपूर्वक मार्गदर्शन केलं, याबद्दल खूप खूप धन्यवाद सर.
0: धन्यवाद सर की आज आपण या आपल्या स्टुडिओमध्ये मला सर्व पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांशी एक चांगला संवाद करण्याची संधी या निमित्तानं आपण उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपला देखील आणि आकाशवाणीचा देखील मी आभार मानतो.
1: धन्यवाद सर.
2: तर फ्रेंड्स, ऑनलाईन शिक्षण पद्धती ही कशा प्रकारे उपयुक्त आहे हे आपल्या लक्षात आलंच आहे. जसं जग बदलतंय तसंच आपणही बदललं पाहिजे हे यातून स्पष्ट होतंय. फ्रेंड्स, ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयीची माहिती आज आपण जाणून घेतली. ही माहिती आपल्याला दिली डॉक्टर गणपती कमळकर यांनी, त्यांच्याशी बातचीत केली होती डॉक्टर दीपक ठमके यांनी. या माहितीचा भाग दुसरा आणि शेवटचा आज आपण ऐकला. बरे तर फ्रेंड्स, वेळेअभावी आज आपण इथंच थांबत आहोत, पुन्हा भेटणारच आहोत पुढच्या आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत मला म्हणजे दिव्याला निरोप द्या. नमस्कार.

युववाणी निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे सादर करते डॉक्टर दीपक ठमके ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

0: 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका।
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
0: अंजली अनिल जक्कनवार
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
2: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं, तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे। आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत, आपण ऐकून पण घेतलं पाहिजे। त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं।
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
0: तेव्हा ऐकायला विसरू नका।
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6 आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6 दिल्लीहून हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: के साथ भारत ने FIH महिला प्रो लीग में अपनी जगह पक्की कर ली है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने इस जीत पर भारतीय महिला हॉकी टीम को बधाई दी है। दांबुला में त्रिकोणीय क्रिकेट श्रृंखला के फाइनल में भारत ए ने श्रीलंका ए को 66 रन से हरा दिया है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: FM 103.3 MHz वर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे। सायंकाळचे 6:05 झाली आहेत। ऐकूया आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। महफिल ए गझल 6:10, 6:30 ICC T20 महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2026 अंतर्गत भारत आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या T20 क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन दिल्ली केंद्रावरून। याबरोबरच आकाशवाणी धाराशिव केंद्रावरील उर्वरित कार्यक्रम आपण ऐकू शकाल प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। सुगम संगीत 6:30, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून। 7:30 लोकनाट्य पैलवान फसला संसार बसला सादर करते गोपाळ सूर्यवंशी। 8:15 लोकरंग या कार्यक्रमात ज्ञानेश्वरी महिला भजनी मंडळ गणेशनगर धाराशिव यांनी गायलेले अभंग आणि गवळणी। विविध भारती मुंबईचे कार्यक्रम 9:00, 9:30 अखिल भारतीय नभोनाट्याचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून। गोल्डन हिट्स हा कार्यक्रम 10:00, 11:10 सरकारच्या 12 वर्षपूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू। श्रोतेहो, ही होती आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा। आता ऐकूया उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। आमची उद्याची पहिली सभा सुरू होईल 5:50, मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम 6:05, 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात थ्री सिस्टर मेथड याविषयी माहिती, संकलन आणि निवेदन अश्विनी पाटेकर यांचं। 6:45 आरोग्यम धन संपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू।

6:55 जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम सुखी जीवनाचा मार्ग योग साधना याविषयी प्राध्यापक डॉक्टर एन बी स्वामी स्वस्थ वृत्त आणि योग विभाग शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय धाराशिव यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग चौथा. निर्मिती सहाय्य कांचन पाचकुडवे, सादर करते किशोर पवार. 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 21 जून जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम अष्टांग योग साधना याविषयी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रफुल्ल कोटलवार, स्वस्थ वृत्त आणि योग विभाग शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय धाराशिव यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग चौथा. निर्मिती सहाय्य कांचन पाचकुडवे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. आणि 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. दरम्यान 8:15 लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम. मिश्र संगीत 10:00 गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 10:30. 11:00 मेहफिले गझल गीतबहार 11:30. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 1 ते 5 वाजेपर्यंत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. गीतगुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 5:00. 5:30 युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

10:10 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद बडे गुलाम अली खान यांनी गायलेला राग बिहाग संध्या छाया हा कार्यक्रम 6:30 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून घरशिवार हा कार्यक्रम 7:30 8:15 लोकरंग या कार्यक्रमात गजानन भजनी मंडळ गणेशनगर धाराशिव यांनी गायलेले अभंग 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम हॅलो आपकी पसंद हा कार्यक्रम 10:00 श्रोते हो याशिवाय आमच्या नियोजित वेळी दिल्या जाणाऱ्या मराठी हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करू. तर ही होती आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आम्ही आकाशवाणीच्या

0: यांची रूपरेषा। आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत। सायंकाळचे 6:10 झाली आहेत।
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल हसला।
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा।
4: धारासूर मर्दिनी नागरी सहकारी पतसंस्था समर्थनगर धाराशिव,
5: आपल्या स्वप्नांना परिपूर्णतेकडे नेणारी धाराशिव शहरातील सर्वात जुनी पतसंस्था।
4: पतसंस्था क्षेत्रातलं विश्वासार्ह नाव म्हणजे धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्था।
5: दाम दुप्पट ठेव, मुदत ठेवीवर आकर्षक व्याज देणारी विश्वसनीय पतसंस्था।
4: तात्काळ सोने तारण कर्ज फक्त 9% व्याज दरानं, नियम व अटी लागू।
5: तसंच वाहन तारण कर्ज वार्षिक 12% व्याज दरानं। चला तर मग आजच आपल्या धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्थेला भेट देऊया। संपर्क 0-24-72-22-40-39।
6: लवकर टिफिन पॅक करा राजू। हाँ। मोबाईल सोड।
7: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आलाय। आला लगेच कॉल करतो।
6: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात।
7: मग योग्य नंबर
6: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर।
7: तुम्ही तर वाचवलं ताई।
6: कामापासून नाही।
8: RBI म्हणते
6: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल।
9: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये। चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।
0: प्रसारित करीत आहोत महफिले गझल हा कार्यक्रम। श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया जगजीत सिंग यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली मिर्झा गालिब यांची गझल।

0: या लग्न सराईची खरेदी आपल्या बारशीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सौ मध्येच करा. नवरीसाठी शालू, सिल्क, लेटेस्ट फॅशन व डिझायनर साड्यांचा फ्रेश स्टॉक. लग्न सराई निमित्त खरेदी करा. पत्ता: प्रियदर्शनीचे श्री व सौ, लोखंड गल्ली, बारशी.
1: धारासूर मर्दिनी नागरी सहकारी पतसंस्था समर्थनगर धाराशिव.
2: आपल्या स्वप्नांना परिपूर्णतेकडे नेणारी धाराशिव शहरातील सर्वात जुनी पतसंस्था.
1: पतसंस्था क्षेत्रातलं विश्वासार्ह नाव म्हणजे धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्था.
2: दाम दुप्पट ठेव, मुदत ठेवीवर आकर्षक व्याज देणारी विश्वसनीय पतसंस्था.
1: तात्काळ सोने तारण कर्ज फक्त 9% व्याज दरानं, नियम व अटी लागू.
2: तसंच वाहन तारण कर्ज वार्षिक 12% व्याज दरानं. चला तर मग आजच आपल्या धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्थेला भेट देऊया. संपर्क 0-24-72-22-40-39.
3: ऐकूया अहमद आणि मोहम्मद हुसैन यांनी गायलेली ही गझल.

0: एसएनडीटी महिला विद्यापीठांतर्गत नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन येथे बीए इन फॅशन डिझाईन या पदवी अभ्यासक्रमाला आणि माता रमाबाई कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात बीए बीकॉम बीएससी जनरल एमएससी मायक्रोबायोलॉजी एमएससी केमिस्ट्री या अभ्यासक्रमांना सर्व प्रवर्गातील मुलींना मोफत प्रवेश. एससी प्रवर्गासाठी स्वाधार योजनेचा लाभ. इतर मागासवर्गीयांना शिष्यवृत्तीचा लाभ. पत्ता: गोरे कॉम्प्लेक्स समतानगर धाराशिव. मोबाईल क्रमांक 93 10 66 66 35 आणि 93 10 66 66 58.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर. रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
2: कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया हरिहरन यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली गझल

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:30 होत आहेत. ICC महिला विश्वचषक T20 स्पर्धा 2026 अंतर्गत भारत आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या T20 क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. हे वर्णन आपण ऐकू शकाल आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. याचबरोबर आकाशवाणी धाराशिव केंद्रावरील उर्वरित कार्यक्रम प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया वैशाली सामंत यांनी गायलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत. संगीत आहे अवधूत गुप्ते यांचं.

आत्ताच आपण अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत ऐकलं. गायलं होतं स्वप्नील बांदोडकर यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया अवधूत गुप्ते यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत.

श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद। आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये। दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये। तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 0-24-72-22-60-62 या क्रमांक।

0: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:57 होत आहेत. ठीक 7 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: झाली सोय.
1: कशाची?
0: पिंकीच्या फीची.
1: बघू 20,000 कर्ज लगेच. कोण देत आहे, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
2: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
3: यार कोई ऐसी लाइफ इंश्योरेंस पॉलिसी बताओ जिसमें कम प्रीमियम हो, बोनस भी अच्छा मिले और भरोसे वाला भी हो.
4: PLI है ना?
5: सरकारी कर्मचारी के साथ साथ सभी प्रोफेशनल, ग्रेजुएट और डिप्लोमा होल्डर्स ले सकते हैं PLI पॉलिसी का फायदा और साथ में पोस्ट

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2026 संपन्न. आणि FIH महिला हॉकी चषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघ विजयी. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा झाला. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा. योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है. योग सबको जोड़ता है. मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधना आहे असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री S. जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टिनर याही सहभागी झाल्या होत्या. मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले. त्यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली. ऐकूया एक वृत्तांत.
2: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला. केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मुंबई बंदर प्राधिकरणानं मुंबईत गेट ऑफ इंडिया इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला. राज्यातल्या विविध विद्यापीठात आणि शैक्षणिक संस्थांमध्येही योग दिनानिमित्त योग साधनेचे कार्यक्रम झाले. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात योग दिनानिमित्त योग वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. याशिवाय IIT बॉम्बे, NTPCच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला. ठाण्यात कोपरी इथं तसंच मध्यवर्ती कारागृहातही योग साधना करण्यात आली. कोल्हापूर इथल्या महासैनिक दरबार हॉलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध संस्था, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयात योग दिवस साजरा झाला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, साईबाबा संस्थान यांनीही योग दिवस साजरा केला. धाराशिव शहरात आणि जिल्ह्यातही योगाभ्यास कार्यक्रम झाले. परभणी शहरातल्या क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिक सादर करून योग दिवस साजरा झाला. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातल्या मुख्य कार्यक्रमात राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. लातूर शहरात यंदाही रांगोळीच्या माध्यमातून योगाचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. राजा नारायण लाल लाहोटी इंग्लिश माध्यम शाळेच्या शिक्षकांनी आकर्षक रांगोळ्यांद्वारे योगामुळे होणारे आरोग्यदायी फायदे साकारले. गोंदिया शहरात आयोजित योग दिन कार्यक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग

0: घेऊन योग करा, निरोगी रहा हा संदेश दिला. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी सामूहिक योग साधना करण्यात आली. चंद्रपूर शहरात योग दिन कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांनी योग साधना केली. यवतमाळ इथं आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत योग साधना कार्यक्रम झाला.
1: जनतेच्या प्रश्नाबाबत सरकारने असंवेदनशीलता दाखवली आहे, हे सरकार सर्व बाजूंनी अपयशी ठरलं आहे असं म्हणत विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. तसंच राज्यातल्या 13 कोटी जनतेचे प्रश्न उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आक्रमकपणे मांडणार असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून महिलांवरच्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी सरकार टिंगलटवाळी करत आहे असा आरोपही त्यांनी केला. राज्यातल्या कंत्राटदारांना आमदार मंत्र्यांना लाच द्यावी लागते असं कंत्राटदारांनी अधिवेशन घेऊन सांगितलं, त्यामुळे हे सरकार 56% कमिशनचं सरकार आहे अशी टीका काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली. तर पेरण्या लांबल्यानं सरकारने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी केली. राज्यातल्या 14 जिल्ह्यातल्या 8 नगरपरिषदा आणि 14 नगरपंचायतीमधल्या 47 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आज झाली. गडचिरोली जिल्ह्यात नगरपरिषदेच्या 1 आणि नगरपंचायतीच्या 2 जागांपैकी भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला आहे. 47 जागांपैकी 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तर 1 जागेवर एकाही उमेदवारानं अर्ज दाखल केल्यानं ती जागा रिक्त राहिली आहे, त्यामुळे काल 37 जागांसाठी मतदान झालं. 49,869 मतदारांनी या निवडणुकीत मतदान केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट UG फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर कडक बंदोबस्तात झाली. 22,79,000 जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दुपारी 2 ते 5:15 या वेळात इंग्रजी आणि 12 भारतीय भाषांमध्ये ही परीक्षा झाली. गैरप्रकारमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा NTA प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या होत्या. पोलीस प्रशासन आणि इतर मिळून 2 लाख कर्मचारी परीक्षेसाठी कर्तव्यावर होते. जॅमर्स, CCTV कॅमेरे, बायोमेट्रिक ओळख तपासणी अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. समाज माध्यमांवर अफवा पसरू नयेत याकरता NTA बारीक लक्ष ठेवलं होतं. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि इतर साहित्य पोलीस बंदोबस्तात नेण्यात आलं. नाशिक जिल्ह्यातल्या 19 केंद्रांवर आज नीट UG फेरपरीक्षा सुरळीतपणे पार पडली. 11,162 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, तर 1,133 विद्यार्थी गैरहजर होते. गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथकंही तैनात करण्यात आली होती. लातूर जिल्ह्यात 26 केंद्रांवर नीट UG फेरपरीक्षा झाली. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी सर्व केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. FIH महिलांच्या हॉकी चषकाच्या अंतिम सामन्यात आज भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करत विजेतेपद मिळवलं आहे. सामन्यात नवनीत कौरनं पहिला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर सुनेलिता टोप्पोनं दुसरा गोल केला. त्यानंतर भारतानं शानदार बचावात्मक खेळाचं प्रदर्शन करत आपली आघाडी कायम राखत हा विजय मिळवला. या विजयामुळे भारतानं पुढे होणाऱ्या प्रो लीगमध्येही प्रवेश मिळवला आहे. लालरे मियासामी सामनावीर ठरली, तर दीपिकानं सर्वाधिक गोल करण्याचा पुरस्कार अमेरिकेच्या एश्ले सेसा हिच्याबरोबर संयुक्तपणे पटकावला. दोघींनीही या स्पर्धेत 6 गोल केले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघांचं अभिनंदन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापाना

निकालावर विरोधी पक्षांचा बहिष्कार, देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2026 संपन्न आणि FIH महिला हॉकी चषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघ विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

वर्णन आपण ऐकत आहात आणि आमच्या न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आमचे दैनंदिन कार्यक्रम सुरू आहेत. आता वृत्तविशेष.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलोहर्ट्स वर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ऐकत आहात. श्रोतेहो, अस्मिता वाहिनीवर 558 किलोहर्ट्स अर्थात 537.6 मीटर्सवर T20 महिला क्रिकेट सामना सुरू आहे, त्याचा प्रत्यक्ष

0: योगात नसतात. म्हणजे नुसतं तुम्ही निरोगी राहायला, तुमच्या आहे तेवढ्या क्षमता त्याचा वापर करतात, पण या क्षमता हळूहळू कमी होत जातात, ज्याच एजिंग असं म्हटलेलं आहे. मग क्षमता कमी झाल्या की आपण काही करू शकत नाही, तर या क्षमता सांभाळून ठेवणं आणि खरं म्हणजे त्याची वृद्धी करणं हे योगातनं शक्य आहे. म्हणजे योग साधना करतात ते अनुभवतात की कार्यक्षमता वाढते, मग ती शारीरिक पातळीवरती वाढते, मानसिक पातळीवरती वाढते, भावनिक पातळीवरती वाढते, बौद्धिक पातळीवरती वाढते, आणि खरं म्हणजे शेवटी आध्यात्मिक पातळीवर सुद्धा वाढते. आणि म्हणून मानवी जीवनाचं उद्दिष्ट ह्या योगाने सांगितलेलं आहे, जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती आणि परमेश्वर स्वरूप होणं, इथपर्यंत प्रगती योग साधनेमध्ये होऊ शकते. योग एक तर योग्य पद्धतीने केला पाहिजे, आणि योग्य पद्धत म्हणजे पारंपरिक ग्रंथांमध्ये वर्णन केलेली सगळी पद्धत, मग ते रामायणकालीन योग वासिष्ठामध्ये सांगितलेलं आहे, महाभारतकालीन भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, नंतर पतंजलींनी सांगितलेलं आहे, आणि हठयोगात सांगितलेलं आहे. हे सगळे ग्रंथ उपलब्ध आहेत, त्या सगळ्या ग्रंथांच्या आधारे योग साधना करणं म्हणजे मग मी सांगितलेले सगळे फायदे मिळतील. आज त्याच्यामध्ये खूप बदल केले जातात, हॉट योगा, विन्यास योगा, हास्य योगा, बिअर योगा, आणखी काय काय करतात, या सगळ्याचा काही असा फायदा मिळणार नाही. त्याचा तात्पुरता एखाद वेळेस मिळू शकेल छोटासा फायदा, पण खरा फायदा पाहिजे असेल तर पारंपरिक योगाची साधना करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे.
1: श्रोते हो, यंदाच्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना निरोगी वृद्धत्वासाठी योग ही आहे. योग ही भारतानं जगाला दिलेली एक देणगी आहे. त्यामागचं कारण म्हणजे निरोगी जीवन प्राप्तीचा मार्ग असलेल्या या योग साधनेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यात भारतानं घेतलेला पुढाकार होय. त्याचं फलित म्हणजे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या साधनेचा पूर्णपणे स्वीकार झाल्याचं दिसून आलं आहे. चला तर मग आजच्या 12व्या योग दिनी दररोज योग साधना करण्याचा पण करूया आणि विरोधी आणि आनंदी जीवन जगूया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे आणि निवेदन राजेश शिरभाते.

विशेष हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. न्यूज ऑन एअर या ऍपवर श्रोतेहो अस्मिता वाहिनी आपण ऐकता आहात. माझा वार माझा शिवार कार्यक्रम.

0: नमस्कार मंडळी, आज शनिवार
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत लोकनाट्य पैलवान फसला संसार बसला, सादर करते गोपाळ सूर्यवंशी.

बेरे वाड़ित राहत होता एक लोहारा कष्टाळू प्रेमळ आणि गुणी तो फारा।

0: प्रसिद्ध भारत केसरी पहलवान बजरंग घरी आहेत का? अहो बलवान बलभीम बजरंगा, अरे चा कोणच कसं काही दिसत नाही। वहिनी, अहो वहिनी,
1: कोण आहे? आतक बाई, भाऊजी तुम्ही बरी वाट चुकली, किती वर्षाने येत आहेसा, सगळी बरे आहेत ना? हा जाऊ बाई, घरात आणलीस की नाही? कस काय चाललंय आपलं?
0: अरे ठीक चालले, ठीक चालले। प्रथम सर्वांचे गळे कापतो।
1: काय गळे कापता?
0: येईल त्या गिरायकाच पहिल्यांदा मात घ्याच आणि गळा कापायचा, शेवटी खिस्सा कापायचा।
1: असं बर, जाऊ बाईच काय
0: आणली तर एकदम रेडीमेड।
1: रेडीमेड?
0: हा,
1: रेडीमेड म्हणजे काय? हो
0: आजकाल बाजारात तयार माल मिळतो पाहिजे त्या साईजचा, याला रेडीमेड म्हणतात।
1: म्हणजे तयार जाऊ बाई आणली म्हणा की
0: सर्व बाजूनी तयार।
1: म्हणजे?
0: अहो म्हणजे अस कापड फाडते।
1: काय म्हणता? कापड फाडते?
0: शिलाईची हो, शिलाई करतीया ती करतीया, धंद्यात लय तरबेज बर का?
1: अस होय बाई, दारातच किती वेळ थांबताय, आत या की?
0: अहो आत आलोय ते आलोय म्हणजे काय, अहो येणार की। पहलवान कुठे गेलाय? मुंबईला वगैरे गेला नाही ना?
1: नाही, बरं नाही म्हणून झोपले।
0: अरे अरे अरे अरे अरे।

0: असं झालं वय. पण बरोबरीने तुमची तब्येत फारच उतरली, अगदी या लुजर कपड्यासारखी. प्रपंचाची काळजी करता का आमचा पैलवान त्रास देतो?
1: तस काही नाही बघा भाऊजी.
0: बर,
1: आमच्या घराला एक कीड लागली. वर्षभर असं सर्वजण झिजतोय.
0: बर,
1: पण आजार काय हटना.
0: म्हणजे असं झालं तरी काय?
1: काय झालं तीच कळना. लई औषध झाली
0: असो का,
1: पण गुण काय नाही.
0: अरे अरे अरे अरे अरे
2: कस्तुरी कस्तुरी, कोण आलं? कुणा संग बोलती?
1: आपलं बेळगावच भाऊजी आले ती.
2: अस कोण? शिरपतराव.
0: होय होय, शिरपा शिरपा राव नव.
2: अरे मग शिरपा मग आत ये की? अरे बाहेरच का उभा?
1: चला भाऊजी आत, चार दिवस राहावा, जायची गडबड करायची नाही.
0: आता राहिलंच पाहिजे की, जाऊन कसं चालल बरं? अवर रफू करायला आलेल्या कपड्यासारखी तुमची अवस्था बघून जातोय तसा बर. हा अरे काय अवस्था झाल्या रे बजरंगा तुझी ही. 10 वर्षापूर्वी या बजरंगाचं माप घेताना माझा टेप सुद्धा पुरत नव्हता. आणि काय याची छाती? अरे काय कळा झाल्या रे बजरंगा, रानातलं बुजावणच ती.
2: वय शिरपा, आज तू म्हणतोयस ते खरं आहे.
0: होय का?
2: कालच्या पाडव्याला एक वरीच झालं बघ.
0: असो का?
2: हळूहळू झिजतोय.
0: अरे अरे अरे अरे,
2: लई औषध खाल्ली. आपण गुण नाही.
1: 6 महिने झालं माझं बी तेच चाललंय.
0: होय का?
1: आणि 4 महिने झालं पोराची बी तीच अवस्था.
2: काय करायचं,
1: काय करावं तीच कळना.
0: पण मी म्हणतो वहिनी, ह्याची ही अवस्था व्हायचं कारणच काय बर? मला मागचे दिस आठवतात. ह्या बजरंगाला गावात जोड नव्हती. आम्ही दोघं कुस्तीच्या फडात गेलो की लोक बघत उभा राहायचं. अहो फडात पैलवान फिरवताना काय सांगायचं तुम्हाला, गडी उंचा पुरा, लाल बुंद भरल्या छातीचा. अरे अरे, पण आता काय काय ही दशा, चिंड्या भरलेल्या खोक्या सारखी झाली. मला वाटते पैशाच्या लोभानं जेवण बंद केलं की काय?
1: तसं नाही भाऊजी.
0: बर,
1: हे आमचं कर्म आहे म्हणायचं.
0: कर्म?
1: माझं लगीन झालं. पुढे 2 वर्षांनी मामाजी अचानक गेलं. सर्व कारभार ह्यांच्यावर आला. ह्यांनी बँकेचं कर्ज काढलं, वेल्डिंग मशीन आणली.
0: होय होय, त्यावेळी मी आलतोच की वहिनी. काय भरपूर काम याची बजरंगा.
2: होय.
0: अरे आमच्या दिवाळीच्या सणाला कस गर्दी असते सीझनला, तसंच जेवायला सुद्धा वेळ नसते असंच होत होतं का? नाही
2: नव्हतं काम लई.
0: हा मग.
2: होय बाबा. अरे कामात पैसे बी लई मिळालं.
0: होय होय,
2: धंदा बी वाढला आणि तुझ्यासारखा दोस्त मिळाला. मुंबईला माल खरेदीला घेऊन गेला.
0: आणि
2: अरे जुन्या बाजारात लोकन स्वस्त मिळत, पाहिजे त्या मापाच.
0: होय,
2: म्हणून घेऊन गेला.
0: अरे बजरंगा, मग त्यात काय, तुझा फायदाच की रे.
2: होय, झाला की?
0: झाला का नाही? अरे कटपीस कटपीस आणून आम्ही रेडीमेड कपडे तयार करतो. तसंच
2: ना,
1: अगदी तसं बघा भाऊजी. 2-3 वर्ष असं काम केलं, कशाची उसंत सुद्धा घेतली नाही.
0: असं का?
1: पैसा बी खूप मिळाला. गावानं बी लई नावाजलं.
0: बरोबर आहे, बरोबर आहे. गावानं लावलं, त्यातलं तुम्ही कवा तरी वहिनी एखादं गाणं म्हणत होता की, म्हणत होता की नाही? बघू बरं ते गाणं कसं आहे तुमचं, जरा आम्हाला सांगायला पाहिजे. काय रे बजरंगा, तुला आठवतं की नाही वहिनी गाणं म्हणत होती ती?
2: होय बाबा.
0: बघ बघ, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे.
2: आठवते, पण काय करू?
0: काय झालं आता? गाणं जरा ऐकूया की आपण.

0: असं काय बजरंगा, असं असं आपलं तुझं जीवन होत, पण पण बजरंगा या मजबूत संसाराचं टाक उसवून चिंद्या कशा रे झाल्या?
1: अरे तेच कळना
0: बर,
1: डॉक्टर बदलून बदलून औषध देतात
0: रोजच्या रोज,
1: पण गुण नाही.
0: बर बर,
1: आता हे बघ रागात तपासायला नेलंय
0: तुझं. बर बर,
1: आज रिपोर्ट देतो म्हणाल्या.
0: असं मग मी असं करतो, डॉक्टरला तिकडे घेऊन येतो.
1: हा हा
2: हा, बजरंग पैलवान. ओ बजरंग, काय का घरात? राम राम पाहुण.
0: राम राम राम राम.
2: तुम्ही?
0: मी होय, मी शिरपा टेलर, माझा जुना दोस्त ह्यो. काय काम होत बर?
2: काम आमचं, आमचा रॅग झाला का बघायचाय. हो
0: असं असं,
2: आज देतो उद्याच देतो असंच चाललंय.
0: असंच चाललंय? अहो कसली रॅग घेऊन बसलाय राम, तर राग हुयाची बारी आली.
2: आणि
0: असं करा, तुम्ही जरा थांबा.
2: बरोबर,
0: मी जरा डॉक्टरकडे घेऊन येतो.
3: करूया चहा तरी घेऊन जा.
0: चहा चहा चहा नंतर, आधी डॉक्टर.
1: गजा भाऊ, तुमची रॅग करायला घेतली.
2: बरोबर,
1: पण काम करताना बसलं कि चक्कर येते. काय करू आता, कस करू,
2: काय करणार? या आधी पैलवान आपल्याकडचं काम अगदी वेळत व्हायचं.
1: हा,
2: पण अलीकडेच असं का झालंय बघा. हळूहळू पूरक करा. मदतीला दुसरा माणूस घ्या.
1: हा,
2: पण लोकांची काम तर तू नका पैलवान. बर का?
1: होय होय गजा भाऊ, आज पातूर गावचं कधी काम खटलं होत?
2: नाही ना, या बात नाही.
1: अरे देवानच माझ्यावर संकट आणलंय.
2: काय करायचं?
1: त्याला मी काय करू?
2: काय करायचं?
1: अरे च्या, हे कोण आलो वाटतो? आलो, डॉक्टर आले, डॉक्टर आले. हा या या या डॉक्टर. राम राम राम राम
4: राम राम. नमस्कार. बर काय पैलवान, काय म्हणते प्रकृती आता?
1: काय म्हणणार, नाव नाव खंगतच चालली. बर डॉक्टर, आपला त्या रक्ताचा रिपोर्ट आला का?
0: आला तर, म्हणून तर डॉक्टर ताबडतोब भेटायला आल्या तिथं.
4: हे पा बजरंग, तुझ्या रक्तात एच आय व्ही नामक विषाणू आहेत.
1: म्हणजे डॉक्टर, विषाणू म्हणजे काय? व
0: ए दोस्ता, घाबरू नका. सर बघ, मी तुला काय माहिती विचारणार आहे बाबा.
1: विचार विचार.
0: पण ती खरी खरी खरी सांगायची बरं का? काय
1: शिरपा,
0: बोल बोल.
1: आज पातूर मी खोटं कधी सांगितलंय?
0: कारण नाही म्हणून तुला विचारतोय.
1: अगदी खरं सांगतो, आर पडदा न ठेवता विचार.
0: असं करू बघ दोस्ता, 4-5 वर्षापूर्वी तू माल खरेदीला मुंबईला जात होतास.
1: जात होतो की
0: जात होतास का? नाही.
1: होय.
0: आणि तिथं त्या वेळेला मुक्काम करीत होतास.
1: अरे मुक्काम केलाच पाहिजे की.
0: कसं काय?
1: नाही म्हणजे एवढा माल आणायचा, मग 3-4 दिवस राहावं लागायचंच.
0: बरोबर आहे, मग मी तुझा मुक्काम असायचा.
1: होय
0: बरोबर. त्यावेळी मित्राच्या नादानं चैनी म्हणून माडी चढला होतास का? नाही
1: माडी
0: ती ती ती माडी.

0: शिरपा
1: हा बोल
0: म्हणजे खरं सांगतो
1: अरे खरंच सांगली पाहिजे बाजीरंगा
0: अरे त्यावेळी अंगात रग होती जरा मस्ती भी होती पैशाची ऊब भी होती
1: बोर
0: त्यामुळं माझ्याकडून जरा फसगत झाली गड्या हे मी मान्य करतो का काय सांगू शिरपा
1: काय काय बर
0: अरे त्यावेळी काय रंगत होती
1: असं का
0: हा काय गाणं होत काय त्या बाईच रूप होत काय तिचा गळा होता अरे अजून आठवतय
1: असं होय काय काय आठवतय बर
0: आरती गाणं
1: वा वा

0: पहलवान गाणं एवढं चांगलं म्हणलं दोन तीन दिवस मुक्काम असणार की?
1: आता असणार म्हणजे होतात. चांगला दोन चार दिवस मुक्काम टाकला गावाकडं जेव्हा कामासंबंधी निरोप आला तेव्हा माडी सुटली मुंबई सुटली.
0: पहलवान आपण अगदी खरी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. तर आता तुम्ही जरा आराम करा.
2: असं करूया तर जाऊ दे ते आराम करायला.
0: आराम करू
2: बोला पुढचं काय माहिती.
0: काय माहितीये का अशी खरी माहिती कोणीच सांगत नाहीत.
2: होय का?
0: म्हणजे दडवण्याचा प्रयत्न करतात.
2: बर बर बर.
0: परंतु पहलवानं आपलं खरं सांगितलं.
2: खरं सांगितलं
0: आणि त्याचा परिणाम हा आजार.
2: बर.
0: आणि याला एड्स असं म्हणतात.
2: असो का?
0: हा त्या स्त्रीच्या शरीरातील विषाणू याच्या शरीरात आले आणि त्याची रोग प्रतिकार करण्याची शक्ती कमी झाली.
2: हा
0: आणि म्हणून
2: डॉक्टर आज तर बेकार लागलं आणि चांगल्या कापडाचं मात्र झालं. ती बरोबर.
0: आणि म्हणून हा रोग झाला.
2: बरोबर आहे. बरोबर डॉक्टर मला हे समजलं नाही ह्याला कसलंच औषध नाही का?
0: काय म्हणला?
2: याला कसलंच औषध नाही का?
0: होय एड्स वर अद्याप तरी औषध नाही आणि पुढे मिळण्याची शक्यताही कमी.
2: आहो गजा भाऊ आकसणाऱ्या कपड्यासारखं एकदा पाण्यात घातलं की आकसलं. मजू पण डॉक्टर एड्स म्हणजे तरी काय हो?
0: हे पा मंडळी
2: सांगा सांगा.
0: एड्स म्हणजे एच आय व्ही नामक विषाणूमुळे होणाऱ्या रोगाची पुढची अवस्था याला एड्स म्हणतात. अगदी जीव घेणारा रोग आहे.
2: अरे बापर.
0: त्यावर उपचार नाही. एड्स हा महाभयंकर रोग आहे.
2: पण हा रोग होतो कसा बर?
0: त्याचा असा आहे
2: दूर झाली पाहिजे.
0: एड्स एच आय व्ही या विषाणूमुळे होतो व शरीरातील प्रतिकार करणाऱ्या पांढऱ्या पेशी नष्ट करतो आणि हळूहळू शरीर अनेक रोगांना बळी पडत.
2: असं होत आहे बघा. म्हणजे हे विषाणू शरीरात येतात कसे?
0: त्याच असं आहे हे विषाणू ज्या व्यक्तीच्या शरीरात असतील मग ती पुरुष असो अगर स्त्री असो त्यांच्या असुरक्षित संभोगातून त्याशिवाय निर्जंतुक न केलेल्या सुईमुळे असुरक्षित रक्तामुळे. आता हेच पहा ना या बजरंगाला असुरक्षित संभोगातून एड्सची बाधा झाली.
2: असो का?
0: हा एच आय व्ही म्हणजे विषाणूचा संसर्ग असलेल्या व्यक्तीच्या संभोग द्रवामध्ये म्हणजे वीर्य किंवा योनी द्रव यामध्ये हे विषाणू असतात आणि अशा व्यक्तीशी संभोग केल्यास संसर्ग होण्याचा धोका असतो आणि त्यामुळे बजरंगाला ही बाधा झाली.
2: अहो पण डॉक्टर हे खरं आहे पण 5-6 वर्षापूर्वी ही चूक बजरंगाची झाली होती. अहो त्याचा परिणाम या वर्षी कसा?
0: बरोबर आहे. त्याच असं आहे लवकर हा रोग दिसला जात नाही किंवा ओळखला जात नाही. 1-4 वर्षापर्यंत 15% एच आय व्ही बाधा होते. त्याच्यानंतर 4-9 वर्षामध्ये 50% एच आय व्ही बाधा होते.
2: अशी भानगड आहे.
0: आणि खऱ्या अर्थानं 10 वर्षानंतर त्या व्यक्तीची रोग प्रतिकार करण्याची शक्ती कमी कमी होत जाते आणि अनेक विध रोग बळावतात. त्यावेळी त्या व्यक्तीला एड्स झाला असे म्हणतात.
2: पण डॉक्टर एड्स झाला हे कसं ओळखायचं तेवढं आम्हाला सांगा बघा. आणि लक्षणं कोणती?
0: अच्छा अच्छा.

0: त्याचं काय मुख्य लक्षण म्हणजे एक शरीराच्या वजनात 50% पेक्षा जास्त घट होणे म्हणजे कमी होणे.
1: वजनात
0: दोन एक महिन्यापेक्षा जास्त काळ अतिसार म्हणजे डायरिया होणे. तिसरी गोष्ट एक महिन्यापेक्षा जास्त काळ ताप अंगात राहणे. चौथं एक महिन्यापेक्षा जास्त काळ जुलाब. थोडक्यात त्या व्यक्तीच्या शरीरातील प्रतिकार शक्ती कमी कमी होत जाऊन कोणत्याही रोगास ती व्यक्ती बळी पडू शकते.
2: अरे वा वा. पण डॉक्टर मला असं म्हणायचं आहे
0: हे
2: झालं बजरंगाचं
0: बर
2: पण वहिनीनं याची बाधा कशी झाली.
0: त्याच काय कि बजरंगाला त्या विषाणूची बाधा झाली व त्याच्या पत्नीशी शरीर संबंध त्याचे आल्यामुळं त्याच्याकडून तिच्या शरीरात ते विषाणू गेले.
2: अरे
0: व तिलाही बाधा झाली
2: बर म्हणूनच ती खंगत खंगत चालल्या बघा.
1: आणि मूल तर कुठं चांगलं आहे ती बी खंगायला चला
2: हे मात्र तुझं बरोबर. याला काय करावं लागेल.
0: त्याच असं आहे की मूल खंग जाण्याचं कारण की ज्या स्त्रीला याच्याही बाधा असते आणि ती स्त्री जर गरोदरी राहिली तर ती बाधा त्या मुलावर सुद्धा परिणाम करते आणि म्हणून अशा स्त्रियांनी गरोदर न राहता.
2: बरोबर आहे बरोबर आहे. म्हणजे हे काय करायला नको
0: नको.
1: पण डॉक्टर एवढा महाभयंकर हा रोग एड्स रोग एवढा जे आमच्या प्रपंचाचं घरादाराचं नुकसान करतोय बरोबर आहे की नाही त्याला काय केला पाहिजे. बरं
0: त्याच्यासाठी प्रत्येक गावोगावी जाऊन आम्ही याचा संदेश देत असतो
1: प्रचार करीत असतो
0: प्रचार करीत असतो.
1: बर
0: त्या पद्धतीनं तुम्हीही प्रचार करा
1: असं.
0: आणि तो संदेश म्हणजे असा
1: कसा कसा आहे बरं प्रचाराचा संदेश तुमचा.

आत्ताच आपण पैलवान फसला संसार बसला हे लोकनाट्य ऐकलेत. सादर करते गोपाळ सूर्यवंशी. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये. दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये. तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 0-24-72-22-60-62 या क्रमांकावर. हॅलो आपकी पसंद.

0: भविष्याचे नियोजन करूया, थेंब थेंब पाणी वाचवूया। आपण आता निश्चय करू, काटकसरीने पाणी वापरू। निष्काळजी कराल पाण्याची, वेळ येईल भटकंतीची। आपला आपण विचार करा, गरजेपुरते पाणी वापरा। राखून ठेवा उद्यासाठी, नको वनवन पाण्यासाठी। जाणीव ठेवा स्वतःला, पर्याय नाही पाण्याला। काळ्या आईची पूजा करू, पाणी जिरून ओटी भरू।
1: शून्य कचरा, आपला भारत होईल हसरा। ठेवू परिसर स्वच्छ, वातावरण राहील मस्त। कचरा कुंडीचा वापर करू, सुंदर परिसर निर्माण करू। संत गाडगेबाबांचा एकच मंत्र, स्वच्छतेचे जाना तंत्र।

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. मराठीतून बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: 70 पेक्षा जास्त जण बाधित. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा झाला. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा. योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक पूरा देश योग की ऊर्जा से चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है. योग सबको जोड़ता है. मैं इस अवसर पर पूरे विश्व को संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. योग ही शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधन आहे असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टीनर याही सहभागी झाल्या होत्या. खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं नवी दिल्लीत योग दिन साजरा केला. यावेळी आयोगाचे अध्यक्ष मनोज गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले. यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली. ऐकूया एक वृत्तांत.
2: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. तटरक्षक दलाचे अधिकारी त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला. केंद्रीय बंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मुंबई बंदर प्राधिकरणानं मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला. राज्यातल्या विविध विद्यापीठात आणि शैक्षणिक संस्थांमध्येही योग दिनानिमित्त योग साधनेचे कार्यक्रम झाले. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात योग दिनानिमित्त योग वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. याशिवाय आयआयटी बॉम्बे एनटीपीसीच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला. ठाण्यात कोपरी इथं तसंच मध्यवर्ती कारागृहातही योग साधना करण्यात आली. कोल्हापूर इथल्या महासैनिक दरबार हॉलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध संस्था शासकीय कार्यालयं शाळा महाविद्यालयात योग दिवस साजरा झाला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ साईबाबा संस्थान यांनीही योग दिवस साजरा केला. धाराशिव शहरात आणि जिल्ह्यातही योगाभ्यास कार्यक्रम झाले. परभणी शहरातल्या क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिक सादर करून योग दिवस साजरा झाला. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातल्या मुख्य कार्यक्रमात राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. लातूर शहरात यंदाही रांगोळीच्या माध्यमातून योगाचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. राजा नारायण लाल लाहोटी इंग्लिश माध्यम शाळेच्या शिक्षकांनी आकर्षक रांगोळ्यांद्वारे योगामुळे होणारे आरोग्यदायी फायदे साकारले. गोंदिया शहरात आयोजित योग दिन कार्यक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग घेऊन योग करा निरोगी रहा हा संदेश दिला. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी सामूहिक योग साधना करण्यात आली. चंद्रपूर शहरात योग दिन कार्यक्रमात लोकप्रतिनिधी अधिकारी आणि नागरिकांनी योग साधना केली. यवतमाळ इथं आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत योग साधना कार्यक्रम झाला.
0: वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट यूजी फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर कडक बंदोबस्तात झाली. 22,79,000 जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळात इंग्रजीत आणि 12 भारतीय भाषांमध्ये ही परीक्षा

तयार झाली. गैरप्रकारमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएनं प्रशासनासोबत समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या होत्या. पोलीस प्रशासन आणि इतर मिळून 2 लाख कर्मचारी परीक्षेसाठी कर्तव्यावर होते. जॅमर्स, सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमेट्रिक ओळख तपासणी अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. समाज माध्यमांवर अफवा पसरू नयेत याकरता

0: राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनतेच्या प्रश्नांबाबत सरकारने असंवेदनशीलता दाखवली आहे, हे सरकार सर्व बाजूंनी अपयशी ठरलं आहे असं म्हणत विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. तसंच राज्यातल्या 13 कोटी जनतेचे प्रश्न उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आक्रमकपणे मांडणार असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून महिलांवरल्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी सरकार टिंगलटवाळी करत आहे असा आरोपही त्यांनी केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओम प्रकाश राजे निंबाळकर यांनी आपण शिवसेनेत जाणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. आता आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज धाराशिव इथल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपला हा निर्णय जाहीर केला. तामिळनाडूमध्ये पेरियापालम इथल्या समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या एका कंपनीत अमोनिया वाळूची गळती झाल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 70 पेक्षा जास्त जण बाधित झाले आहेत. एनडीआरएफ आणि रासायनिक जैविक आणि आण्विक आपत्कालीन परिस्थिती हाताळणाऱ्या विशेष पथकांनी त्वरित बचाव आणि मदत कार्य सुरू केलं असून वायुगळती थांबवली आहे. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला असून बाधितांना लवकर बरं वाटावं अशी कामना केली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसंच या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले असून एका 3 सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीनं 24 तासात अहवाल सादर करण्याचे आदेशही मुख्यमंत्री विजय यांनी दिले आहेत. एफआयएच महिलांच्या हॉकी चषकाच्या अंतिम सामन्यात आज भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करत विजेतेपद मिळवलं आहे. या विजयामुळे भारतानं पुढे होणाऱ्या प्रो लीगमध्येही प्रवेश मिळवला आहे. लाल रेमियासामी सामनावीर ठरली तर दीपिकानं सर्वाधिक गोल करण्याचा पुरस्कार अमेरिकेच्या एशले सेसा हिच्याबरोबर संयुक्तपणे पटकावला. दोघींनी या स्पर्धेत 6 गोल केले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघाचं अभिनंदन केलं आहे. हा विजय हॉकी खेळणाऱ्या अनेक तरुण खेळाडूंसाठी प्रेरणादायी असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2026 संपन्न. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. आणि तामिळनाडूमध्ये समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या कंपनीत अमोनियाची गळती झाल्यानं 7 जणांचा मृत्यू 70 पेक्षा जास्त जण बाधित. आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. रात्रीचे 8:15 झाली आहेत.
2: श्रोतेहो, प्रसारित करत आहोत ज्ञानेश्वरी महिला भजनी मंडळ गणेशनगर धाराशिव यांनी गायलेले अभंग आणि गवळणी. गायिका आहेत अलका विश्वनाथ पवार, नीलावती सिद्राम वाघमारे, सहगायिका जयमाला जयसिंगराव गंगणे. संगीत साथ आहे हार्मोनियम ज्योती वसंत शिंदे, तबला एकनाथ विश्वंभर पोद्दार आणि टाळ रेखा जनार्दन देशमुख. निवेदन आहे आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

पुतळ्या डोरल्या साकळीला पैंजण कंबरेला कंबर पटाय पुतळ्या डोरल्या

श्रोतेहो, आत्ताच आपण ज्ञानेश्वरी महिला भजनी मंडळ गणेशनगर धाराशिव यांनी गायलेले अभंग आणि गवळणी ऐकल्या. गायिका होत्या अलका विश्वनाथ पवार, नीलावती सिद्राम वाघमारे, सहगायिका जयमाला जयसिंगराव गंगणे, संगीत साथ होती हार्मोनियम ज्योती वसंत.

जयंत शिंदे, तबला एकनाथ विश्वंभर पोद्दार आणि टाळ रेखा जनार्दन देशमुख. निवेदन होतं आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

0: श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद। आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये। दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये। तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 0-24-72-22-60-62 या क्रमांकावर। हॅलो आपकी पसंद।
1: श्रोते हो, आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपण ऐकूया संगीताची साथ, तबल्यावरचे हात,
2: गायकांचा सुरेल आवाज, अगदीच आपल्या आवडत्या गीत बहार या कार्यक्रमात।
1: ऐकायला विसरू नका दररोज सकाळी ठीक 11:30 वाजता
2: विविध स्वरांनी झुळझुळणाऱ्या कर्णमधुर लहरींवर अर्थात आकाशवाणी धाराशिव केंद्रावर।

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:45 होत आहेत. हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून 9 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आणि 9:30 अखिल भारतीय नभोनाट्याचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. सुरुवातीला हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: विविध भारती के पास है बेमिसाल हस्तियों का अनमोल खजाना। जरा सुनिए कैसे बना ये गाना।
1: जब मैं गांव के छोटे छोटे बच्चों के साथ धूल मिट्टी में खेला करता था।
0: संगीतकार सचिन देव बर्मल।
1: बहुत ही बूढ़ा किसान एक गीत गाया करता था। एक बूढ़े किसान का गीत मेरे दिल में घर करता गया।
2: रंगीला रंगीला रंगीला रे।
3: तरी पण थोडा वेळ हवाय मला। अरे अरे पण हे सगळं मी नताशाला कसं सांगू। नो नो नेवर। अरे मला नताशाला थोडी मेंटली प्रिपेअर तरी करू दे। अरे ट्राय टू अंडरस्टँड मी दास। हो हो हो दास डिअर, मला कळते रे तुझी डिफिकल्टी। तरी पण हां हो नाही आहे ती नताशा, नाही आहे इथे। सकाळीच पिकनिकला गेली ती। काय काय? नो नो नो, तू तिला फोन बिलकुल करू नकोस। नाही रे, गैरसमज वगैरे काही नाही। बरं बुवा, मी आजच रात्री बोलेन तिच्याशी। हो हो हो, सांगेन सारं काही तिला। हो हो, मला माहीत आहे का तुला घाई आहे ती। दास डिअर, अरे ऐक तरी। हे पहा, मी माझा निर्णय बदलणार नाही आहे। तू कशाला चिंता करतोस? अरे पण नताशाची नीट समजूत नको का काढायला? मी त्याच्याशिवाय पुढे नाही जाऊ शकणार रे। प्लीज गिव्ह मी लिटिल टाइम दास। ओके okay.

0: ओके हो, तरी पण आय ॲश्युअर यू तुझ्या प्लॅनमध्ये काही बदल होणार नाही. हो हो अगदी नक्की. ओके हां मी नाही अपसेट झाले रे. यू डोंट वरी दास. नाही ओके हो हो ओके गुड नाईट.
1: Oh, Mom! Mom! I had a wonderful day. It was fantastic. Kai majja ali, Mom? Mom! Mom! Are you not well? Bolat ka nais? Eh? Mom! Vichar na mala picnic kashi zhali di?
0: Ho ho. Ho, kashi zhali na ta picnic tujhi? Did you enjoy it? Majja ali na?
1: Yes! रिअली वंडरफुल. खूप खूप एन्जॉय केलं. मॉम अगं तो टोनी ना, तो टोनी तो टोनी ना मॉम, ही इज रिअली वंडरफुल. इतका गमत आहे तो टोनी. ए फनी चार्मिंग मॅन.
0: चार्मिंग मॅन काय म्हणालीस? अगं तो तर तुझ्या एवढाच आहे. मॅन कसला? बरं त्या टोनीचं काय सांगत होतीस?
1: ओ मॉम अगं ना, काय एक एक जोक सांगत होता तो, आणि गाणी तर काय छान म्हणत होता. मॉम आय एम अगेन जॉईनिंग देम नेक्स्ट सॅटरडे फॉर अ पिकनिक.
0: काय पुन्हा नेक्स्ट सॅटरडे?
1: मॉम दे हॅव अ क्लब अँड टोनी इज द सेक्रेटरी ऑफ द क्लब. यु नो मॉम, त्यानं मला Oh, Mom, he asked me to join his club.
0: काय? क्लब चे मेंबर व्हायचंय? नो नो नताशा, तू त्या क्लब चे मेंबर नाही व्हायचंस. अगं तू या अमेरिकन मुलांमध्ये एवढं मिसळायचं नाहीस, कळलं?
1: मॉम बट व्हाय, व्हॉट्स रॉंग इन इट मॉम? मॉम व्हॉट्स रॉंग विथ यू मॉम? तुला बरं नाही का वाटत?
0: नाही नता, तसं काही नाही. आय एम ऑल राईट. पण तू अशा क्लबची मेंबर नाही व्हायचंस, समजलं? नाही ना होणार बेटा अशा क्लबची मेंबर.
1: ओ मॉम हाऊ डेअर आय डू इट? तुला विचारल्याशिवाय, तुझ्या परमिशन शिवाय मी कशी होईन मेंबर?
0: नता नता पोरी, मला भीती वाटते ग.
1: माझी भीती वाटते तुला? पण मॉम ऑल माय फ्रेंड्स आर गोइंग फॉर अ पिकनिक नेक्स्ट सॅटरडे. आय डोंट थिंक त्यांच्या मॉमना अशीच भीती वाटते ना.
0: पण पण नता तू नाही जायचंस. मी तुला जाऊ देणार नाही.
1: मॉम दास अंकल आले होते का ग?
0: नाही.
1: पण मॉम आज तुझी अपॉइंटमेंट होती ना अंकल बरोबर. देन व्हॉट्स रॉंग? एनी मेसेज?
0: फोन होता त्यांचा. पण नता तू त्या क्लबच्या मुलांबरोबर नाही ना जाणार? नाही ना जाणार माझ्या सोनूल्या.
1: मॉम दास अंकल काय म्हणाले ग फोनवर? नाही सांगायचं. ओके मॉम. ए मॉम तुझ्या इंडियातल्या स्टोरीज सांग ना.
0: नता माय लिटिल बेबी, अगं भीती वाटते ग मला.
1: मॉम तुला झालंय तरी काय? कसली भीती? कुणाची भीती? खात्या इंडियातल्या घोषची तर नाही ना?
0: नाही ग, भूताची नाही. मला तुझी तुझी भीती वाटते ग पोरी. मला
1: माझी? ओ मॉम माझी भीती? हाऊ फनी, हाऊ फनी मॉम. का ग, मी आता काही लहान आहे?
0: अगं म्हणूनच काळजी वाटते ग मला नता.
1: ओ मॉम उगाच काळजी करतेस तू.
0: नता
1: काय मॉम?
0: नता तू इंडियात जाशील आजीकडे?
1: हाऊ नाईस, माझ्या ग्रँडमा कडे जायचं. मॉम आपण दोघी जाऊया इंडियात ग्रँडमा कडे, खूप खूप मजा येईल.
0: जाशील नता? खरंच जाशील इंडियात? अगदी अगदी कायमच राहशील आजीकडे?
1: व्हॉट कायम? डिड यू रिअली से इट मॉम? ग्रँडमा कडे जायचं आणि कायम?
0: तसं नाही ग नता, तसं नाही
1: मॉम. व्हॉट्स द प्रॉब्लेम मॉम?

0: मला म्हणायचंय तरी काय? यू नेव्हर आस्क मी एनी क्वेश्चन लाईक दिस बिफोर. का जा म्हणतेस मला इंडियात? माझी टोनी बरोबरची फ्रेंडशिप आवडत नाही का तुला? व्हॉट्स रॉंग इन इट मॉम? सुजा, जेनी, सोफिया या सगळ्यांचे बॉयफ्रेंड्स आहेतच ना मॉम.
1: नता कसं सांगू तुला, ह्या वयात देखील मी निर्णय घ्यायला कचरते ते तू असे पटकन घेतेस नता. ऐक नता, मला एकटीला आता हे सार असह्य झालंय.
0: ओ आय एम सॉरी मॉम, आय डू अंडरस्टँड इट. मॉम, दास अंकल काही बोलले का ग?
1: नाही.
0: मग माझ्याबद्दल काही बोलले का? सांग ना मॉम, सांग ना.
1: नता, दास अंकल प्रपोज मी.
0: व्हॉट?
1: त्यानं मला लग्नासाठी विचारलंय.
0: कॉंग्रेट्स मॉम, कॉंग्रेट्स. तू होय म्हणाली होतीस ना त्यानं? ओ मॉम, आय विल गिव्ह अ रिंग टू दास अंकल. आय हॅव टू कॉन्ग्रॅच्युलेट हिम. हो हो, मला त्यांना फोन करायलाच हवा.
1: नको नता, थांब, मला पुरतं सांगू तरी दे. दास अंकल आपली मुलं इंडियात पाठवतोय कायमचीच.
0: ओ आय सी. मॉम, मी जाईन इंडियात. मी आजीकडे जाईन.
1: नता, मी तुला खूप खूप पैसे पाठवीन. अगं, तुला इंडियन डान्स आवडतो ना? तू तिथं डान्स शिक. तुला इंडियन डिशेस आवडतात ना? त्या तुला तुझी ग्रँडमा.
0: मॉम, ग्रँडमाला फोन करतेस ना? गिव्ह अ रिंग टू ग्रँडमा इन इंडिया.

हेलो हेलो, आई मी बोलते है, आई मी बोलते है, न्यूयॉर्क हूँ। हो ठीक आहोत, तू काळजी करू नकोस, तू कशी आहेस? हां, आणि भाई वहिनी? हां ठीक आहेत ना। ए कुणाल चालतो का गं आता? काय एवढा मोठा झाला? हां, अगं मी ना, हां मी फोन अशासाठी करते की अगं नताशा इंडियात येते तुझ्याकडे। हो, कधी म्हणजे? अगं कदाचित उद्याच रात्रीच्या फ्लाईटने येते। अगं आई, ती निघताच मी तुला फोन करेन। फ्लाईट नंबर आणि टाईमही कळवीन। नाही, मुळीच काळजी करू नकोस। हां काय म्हणालीस? हे ना म्हणजे अवी। हां, अवी।

0: काय बाई, अजूनही कशी आली नाही? ड्रायव्हरची चुकामुक्त झाली नसेल ना? तरी बरं तिचा फोटो देऊन पाठवलाय म्हणून. तीही नवीन आणि खूप वर्षांनी येते.
1: मी आले ग्रँडमा, मी आले ग्रँडमा. हे ग्रँडमा, तू कशी आहेस?
0: अय्या आलीस सुद्धा माझी बछडी. हा आज जाऊ नकोस, इथं दारातच थांब. अगो हजारो कोसावरून आलीस प्रवास करून, पायावर पाणी तरी हलू दे मला.
1: हे आजी, माझ्या मॉमला पण तू असंच करायचीस का ग? सांग ना मॉमला, असंच करायचीस? सांग ना आजी.
0: अगो हो हो, अगदी मी असंच करायची, अगदी तुझ्यासारखीच होती ती.
1: ए आजी, अगं मामा मामी कुठे दिसत नाहीत ती?
0: मामा मामी ना गेलं दक्षिण भारताच्या टूरवर. अगं सुट्टी आहे ना आता, तिथूनच तुझ्या मामीच्या भावाचं लग्न आहे, जातील तिथे.
1: लग्नाला? म्हणजे मॅरेजला?
0: हा. अगं तुला भूक लागली असेल ना, पण कपडे बदल, चल गरम गरम वरण भात नि पोळ्या देते, जेव बघू आधी.
1: लग्न, मॅरेज, दास अंकल प्रपोज माय मॉम, दे आर मॅरिंग. पण मला नाही जाता येणार त्यांच्या लग्नाला.
0: हे काय नताशा, अजून इथेच तू? चल पाहू जेवायला.
1: मला वरण भात नकोय ग्रँडमा, ब्रेड ने एक देशील.
0: काय भात नाही खाणार? ब्रेडवरच भागवणार आहेस की काय? या हवेला भात हवा सोने.
1: जेवीन गमी सावकाश, ठीक आहे भातच खाईन, झालं.
0: आजी, ए आजी,
1: सांग ना मला तुझ्या त्या स्टोरीज.
0: सोन्या, स्टोरीज ऐकायला लहान का आहेस? केवढी मोठी झाली गो माझी छकुली. हे बघ, उद्या आत्याबाईच्या घरी एका लग्नाला जायचंय आपल्याला, तेव्हा तू साडी नेसायचीस बर का? नेशील ना?
1: येस.
0: छान. तुझी आई ग होती तुझ्या एवढीच? तेव्हा असंच शेजारी या देसाईंच्या घरी गेलो होतो एकदा लग्नाला. तुझ्या आईनं कशी छान सुरेख साडी नेसली होती, आणि काय मज्जा सांगू. अगो त्यांच्याकडे आलेल्या दामल्यानी, म्हणजे तुझ्या बाबानी ग, चक्क मागणी घातली की ग तिला. झालं, झटपट लग्नही झालं आणि गेली दोघं अमेरिकेत. आली 2 वर्षांनी सुट्टीवर आणि तीच ही छकुली बर का?
1: थांबलीस का ग्रँडमा? सांग ना माझ्या मॉमच्या गोष्टी.
0: हा गोष्टी सांगू हा मग. चल चल बघू, चल कपडे बदल, हातपाय धू, देवाला नमस्कार कर. आत्ता येईलच बघ तुझ्या आईचा किंवा बाबांचा फोन.
1: काय बाबांचा? डॅडचा?
0: का ग?
1: काही नाही काही नाही, पण डॅडचा फोन येईलच कसा? कारण डॅड आणि मॉम तर कधीच सेपरेट झालेत.

0: ग्रैंडमा, ए आजी, ए आजी, आजी, आजी, आजी, आजी, बोल ना, रागावलीस? मी काय करू ग्रैंडमा, सांग ना, मामा आपल्या कामात, मामी फारशी माझ्याशी बोलत ही नाही.
1: खरंय का तुझं? जा बर, जाऊन ये हा माझ्या पोरी, पण लवकर ये हा, काळजी वाटते ग मला. जा जा हा.
0: जाऊ ग्रैंडमा? खरंच जाऊ? ओ हाऊ नाईस, ओके.
1: पण हे बघ, सातच्या आत घरात ये हा.
0: बर,
1: खरंच काय करावं या पोरीनं तरी? चार दिवसासाठी आली आहे तरी सहन होत नाही यांना. सूनबाईला तर तिचं काही करावं लागत नाही, एवढी गोड पोर, तिच्याशी बोलावं तरी. पण नाही, वाकडंच बोलायचं, ताकडंच पाहायचं. आणि हा तरी काय, तुझी भाचीच ना ती, नेशील की नाही तिला कधी बाहेर, पण तोही तसलाच. काय करणार, आपलेच दात आणि आपलेच ओठ.

0: ते किती वेळ झाला, अजूनही आली कशी नाही?
1: ग्रँडमा, ग्रँडमा मी आले, ग्रँडमा मी आले.
0: आलीस का? कोणाबरोबर बोलवतीस ग? कोण होता तो?
1: असाच कुणीतरी लायब्ररीत भेटला, झाली ओळख, दिली त्यानं लिफ्ट इथपर्यंत.
0: अगो कोण, कुठला, आणि चक्क आलीस त्याच्या स्कूटरवर बसून?
1: ओ ग्रँडमा, उगाच काळजी करतेस. डोंट यू वरी ग्रँडमा, मी का तर लहान आहे.
0: अगो म्हणूनच चपावं लागतं पोरी. नताशा, तुला येऊन महिना झाला ना ग?
1: हो का ग?
0: अग तुझ्या आईचा फोन, पत्र, काहीच कसं नाही. तू इथं आल्यावर एकदा फोन आला होता तेवढाच.
1: आजी, हे आजी, मी किती आता डान्स शिकणार आहे.
0: डान्स होळी गो बाई. अग असं महिना दोन महिन्यात थोडा शिकता येतो का डान्स?
1: का मी थोडीच इथून जाणार आहे. अग मी आता तुझ्या बरोबरच राहणार, अगदी कायमची.
0: काय नताशा, अगो तुझी आई काय म्हणेल, बाबा काय म्हणतील?
1: आई काय म्हणेल, बाबा काय म्हणतील? कुठले बाबा, कुणाचे बाबा? मॉम आणि डॅड, डॅड आणि मॉम, जस्ट अ ड्रीम. आय विल नेव्हर हॅव इट अगेन.
0: अगो स्वतःचीच अशी काय बडबडतीयस नताशा? सोन्या, आजच मी फोन लावते हा तुझ्या आईला. अगं तिची काही अडचण आहे का विचारूया तिला?
1: नको ग्रँडमा, नको. माझीच अडचण आहे तिला, तिला आणि तिच्या दास.
0: काय म्हणालीस? अगं तिला विचारून तुझ्या जाण्याचा दिवस नक्की नको का करायला?
1: ग्रँडमा, आर यू बोर्ड ऑफ मी? तुला माझा कंटाळा आलाय का ग?
0: कंटाळा नाही ग राजा. अगं झाडावरलं फूल झाडावरच असायला हवं. सोन्या, तुझ्या वयाची मी असताना दोन मुलं होती मला, पण तुझ्या आजोबांचा धीर होता मला, म्हणूनच तर त्या वयात देखील मी सारी जबाबदारी पेलू शकले. तुझी आई साता समुद्रापार कशी मस्त उभी आहे तुझ्या बाबांच्या बरोबर, झाडाला लपेटलेल्या वेलीगत. अगो ज्याचा त्याचा आधार, त्यानं सोडून कसं चालेल? नता, सोन्या, आपण बोलू बरं तुझ्या आईशी फोनवर. मी आता स्वयंपाकाचं बघते हां.
1: म्हणे म्हणे अमेरिकेत आईकडे जा. मॉम म्हणते इंडियात आजीकडे जा. ग्रँड मला त्यावेळी आजोबा होते, आता तिला तिचं हे घर आहे, मामा आहे. मॉम डॅडपासून सेपरेट झाली, तरी तिला तिचे दास अंकल आहेत, आणि त्यासाठी त्यासाठी माझी इंडियात रवानगी. ग्रँड मला माझी काळजी म्हणून माझी परत अमेरिकेत रवानगी. म्हणजे म्हणजे नताशा, नताशा तुला कोणी नाही ग, कोणी नाही तुला. अगदी ब्लड रिलेशन सांगणारे हे लोकसुद्धा तुझे कोणी नाही, आणि ते

ते या वयात देखील सपोर्टसाठी धडपडत आहेत आणि मी मात्र मॉमसाठी इंडियात तर ग्रँडमासाठी परत अमेरिकेत. वेअर शुड आय गो? सांग ना तशा, कुठं जाशील तू, कुठं जाशील? ओ डॅड, ओ डॅड, ओ डॅड. नो नो नो नो, आय विल नेवर गो टू मॉम ग्रँडमा. आय विल नेवर गो टू मॉम, नेवर गो. ग्रँडमा, ग्रँडमा, तुलाही आता यापुढे माझा त्रास होणार नाही. आय विल डू इट अलोन, ऑल अलोन. आय विल स्टँड माय सेल्फ, आय विल स्टँड बाय माय सेल्फ, बाय माय सेल्फ. आजी, आजी, मी स्वतःच्या पायावर उभी राहीन आजी. मला आता तुमच्या कोणाच्याही आधाराची गरज पडणार नाही. तुमचा कोणाचाच आधार आता मला नकोय, कोणाचाही नकोय, कोणाचाही नको.

0: नभोनाट्य सादर झालं आधार. लेखक पद्मा फातर्पेकर. सादर करते होते गोविंद मुकाशी. यामधील भूमिका आणि कलाकार: आई नीता जोशी, आजी सुधा घाणेकर, नताशा उज्ज्वला कवठेकर. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून श्रोते हो आपण ऐकलात न्यूज ऑन एअर या ॲपवर.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत गोल्डन हिट्स हा कार्यक्रम. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया काजल या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत.

आत्ताच आपण किनारा या चित्रपटातील भूपिंदर सिंग आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत ऐकलं. संगीत होतं आर डी बर्मन यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत आहे एस डी बर्मन यांचं. चित्रपट ज्वेल थीफ.

कार्यक्रमात आता ऐकूया कुदरत या चित्रपटासाठी आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. गायला आहे किशोर कुमार यांनी.

आत्ताच आपण मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत ऐकलं, चित्रपट दो कलिया. कार्यक्रमात आता ऐकूया कालिया या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत आहे आर डी बर्मन यांचं.

कार्यक्रमात आता ऐकूया कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं इंदिवर यांचं गीत. गायला आहे किशोर कुमार यांनी. चित्रपट धर्मात्मा

आत्ताच आपण धर्मवीर या चित्रपटातील मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया एक दुजे के लिए या चित्रपटातील लता मंगेशकर आणि अनुप जलोटा यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया शराबी या चित्रपटासाठी बप्पी लहरी यांनी संगीतबद्ध केलेलं अंजान यांचं गीत. गायलं आहे किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी.

या गीताबरोबरच गोल्डन हिट्सचा कार्यक्रम आम्ही संपवित आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजत आहेत. सुरुवातीला हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या, त्यानंतर 11:10 सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका दिल्ली केंद्रावरून. सुरुवातीला हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आपण ऐकत होतात आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण FM 101.3 MHz. रात्रीचे 11:10 झाली आहेत. याबरोबरच आमची आजची प्रसारण सभा इथंच समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया आमच्या उद्याच्या प्रसारण सभेत 5:50. आता अभियांत्रिकी कक्षातून श्याम माळी, तर प्रसारण कक्षातून मी प्रतीक्षा माने आम्ही आपला निरोप घेतो. शुभरात्री. जय हिंद.